0: लागी।
1: स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना। रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर। सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888। स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार।
2: गुरुराज निवृत्ती रायाने गुंथी उकलली न सभोवती अंतर्यामी एकच प्रकाश दाटून आला, जो अज्ञानात मायेच्या आवरणात जाणवत नव्हता तो ज्ञानातच विराजमान झाला। हे सगळं घडतं ते अवचित बरं का रसिको, ज्ञानाचा क्षण काही ठरवून आणता येत नाही। कोणत्याही क्षणी अंगणात ते सावळं सकुमार लावण्य उभं येऊन ठाकेल ते सांगता येतं का? त्यासाठी हवी सद्गुरु कृपा आणि अंतरीची हरिपिपासा।

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
1: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचे बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
3: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 28 ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आनंदापासून दूर करते ती माया वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणं म्हणजे माया माया म्हणजे जी असल्याशिवाय राहत नाही पण नसली तरी चालते उदाहरणार्थ छाया माया ही नाचणारी आहे ती जगते आणि मरते मला विषयापासून आनंद होतो पण तो आनंद भंग पावणारा आहे आनंदापासून मला जी दूर करते ती माया आपल्याला विषयापासून शेवटी दुःखच येतं हा आपला अनुभव आहे माया आपल्याला विषयात लोटते विषयांचं आमिष दाखवून चटकन निघून जाते आहे त्या परिस्थितीत चैन पडू न देणं हेच तर मुळे मायेचं लक्षण आहे पैसा हे मायेचं अस्त्र आहे मायेचं थोडक्यात वर्णन करायचं म्हणजे भगवंतापासून मला जी दूर करते ती माया भगवंताची शक्ती जेव्हा त्याच्याच आड येते तेव्हा आपल्याला ती माया बनते आणि तिचं कौतुक जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा ती त्याची लीला बनते एक भगवंत माझा आणि मी भगवंताचा असं म्हटलं म्हणजे मायेचं निरसन झालं मायेचा अनर्थ माहीत असून सुद्धा तो आपण पत्करतो याला काय करावं जगाचा प्रवाह हा भगवंताच्या उलट आहे आपण त्याला बळी पडू नये जो प्रवाहाबरोबर जाऊ लागला तो खडकावर आपटेल भोवऱ्यात सापडेल आणि कुठं वाहत जाईल याचा पत्ता लागणार नाही आपण प्रवाहात पडावं पण प्रवाह पतित होऊ नये आपण प्रवाहाच्या उलट पोहत जावं यालाच अनुसंधान टिकवणं असं म्हणतात भूताची बाधा ज्या माणसाला आहे त्याला जसं ते जवळ आहे असं सारखं वाटतं तसं आपल्याला भगवंताच्या बाबतीत झालं पाहिजे परंतु बाधा ही भीतीनं होते त्याच्या उलट भगवंत हा आधार म्हणून आपल्याजवळ आहे असं वाटलं पाहिजे मनात वाईट विचार येतात पण त्यांच्या मागं आपण जाऊ नये मग वाईट संकल्प विकल्प येणार नाहीत सर्वांना मी माझं असं म्हणतो मात्र भगवंताला मी माझा असं म्हणत नाही याला कारण म्हणजे माया वकील हा लोकांचं भांडण माझं म्हणून भांडतो पण त्याच्या परिणामाचं सुखदुःख तो मानत नाही त्याचप्रमाणे प्रपंच माझा म्हणून करावा पण त्यामधल्या सुखदुःखाचे धनी आपण न व्हावं खटल्याचा निकाल कसाही झाला तरी वकिलाला फी तेवढीच मिळते तसं प्रपंचामध्ये प्रारब्धानं ठरवलेलेच भोग आपल्याला येत असतात आपलं कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो त्याप्रमाणे कर्तव्य म्हणूनच आपण प्रामाणिकपणे प्रपंच करावा त्यामध्ये भगवंताला विसरू नये अनुसंधान कमी होऊ देऊ नये कर्तव्य केल्यावर काळजी करू नये म्हणजे सुखदुःखाचा परिणाम आपल्यावर होणार नाही आणि हे ज्याला साधलं त्यालाच खरा परमार्थ साधला दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण जानकी जीवन स्मरण जय जय राम।
4: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: बिल या वस्तू कानातले
3: पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची पळी
3: बाबांना पूजेसाठी
2: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
3: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
4: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.

कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।

अर्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 240, दशक 19, समास 4, सदैव लक्षण निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। मागे करंटेपणाची लक्षणं सांगितली ती विचारपूर्वक संपूर्णपणे सोडून द्यावी। आता सुदैवी माणसाची लक्षणं ऐका, ती परमसौख्यदायक आहेत। शरीरामध्ये उपजत गुण असतात, नाना प्रकारे परोपकार करतो, सगळ्यांना मनापासून तो आवडतो। सुंदर अक्षर लिहिता येणे, शुद्ध चपळ वाचन, अर्थ निरूपण करता येणं, हे सगळं सुदैवपणाचं लक्षण आहे। कोणाचंही मन दुखवायचं नाही, चांगल्या व्यक्तींची संगत सोडायची नाही, अशा प्रकारची ही सुदैवी लक्षणं म्हणजे चांगल्या माणसाची लक्षणं आहेत, हे लक्षात घ्यावं। सगळ्या जणांना हवा हवा असा वाटतो, नित्य नवा विचार करतो, मूर्खपणामुळे गोंधळ करीत नाही, नाना उत्तम गुण असतात, तो सत्पात्र असतो, तो मनुष्य जगाचा मित्र असतो, तो स्वतंत्र असतो, पराधीन नसतो, तो सगळ्यांचं मन राखतो, उदंड पाठांतर करतो, त्याला शहाणपणाचा विसर पडत नाही, नम्रपणाने विचारतो, प्रेमळपणानं अर्थ सांगतो, जसं बोलतो तसंच उत्तम वर्तन करतो, तो अनेकांना मानतो, त्याला कोणी बोल लावू शकत नाही, असा तो पुण्यराशी महापुरुष असतो। तो परोपकार करण्यासाठीच राहतो, तो सगळ्यांना हवं ते देतो, मग त्याला भूमंडळावर काहीही उणं पडत नाही। खूप जण त्याची वाट पाहतात, वेळप्रसंगी तत्काळ कामासाठी उभा राहतो, कोणाचंही उणे पण तो सहन करीत नाही। 14 विद्या, 64 कला, संगीत, गायन कला, आत्मविद्येचा जिव्हाळा त्याच्याकडे असतो। सगळ्यांशी नम्र बोलतो, सगळ्यांचं मन राखणं, कोणाला काही कमी पडू देणं नाही। न्याय, नीती, भजन, मर्यादा याद्वारे नेहमी तो काळ सार्थक करतो। तिथे दरिद्रीपणाचं संकट कसं येईल? उत्तम गुणांनी शृंगारलेला असतो तो सगळ्यांमध्ये शोभतो। त्याचे प्रताप उगवलेल्या सूर्यासारखे प्रताप प्रभावी असतात। जाणता पुरुष जिथे असेल तिथे कलह कसा निर्माण होईल? उत्तम गुणांविषयी त्याला आदर नाही ते प्राणी करंटे। प्रपंचामध्ये राजकारण जाणतो, परमात्मा परमार्थामध्ये साकल्याने विवरण करायचं जाणतो। सर्वांमध्ये उत्तम गुण असतात त्याचा तो भोगता असतो। मागे एक पुढे एक असं तो करीत नाही, सर्वत्र तो सर्वांना समान वागणूक देतो। दुसऱ्यांच्या मनाला धक्का लागेल असं वर्तन करू नका। जिथे तिथे सगळीकडे विवेक प्रगट करा। कर्मविधी, उपासना विधी, ज्ञानविधी, वैराग्य विधी, विशाल दत्तत्वाची बुद्धी, मग ती दूर कशी होईल? असे सगळ्यांच्या शरीरामध्ये आत्मा आहे, त्याप्रमाणे सगळे उत्तम गुण असतील तर त्याला कोण वाईट म्हणेल? आपल्या कार्याला लहान थोर लोक तत्पर असतात, तसा त्यांच्यावर आपलंच कार्य समजून तो मनापासून परोपकार करतो। दुसऱ्याच्या दुःखानं दुःख होतं, दुसऱ्याच्या सुखाने सुखावतो। सगळेजण सुखी असावे अशी त्याची इच्छा असते। उदंड मुलं नाना असतात, वडिलांचे मन सर्वांवर असते, तशी सगळ्यांची चिंता महापुरुष करतो। ज्याला कोणाचं अकल्याण सहन होत नाही त्याची निष्कांचन वासना असते, धिक्कारला तरी त्याचा धिक्कार होत नाही, असा तो महापुरुष असतो। मिथ्या शरीराची निंदा केली तरी याचं काय गेलं? देहबुद्धी असूनही स्वार्थरहित असल्याने त्याने सर्वांना जिंकलेलं असतं। उत्तम गुणांमुळे मनुष्य लक्ष वेधून घेतो, वाईट गुणांमुळे प्राण्याला दुःख होतं। तीक्ष्णबुद्धी असली तरी लोक साधे असतील तर काय जाणतील? अत्यंत क्षमाशील असल्याची लोकांना प्रचिती येते, मग लोक पाठीशी घालतात, पाठीशी राहतात। आपण थोर असं अनेकांना वाटलं पाहिजे, तरच त्याला धीर, उदार, महापुरुष असं म्हणता येईल। जितके काही उत्तम गुण असतील ते समर्थांचं लक्षण आहे, अवगुण म्हणजे करंटेपणाचं लक्षण आहे, असं समर्थ सांगतात। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सदैव लक्षण निरूपण नाम

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित श्रोतेहो नमस्कार मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये मनाची गती वाऱ्याची गती ज्याच्याजवळ आहे ज्यानं सगळी इंद्रिय आणि मन स्वतःच्या ताब्यात ठेवलेलं आहे जो पवनपुत्र आहे वायुसुत अंजनीसुत आहे वानरगणाचा प्रमुख आहे आणि श्रीरामाचा दूत आहे त्या हनुमंताला आम्ही विनम्र प्रणाम करतो मारुती राय हे साक्षात रुद्रावतार आहेत संकटमोचक पीडाहारक आहेत शक्तिबुद्धिदाता आहेत दास्यभक्तीचा उत्तम मानदंड आहेत नित्य व्यायामाने शक्तीसंचय करावा आणि दास्यभक्तीने विनम्र असावं असा मोलाचा संदेश देणारे हे मारुती राय आहेत ऐकूया जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही हनुमंत स्तुती हनुमंताचा झाला अवतार आहे

श्रोते हो, साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परमशक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे. आणि ओळख स्नेह असणं हा चांगला संबंध आहे. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकं कमावून जतन करणं महत्वाचं. मग तो पैसा असो की माणसं, जगण्यासाठी पैसा अत्यावश्यक आहेच, याबद्दल दुमत नाहीच. पण पैसा पैसा पैसा करत केवळ पैसा साठवत जगणं उचित नव्हे. पाण्यासारखा पैसा खर्च करणं, उधळणं हेही उचित नव्हे. गुणवत्ता श्रेष्ठ आहेच, ती साध्य केलीच पाहिजे. पण ठराविक टक्के गुण मिळाले नाहीत म्हणून निराश होणं हेही उचित नव्हे. मोह आणि लोभाच्या सोन्याच्या पिंजऱ्यात आपलं मन पाखरू कोंडून ठेवू नये, तर त्याला आकाशी झेप घ्यायला सोडावं. अशात आशयाचं आराम हराम आहे या चित्रपटातलं जगदीश खेबोडकर यांचं गीत आता ऐकूया. गायक आणि संगीतकार सुधीर फडके. आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा.

श्रोतेहो, मथुरेकडं दह्या दुधाचे घडे घेऊन लगबगीनं जाणाऱ्या या गवळणी आहेत तरी कशा बरं. कुणी कामिनी कुणी दामिनी, रूप देखणी त्यात पद्मिनी, राधा गवळण पुढे. मृगनयना कुणी भरुणी अंजन, ऋणुझुणू ऋणुझुणू बोलती पैंजण. सांगत मुखीतले ते गुण गुंजन, प्रीत हरी वरदडे हरी वरदडे हरी वरदडे. सप्तसुरांची मोहन मुरली, अवचित त्यांच्या कानी घुमली. दसकता गवळणी राधा हसरी, बघून कृष्ण चहूकडे कृष्ण चहूकडे कृष्ण चहूकडे. चालल्या गवळणी मथुरेकडे हो मथुरेकडे, डुलती शिरी दह्या दुधाचे घडे. राधेला जळीस्थळी काष्ठी पाषाणी केवळ कृष्णच दिसायचा, त्याचाच हे सुंदर अनुभव कथन होय. ऐकूया मोहन तारा अजिंक्य आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही कृष्णलीला.

श्रद्धे हो, आदि माया आदिशक्तीचं मनोभावे पूजन विविध सणावारांच्या आणि धार्मिक विधींच्या निमित्तानं नित्य केलं जातं. नुकतंच लग्न झालेल्या नववधू प्रारंभीची 5 वर्ष श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचं भक्तिभावे पूजन करतात. मंगळागौर म्हणजेच अन्नपूर्णा माता पार्वती होय. त्यानिमित्त सगळ्या नववधू नटून थटून एकत्र येतात, पूजा नैवेद्य समर्पून आरती करतात. कन्यादान चित्रपटामध्ये पी सावळाराम विरचित अशीच एक मंगळागौरीची सुंदर आरती आहे. वसंत प्रभू यांच्या संगीत नियोजनामध्ये ही मंगळागौरीची आरती लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली आहे. जय देवी मंगळागौरी सुवासिन मी तुला पूजिते, जय देवी मंगळागौरी.

श्रद्धे हो, काय कवे कैलास, नित्य कार्यरत राहणं हाच कैलास आहे. नन्न देहवे देगुला, माझा देह हे देऊळ आहे आणि आत्मा हा परमेश्वर आहे असं महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे. अशाच आशयाची अनेक गाणी आहेत. केवळ कर्मकांडामध्ये गुंतून धावाधाव करणाऱ्या व्यक्तींसाठी मनशांतीचा मार्ग दाखवणारी ही गाणी खूप मार्मिक ठरतात. असंच हे एक गाणं शिकलेली बायको या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं आहे. वसंत प्रभू यांच्या संगीत नियोजनामध्ये हे गीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं आहे. का चिंता करीसी प्राण्या का चिंता करीसी, नयनी गंगा हृदयी काशी का चिंता करीसी.

बरं तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8.

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
3: This hour is brought to you by
5: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
6: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
9: बिल या वस्तू कानातले,
10: पहिल्या पगारातून आईसाठी,
9: संधीची बळी,
10: बाबांना पूजेसाठी,
9: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
10: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
9: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
10: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज शुक्रवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आम्ही प्रसारित करणार आहोत दिनविशेष. 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 प्रसारित होईल इतमी शक्ती हमे देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. सकाळी 8 या सुखांनो या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात. सादर करते विश्वास देशपांडे. सकाळी 10:20 प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करते श्रद्धा कराळे. दुपारी 12 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. दुपारी 1 प्रसारित होईल कार्यक्रम फॉरेन लँग्वेज, सादर करते श्रद्धा कराळे. दुपारी 1:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम यात किया दिल ने कहा हो तुम, सादर करते धनंजय कुलकर्णी. दुपारी 2 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब, सादर करते नाना खेरनार. दुपारी 3 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया याचं पुनःप्रसारण, सादर करत्या मोहना कारखानीस. सायंकाळी 4 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम वर्षा गीते, सादर करत्या अनघा निमगावकर. तर ही होती आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 28 ऑगस्ट, आजच्या दिवशी 1928 साली एम जी के मेनन या ख्यातनाम भारतीय पदार्थ वैज्ञानिकांचा जन्म झाला होता. यासोबतच 1928 रोजी सुप्रसिद्ध भारतीय सतारवादक उस्ताद विलायत खां यांचा देखील जन्म झाला होता. 1934 रोजी सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा सुजाता मनोहर यांचा देखील जन्म झाला होता. 1969 साली भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचा मृत्यू झाला होता. त्यासोबतच 2001 रोजी प्रसिद्ध मराठी लेखक, कादंबरीकार आणि चित्रकार व्यंकटेश माडगुळकर यांचा देखील मृत्यू झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनलवरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत शुक्रवारी दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05 तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
4: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
3: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
5: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
6: या वस्तू कानातले,
7: पहिल्या पगारातून आईसाठी,
6: संधीची बळी,
7: बाबांना पूजेसाठी,
6: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
7: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
6: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
7: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर,

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: त्या वस्तू कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर.
2: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, कागदी लिंबाच्या बागेचं व्यवस्थापनासंदर्भामध्ये आपण आज उहापोह करणार आहोत. कागदी जी लिंब आहेत त्याची अभिवृद्धी ही बियापासून होते आणि कलमाद्वारे सुद्धा त्यांची अभिवृद्धी केली जाऊ शकते. पण असं असलं तरी जी कागदी लिंबाची लागवड आहे ती बियापासून तयार केलेल्या रोपापासूनच करावी. बियापासून तयार केलेल्या रूपात मातृवृक्षाचे 100% गुणधर्म उतरलेले असतात. लागवड करत असताना हे बहुवर्षीय फळझाड असल्यामुळं

0: आसपास पाणी पुरवठ्याची सोय असेल तेथेच लागवड केली पाहिजे. अयोग्य जमीन त्याच्यासाठी आपण निवडली पाहिजे. चुनखडी नसणारी, क्षार नसणारी आणि चांगल्या प्रकारे पाण्याचा उत्तम निचरा होणारी अशी जमीन आपण निवडून 6x6 मीटर अंतरावर याची लागवड केली पाहिजे. आणि लागवडीसाठी 1x1 असे खड्डे आपण या मीटर आकाराचे जे खड्डे आहेत ते आपण लागवडीपूर्वी मे मध्ये जर आपण तयार करून घेतले आणि त्याच्यात शिफारशीप्रमाणे शेण किंवा चांगलं कुजलेलं शेणखत सिंगल सुपर फॉस्फेट याचा भरणा करून घेतला नंतर लागवड केली पाहिजे. तर ही जी बाग आहे लिंबाची याच्या खताच्या व्यवस्थापनास सुद्धा आपण चांगल्या प्रकारे शिफारशीप्रमाणे खताच्या मात्रा देणं गरजेचं आहे. त्यासाठी माती परीक्षण करून घेणं केव्हाही चांगलं. 5 वर्षावरील जे झाड आहे ते मोठं झाड ते जोमदार वाढ दर्जेदार फळाचं अधिक उत्पादन व मध्यम खोल जमिनीची सुपीकता यासाठी साधारणतः 15 किलो शेणखत 15 किलो निंबोळी पेंड 600 ग्रॅम नत्र आणि म्हणजे 300 ग्रॅम स्फुरद आणि 600 ग्रॅम पालाश या पद्धतीने जर आपण खत दिलं तर ते चांगलं राहतं. याच्याबरोबर 500 ग्रॅम फॅम आणि 500 ग्रॅम PSB ज्याला स्फुरद विरघळणारा जीवाणू म्हणतो 100 ग्रॅम ॲझोस्पोरिलियम आणि 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा हे जैविक खतं जे आहेत प्रतिवर्षी प्रति झाडात जर दिली तर त्याचा फायदा होतो. ही खत मात्र देताना 40% नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश शेणखत निंबोळी पेंड व जैविक खत जून मध्ये द्यायची आणि उरलेलं 60% नंतर 2 समान हप्त्यात सप्टेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये द्यायचं. आवश्यकतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता तपासून माती परीक्षणाच्या आधारावर शास्त्रांच्या मार्गदर्शनाखाली आपण सूक्ष्म अन्नद्रव्य वापरायला हरकत नाही पण त्यापूर्वी माती परीक्षण करून घ्यावं आणि शास्त्रांचा सल्लाच घ्यावा. कागदी लिंबाच्या बागेमध्ये आपण आंतरपिकाचा जर विचार केला तर सुरुवातीला कांदा लसूण मूग चवळी हरभरा घेवडा भुईमूग गहू यासारखी आंतरपिकं घेता येतील. परंतु एकदा झाड मोठं झालं किंवा ते बहार द्यायला लागलं तर आंतरपिकं घेण्यापूर्वी शास्त्रांचा सल्ला घेऊनच शक्यतो घ्यावी. जी स्पर्धा करू शकणारी पिकं ती या बागेमध्ये घेऊ नये. बहार धरताना जो लिंबाचा बहार असतो वर्षातून 3 वेळा म्हणजे जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये अनियंत्रितपणे फुलोरा येतो. कागदी लिंबात विशिष्ट बहार धरणे शक्य असलं तरी ते आर्थिकदृष्ट्या ते फायदेशीर ठरत नाही पण 3 बहारापासून फळाचं उत्पादन घ्यावं लागतं. पण तो जर अर्थशास्त्र काढलं तर हस्तभाराचं नियोजन जर आपण केलं विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे तर हस्तभाराच्या पासून जे लिंब मिळतात ते आपल्याला फायदेशीर ठरू शकतात आणि त्याचं उत्पादन आपल्याला अधिक मिळतं. त्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं ज्या शिफारशी केलेल्या आहेत हस्तभार नियोजनाच्या त्या आपण पाळल्या पाहिजे. त्याच्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फुलराचं प्रमाण फक्त 10-15% असतं. फुलराचे प्रमाण वाढवण्यासाठी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सायकोसिलिया संजीवकाची 1000 PPM फवारणी शिफारसीत आहे. परंतु हे झालं एक पायाभूत तंत्रज्ञान. याच्यामध्ये जाती आहेत, खताचं व्यवस्थापन आहे, लागवड अंतर आहे, छाटणी आहे, त्याच्यावर येणारे वेगवेगळे किडी रोग आहे या संदर्भामध्ये आणि एकंदरच कागदी लिंबाच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात अधिक शास्त्रीय माहिती करता कृषी विज्ञान केंद्र कडा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी जर संपर्क केला तर अधिक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या संदर्भात आपल्याला मिळू शकतं. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

फाउंडेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्ट्रीट।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. IMPS सेवा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
8: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना।
9: बजेटचं काय?
8: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
9: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या,
8: अटी व शर्ती लागू।
10: नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, या कार्यक्रमाच्या मागील भागामध्ये एक संवाद बाबासाहेबांशी, अर्थात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल मी पत्र रूपानं ज्या भावना व्यक्त केल्या त्याचा पहिला भाग पाहिला होता। बाबासाहेब आयुष्यभर शिवचरित्रानं भारलेले होते आणि अफाट कार्य त्यांनी केलं त्याबद्दल आपण जाणून घेतलं। बाबासाहेब इतिहासाचे संशोधक होते, अभ्यासक होते, पण त्यांनी तसं कधीच म्हणून घेतलं नाही, ते स्वतःला शिवशाहीर म्हणवत राहिले। त्यांच्या लेखणीतली आणि त्यांच्या शिवशाहिरीची जादू अशी होती की त्यांनी लिहिलेलं, दिग्दर्शित केलेलं जाणता राजा प्रत्यक्ष रंगमंचावर प्रकटलं आणि जनतेनं हा जाणता राजा याची देही याची डोळा अनुभवला। तर त्यांना लिहिलेल्या या पत्राचा उर्वरित भाग आज आपण पाहूया। तर बाबासाहेब हे सगळं करताना आपण कोणतीही अवास्तव विधानं केली नाहीत, हे आपलं मोठेपण। मी सांगतो ते शिवचरित्र बरोबर, माझे शब्द अखेरचे, मी सांगतो तोच खरा इतिहास, अशी आपली भूमिका कधीच नव्हती। आणि ज्यांना कोणाला शिवचरित्राचा अभ्यास करायचा असेल त्याला आपल्याला ओलांडून पुढे जाता येणार नाही, हे निश्चित। शिवचरित्र हे एखाद्या अथांग सागराप्रमाणे, जो जो यात बुडी मारेल त्याच्या हाताला मोती रत्न लागतील। आपणही पाणबुड्या होऊन या अथांग समुद्रात आपलं जीवनच व्यतीत केलं आणि आपल्या हाताला लागलेले मौल्यवान मोती रत्न इतरांना मुक्त हस्ते वाटत सुटला। आपण सांगितलं की जो जो या शिवचरित्राचा अभ्यास करील त्याला जीवन जगण्याचा मार्ग सापडेल, त्याचं जीवन धन्य होईल। बाबासाहेब, मी कॉलेजमध्ये असताना एकदा माझ्या हातात आपलं राजा शिवछत्रपती हे पुस्तक आलं, अगदी योगायोगानं मी ते सहज म्हणून वाचायला सुरुवात केली, पण आपल्या शब्दात एवढी जादू होती की मी ते पुस्तक पूर्ण झाल्याशिवाय खाली ठेवू शकलो नाही। खरं तर त्या काळामध्ये रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकरांची बरीच पुस्तकं मी वाचली होती आणि वाचतही होतो. त्यांच्या मंदारमाला, झुंजारमाला आदी प्रकारच्या रहस्यकथांनी तरुणाईला वेड लावलं होतं. झुंजारमालामधील झुंजार नायक मला खूप आवडायचा. त्याचे करामती, कारनामे झपाटून टाकायचे. पण तशातच आपली राजा शिवछत्रपती हाती लागलं आणि त्यांच्या चरित्रानं मला भारून टाकलं. काल्पनिक झुंजारपेक्षा खऱ्याखुऱ्या झुंजार नायकानं माझ्या मनाची पकड घेतली. हा खराखुरा नायक होता म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. अंधारात प्रकाश दाखवणारा, निराश झालेल्या पिचलेल्या मनांना आणि मनगटांना बळ देणारं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या जीवनात कितीतरी त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारे, निराश करणारे प्रसंग आले, पण त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रचंड होती. त्यांनी त्या सगळ्या प्रसंगांवर मात केली. आज थोड्या थोड्या लहान सहाने किरकोळ कारणाने आत्महत्येचा मार्ग अनुसरणाऱ्यांनी या शिवचरित्राचं पारायण करायला हवं. पारायण करणं म्हणजे केवळ पुन्हा पुन्हा वाचणं अपेक्षित नाही, ते चरित्र आणि चारित्र्य अंगी बाणवणं म्हणजे पारायण. त्याप्रमाणे आपलं चारित्र्य घडवणं म्हणजे पारायण हे आपणच आम्हाला शिकवलं. आपल्या व्याख्यानातून इतिहासातले प्रसंग सजीव होत असत. 300-350 वर्षांपूर्वी झालेल्या लढाया, युद्ध प्रसंग डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहत ही आपल्या बोलण्याची ताकद होती. पण आपल्या वाणीतला आणि लेखनातला हा ओझ, हे तेज उगीच आलेलं नव्हतं. अगदी लहानपणी आपल्या वडिलांचा हात धरून आपण केलेली गडकिल्ल्यांची भ्रमंती, त्यांच्याकडून ऐकलेला प्रेरणादायी इतिहास, या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत होत्या. पुढे त्यात आपण आपल्या अभ्यासाची भर टाकली. पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळात तब्बल 10 वर्ष गुरुवर्य ग ह खरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण संशोधन केलं. पायी सायकलवरून गडकिल्ल्यांची भ्रमंती तर किती केली याची मोजदादच नाही. आपल्याच एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे आपण तब्बल 2 लक्ष मैलांचा प्रवास सायकलवरून हिंडून केला. महाराष्ट्रात असलेल्या साधारण 450 किल्ल्यांपैकी 250 किल्ले तरी आपण प्रत्यक्ष जाऊन पाहिलेत, त्यांचा अभ्यास केलात. शिवाजी महाराजांना औरंगजेबानं आग्र्याला कपटानं स्थानबद्ध करून ठेवलं होतं. तिथून महाराज कसे सुटले, ते कोणत्या मार्गानं महाराष्ट्रात आले याचा अभ्यास करण्यासाठी, शोध घेण्यासाठी आपण कित्येक दिवस आग्र्यापासूनचा रस्ता पायी तुडवलात. आपल्या या परिश्रमांना तोड नाही. अभ्यासोनी प्रकटावे हे समर्थांच्या उक्तीचं आपण शब्दशः पालन केलं. हा अभ्यास, ही साधना, हे तप आपल्या वाणीतून, लेखनातून साकार होऊन प्रकटलं. तिकीट काढून ऐकायला जावं अशा व्याख्यानमालेची किमया आपण साधली. आपल्या अनेक व्याख्यानमाला तिकीट लावून झाल्या. आपण शिवचरित्रावर थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 12,000 व्याख्यानं दिलीत. सहज गंमत म्हणून या 12,000 365 भागून पाहिलं तर 32 वर्ष येतात. म्हणजे 32 वर्ष आपण व्याख्यानं दिलीत, मनामनात शिवचरित्राची पेरणी केली, प्रचंड लेखन केलं. यातून पुढे आपल्याला भरपूर पैसाही मिळाला. पण पुस्तक लेखनातून मिळालेले, व्याख्यानमालेतून मिळालेले पैसे आपण मुक्त असताना समाजकार्य करणाऱ्या संस्थांना वाटून टाकले. आपण वक्ता दशसहस्रीशू तर होताच, पण या श्लोकातील जे पुढे म्हटलंय की दाता भवती वानवा, असे दातेही आपण झालात, हे आपलं सगळं कार्य पाहिलं म्हणजे थक्क व्हायला होतं. आपला देह चंदन झाला, चंदनासारखा झिजला. हे चंदन उगाळलं तर शिवचरित्राचाच पवित्र गंध येतो. कविवर्य बाभव बोरकरांच्या शब्दात सांगायचं तर, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून फाके शुभ्र वाऱ्यासारखे, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा. असं आपलं जीवन आहे. बहुत काय सांगावं. आपल्याबद्दल एवढंच म्हणतो की या समहा आपल्या भावना खऱ्या असल्या, त्यामध्ये तळमळ असली, तर त्या अपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचतातच असं म्हटलं जातं. मलाही म्हणूनच माझ्या या भावना आपल्यापर्यंत पोहोचतील असा विश्वास आहे. आपल्याला मानाचा मुजरा, कृपया आपण तो स्वीकारावा. मंडळी, बाबासाहेबांना लिहिलेलं आणि माझ्या भावना व्यक्त करणारं हे भावपूर्ण पत्र आपल्यालाही नक्कीच आवडलं असेल असं मला वाटतं. तर आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
2: विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि आता हे गीत ऐकूयात हसन कमाल यांचं आवाम या चित्रपटामधलं ही भक्तिरचना ऐकूयात महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. ऐकूया गीतादत्त यांच्या स्वरामध्ये राजेंद्र कृष्ण यांचं गीत. भाई भाई या चित्रपटातील या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: बिल या वस्तू कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची बळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स.
3: आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत. संगीत आहे मदन मोहन यांचं आणि हे गीत ऐकूयात दिल की राहे या चित्रपटामधलं.

0: तुमचं बिल या वस्तूकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%
4: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत
3: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे
5: ओढेकर ज्वेलर्स विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक
6: अहो पैसे पाठवायचेत ना मग थांबायचं कशाला विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा क्षणात पैसे ट्रान्सफर 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह विश्वास बँक तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास
3: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%
4: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत
3: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे
5: ओढेकर ज्वेलर्स विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक
7: यांनी गायलेलं बरसात या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत शब्दरचना आहे जलाल मलिहाबादी यांची संगीतकार शंकर जयकिशन

0: संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34
1: बुट पॉलिश। या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत। गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन।

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%
4: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत
3: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे
5: ओढेकर ज्वेलर्स विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या अटी व शर्ती लागू
8: राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना ऐकूयात संगीतकार उषा खन्ना आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात चित्रपट आओ प्यार करे

0: तुमचं बिल यातच दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: कॅनडा मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत दिल दिया दर्द लिया या चित्रपटामधलं हे गीत आहे शकील बदायनी यांचं संगीतकार नौशाद

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना 7

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
1: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.
3: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं. गीतकार हसन कमाल, संगीत दिलं आहे रवी यांनी आणि हे गीत आहे दहलीज या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
4: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
3: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
5: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
6: हे गीत ऐकूया हरिदर्शन या चित्रपटामधलं. कवी प्रदीप यांची शब्दरचना. ऐकूया लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनलवरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत शुक्रवारी दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05 तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: अलका याज्ञिक यांनी गायलेला आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. आशिक आवारा या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅलेलाल.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा
3: मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोड कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादरकर्त्या हेमांगी देशपांडे जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर
4: चष्मे बद्दूर या चित्रपटामधलं यसुदास आणि हेमंती शुक्ल यांच्या आवाजामध्ये इंदू जैन यांचं गीत आता ऐकूयात गीताला संगीत आहे राजकमल यांचं

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये. वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
3: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ.
0: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कुलवंत जाने यांचं गीत बाजार बंद करो या चित्रपटामधलं हे गीत. गीताला संगीत आहे बप्पी लहिरी यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: मुझे पिया।
1: नहीं छोड़ोगे कभी?
0: हाँ नहीं छोड़ूंगा कभी।
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंटमध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर।
3: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%।
4: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत।
3: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे।
5: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक।
6: गीतरचना आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं आणि हे गीत आहे अग्निपरीक्षा या चित्रपटामधलं।

0: पाण्याचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: राज आपण लग्न कधी करायचं
4: अगं गौरी लग्न तर करूच पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना
3: आणि तुझं काय आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना
4: मग आता पुढे काय करायचं
5: आता काय करायचं ते मी सांगते राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग
4: पण मग संपर्क कुठे करायचा
5: अगदी सोपं आहे रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर
3: हे छान झालं म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार
4: चला म्हणजे माझी सुटका झाली
6: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटामधलं या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
4: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
5: यानंतरचे गीत आहे शिक्षा या चित्रपटामधलं. चंद्राणी मुखर्जी यांनी गायलेलं हे गीत ऐकूया गौहर कानपुरी यांचं. संगीतकार बप्पी लहरी.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
4: ओडेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार.
5: मन्नाडे यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत, हिमालय से ऊंचा या चित्रपटामधलं गीत. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रा कॉम्प्लेक्स
3: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात
4: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%
3: मुदत 1 वर्ष आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या नियम व अटी लागू
5: होते हो स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा.
4: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स प्रभू अपार्टमेंट दुर्गा कॅफे जवळ KBT सर्कल गंगापूर रोड नाशिक.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक संचय.

0: सुख समृद्धि।
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं। संपर्क करा 91300208888। विश्वास बँक, विश्वासाचं नातं।
5: आणि कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत। या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे गीत ऐकूयात जिव्हाळा या चित्रपटामधलं।

0: विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनलवरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत शुक्रवारी दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05. तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.
1: शांता शेळके यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गाडींबीचा बापू या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकूयात. गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे वैशाख वणवा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे दत्ता डांगसेकर यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सांगते ऐका या चित्रपटामधलं जगदीश चेवडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 28 ऑगस्टच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. अमेरिकेने व्हिसा अर्ज रोखले. H-1B व्हिसासाठी 1,03,265 अमेरिकी डॉलर्सचे नवे अर्ज शुल्क प्रस्तावित केल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीच बुधवारी अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने जगभरातील सर्व इमिग्रंट व्हिसा अर्ज रोखले आहेत. निर्बंध अधिक कठोर करणे आणि पात्र अमेरिकी नागरिकांसाठी मर्यादित असलेल्या सरकारी लाभांवर अवलंबून राहू शकणाऱ्या अर्जदारांसाठी प्रवेश मर्यादित करणे हा परराष्ट्र मंत्रालयाचा यामागचा उद्देश आहे. अमेरिका वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांना अशा अर्जांचे व्यापक आणि समान पद्धतीने मूल्यमापन करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे, असे वृत्त एका वृत्तपत्राने अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. मुलाखतींसाठी तारीख मिळालेल्या इमिग्रंट व्हिसा अर्जदारांना ईमेल पाठवण्यात आले आहेत. यामध्ये त्यांच्या मुलाखती पुढे ढकलल्याचे कळवण्यात आले आहे. नवीन तारीख नंतर दिली जाईल असेही ईमेलमध्ये म्हटले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. तिबेटमध्ये भूकंप, नेपाळमध्ये प्रलय. तिबेटला लागून असलेल्या मध्य नेपाळमधील दोन जिल्ह्यांमध्ये बुधवारी पहाटे अचानक आलेल्या महापुरामुळे हाहाकार उडाला. या जलप्रलयात सुमारे 100 जणांचा मृत्यू झाला तर 750 अधिक जण बेपत्ता झाले. यामध्ये 133 भारतीयांचा समावेश आहे. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. यात अनेक गावे, महत्वाचे पूल वाहून गेले तर किमान डझनभर जलविद्युत प्रकल्पांसह रस्ते आणि वीज पुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. सगळ्यात आधी तिबेट भागात स्थानिक प्रमाण वेळेनुसार 8:37 भूकंप झाला. यानंतर अवघ्या 3 मिनिटांनी पूर आला. यावरून भूकंपाच्या धक्क्यांमुळे हिमनदीचे कडे कोसळल्याने हा जलप्रलय आला असावा असे नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी संसदेला सांगितले. तिबेटच्या दिशेने आलेल्या या महापुरामुळे भोटेकोशी नदी दुथडी भरून वाहू लागली. तिबेटच्या सीमेला लागून असलेले रासुआ आणि धाडिंग या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला. त्यानंतर हा पूर इतर जिल्ह्यांमध्ये पसरला. त्यामुळे किमान 4 पक्के पूल आणि काही तात्पुरत्या पुलांचे नुकसान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा यांच्याशी संपर्क साधून पुरामुळे झालेल्या जीवित हानीबद्दल शोक व्यक्त केला. आता वळूया पुढील बातमीकडे. ईद ए मिलादुन नबीची मिरवणूक. पैगंबर जयंती अर्थात ईद ए मिलाद निमित्त दुपारी 4 चौक मंडई येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीच्या सुरुवातीस देशात तसेच शहरात शांतता नांदावी आणि देशाची प्रगती घडावी यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते खतीबे शहर हाफिज हिसामुद्दीन अश्रफी आणि उलेमांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात येऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला. दरम्यान जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लिम बहुल भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणूक मार्गावर तसेच संपूर्ण परिसरात आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आल्याने हा परिसर उजळून निघाला होता. मध्यरात्रीपर्यंत अनेक भागात DJ सुरू होते. काही उत्साही युवकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. सुन्नी मरकजी सीरत कमिटीतर्फे दुपारी मुख्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. सारडा सर्कल येथील चांद शाहवली बाबा चौकात अन्नदानाचा कार्यक्रम झाला. रात्री उशिरापर्यंत मशिदीतून धार्मिक कार्यक्रम सुरू होते. पहाटे नात ए पाक आणि सलाम पठण झाले. मिरवणुकीपूर्वी दुपारी बागवानपुरा येथे आणि मिरवणुकीनंतर बडी दर्गा येथे अन्नदान करण्यात आले. आता वळूया पुढील बातमीकडे. महापुरुषाने श्रीमद भगवद्गीता पाठशाळेद्वारे विश्व मंदिरात अखंड प्रवाही केलेली स्वाध्याय गंगा. या गंगेतील जीवनतीर्थ प्रत्येकापर्यंत पोहोचवून प्रत्येकाचं जीवन धन्य करणारी जीवन प्रणाली रुचते आहे याची एक छोटीशी झलक अनुभवण्याची सुसंधी दिनांक 28 ऑगस्टच्या रक्षाबंधन उत्सवात आपल्याला लाभणार आहे. स्वाध्याय कार्यक्रमाच्या विश्वरूप दर्शनाची एक अल्पशी झलक स्वतः अनुभवूया. बातमीपत्रात आता एक विशेष निवेदन. शनिवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 औरंगाबादकर सभागृह येथे माय बोली साजरी मराठी मनाचा कॅनव्हास यांचा प्रयोग क्रमांक 88 होणार आहे. प्रवेश सर्वांसाठी मुक्त आहे. प्रायोजक आहेत गोगटे इलेक्ट्रोमिस्ट्रम प्रायोजित, ग्रंथ तुमच्या दारी इंडियन क्लासिक रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास 90.8 नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयं एक्सप्लोअर सेल्फ निर्मित श्रावण विशेष मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांनी ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत आहे कृष्णा कल्ले यांच्या आवाजात मीना बिडीकर यांची गीतरचना. हे गीत आहे दैव जाणिले कुणी या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे कुमार सेनगुप्ता यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार.
3: सुधीर फडके यांचं संगीत असलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत ऐकणार आहोत जशास तसे या चित्रपटावरचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद
4: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
3: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
5: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात ग. दि. माडगुळकर यांचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झेप या चित्रपटामधलं.

0: कधी कट्टी तर कधी बट्टी,
1: कधी रुसवा तर कधी जाम मस्ती। भावा बहिणीचं नातं असंच तर असतं।
2: निर्मळ नात्याच्या या गोडव्याला,
0: या रक्षाबंधनाला देऊया सुवर्णाची झळाळी
1: वडनेरे सराफांच्या सुवर्ण अलंकारांनी।
0: वडनेरे सराफ, सोन्या चांदीच्या राख्या आणि आकर्षक भेटवस्तू उपलब्ध। वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंप समोर दिंडोरी रोड नाशिक।
3: स्वप्न तुमचं साथ विश्वासाची। घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना। आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी। अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888। विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे।
4: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश शेगुडकर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे मोहम्मद रफी यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत श्रीमंत मेहुणा या चित्रपटावरचं।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8800016512 ह्या क्रमांकावर. नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34.
2: कार्यक्रमाचे गीत ऐकूयात गळ्याची शपथ या चित्रपटामधलं राजा बढे यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
4: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार.
5: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गुरुकिल्ले चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. गीत आहे वावटळ या चित्रपटामधलं. शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे भारूड आपण ऐकणार आहोत संत एकनाथ यांचं, आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.
3: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
4: काय झालं भैया?
3: भैया भैया भैया
4: काय झालं भैया?
3: भैया भैया भैया
4: काय झालं भैया?
3: भैया भैया भैया
4: काय झालं भैया?

0: अगं पर असं का
1: मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग असं ना
1: अहो मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग राहते त्यात
1: अहो पण राहायला ग

0: खचखच लुगडं तुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळते?
0: अहो खचखच लुगडं तुटकी चोळी,
1: मग शिवून घे ती
0: तुमची।

0: अगं ती तर लई गोड वाटती.
1: अव कळण्याची भाकरण निश्चित आंबड्याची भाजी.
0: मग काय झालं त्यात?
1: वर केला सुधारत नाही मला डाला नको गाई.

0: अगं झालीच ना समरस, पण चोरस येथे नाही कुठला, चोरस येथे नाही मला दादला नको ग बाई,
1: दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई,
0: नग नग नग
1: साग साग साग बाई,
0: अगं नग नग नग नग नगो

0: ಬಾಯಿ ಮನ ನವರನ ಭೋಗ ಬಾಯಿ
1: ರಾಜನ ಭೋಗ ಬಾಯಿ ಮನ ನವರನ ಭೋಗ ಬಾಯಿ
0: ನಗ ನಗ ನಗ
1: ಸಾಗರ ಸಾಗರ ಸಗಲೈ
0: ನಗ ನಗ ನಗ ನಗ ನಗ
1: ಸಗಲೈ ಸಗಲೈ ಸಗಲೈ
0: ನವರನ ಭೋಗ ಬಾಯಿ
1: ರಾಜನ ಭೋಗ ಬಾಯಿ
0: ನವರನ ಭೋಗ ಬಾಯಿ
1: ರಾಜನ ಭೋಗ ಬಾಯಿ
0: ನವರನ ಭೋಗ ಬಾಯಿ
1: ರಾಜನ ಭೋಗ ಬಾಯಿ
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%
3: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत
2: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
4: ओडेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड आणि

चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर।

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको।
1: नमस्कार रसिकहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, आता आपण ऐकणार आहोत आमच्या विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख विश्वास ठाकूर सर यांची सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल अमुक तमुक यांनी प्रसारित केलेली खास मुलाखत, याचा भाग एक।
2: ओर नाही देणार, फक्त लॉटरीचं तिकीट लागू शकतं। कुठला असा व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये 100 रुपयाला 100 रुपये एका वर्षामध्ये होत? असा कुठलाच व्यवसाय नाही। 3.5 होतो, 3.5 100 कधीच होत नाही। कर्ज घेणं म्हणजे काय? एखादा मोठा दगड हा डोंगरावरून खाली ढकलणे, आणि कर्ज फेडणं म्हणजे काय? तो जो खाली गेलेला दगड आहे ना, तो वरती पुन्हा घेऊन येणं आहे। त्यामुळे दोन भाऊ, एक भाऊचा तुम्ही जर प्रवास बघितला तर प्रचंड वेगवान आणि आर्थिक आहे, आणि एक भाऊ कुठेतरी प्रचंड कर्जामध्ये अटकलेला किंवा याच्यामध्ये। हे दोन्ही लेकरं एकाच आईचे आहेत ना, पण फरक काय पडलेला आहे? प्लॅनिंग मध्ये त्यांचा फरक पडलेला आहे। शेवटी असं आहे की पैसा जर गुंतवला ना तरच पैसे मिळतात, पैसे खर्च केल्याने पैसे कधीच येत नाही।
3: आता कोणी जर एखाद्यावरती आर्थिक परिस्थिती वाईट असेल ना, सांगत नाही। अनफॉर्च्युनेटली आपण असा समाज होतो जिथे आर्थिक विवंचनेबद्दल आपण उघडपणे बोलायचो, त्या बाबतीत टॅबू नव्हता। आता आय टेन्शन नाही आपल्याला, कॉलर ताट हे प्रमाण सगळीकडे वाढलं।
2: त्याच्यामध्ये कारण आहे सोशल मीडिया।
3: ॲब्सोल्युटली
2: बरोबर, तुमचे इमोजी ज्या दिवशी आले ना, त्या दिवशी तुमचा संवादच संपला सगळा।
3: क्या बात आहे।
2: आणि मला असं वाटतं की तो फार मोठा फेल्युअर आहे।
3: शक्यतो पैशाबद्दल जेवढा चुकतो तेवढा माहिती आयुष्यात माणूस कशाबद्दलच चुकत नसावं।
2: की आपल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये सगळ्या प्रकारचे विषय आपल्याला शिकवले जातात, पैसे कसे वापरायचे हा मात्र विषय आपल्याला शिकवला जात नाही। सगळ्यात मोठं दुर्दैव आहे।
3: सर, तुम्ही आर्थिक दृष्ट्या शहाणं कोणाला म्हणाल? जास्त कमवणाऱ्याला, जास्त बचत करणाऱ्याला, की जो योग्य वेळी नाही म्हणतो त्याला?
2: जो पैसे साठवतो ना, संचय करतो, तो कधी पण ग्रेट। पैसा खुदा नाही, खुदा की कसम खुदा से कम भी नाही।
3: सर, माझं 25,000 रुपये पगार, 1 रुपया शिल्लक राहत नाही सर, मी याच्यात कुठलाच अवांतर खर्च करत नाही आणि काहीच कोपच नाही माझ्याकडे करायला, मग कसं करू?
2: त्याला रोजची हात मिळवणी करणंच त्याच्यासाठी मुश्किल आहे, तर तो चैन करणार कुठे? हा फार मोठा विषय, पण एक करता येऊ शकतो।
3: हाय, हॅलो, नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धंदौलाच्या या खास एपिसोडमध्ये। आपलं बऱ्याचदा असं होतं की अरे पैसे पुरत नाही आहेत, किती पगार असला तरी पुरत नाही, आणि आम्ही प्रत्येक एपिसोडच्या खाली एक कमेंट असते की हे सगळं मान्य आहे, तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून शक्य आहे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन, मला पगारच पुरत नाही, मी आहे त्या पगारात, 25,000 रुपये पगारात कसं करायचं सांगा, 15,000 रुपये पगारात कसं करायचं सांगा। आणि ही रेंज 50, 60, 1 लाख, 2 लाखपर्यंत सेमच प्रश्न पडतात की नाही जमत आहे, EMI पुरत नाहीत, खर्चच एवढे आहेत, हे सगळ्या गोष्टी होतात। नक्की पगार पुरत नाही, इन्कम पुरत नाही हा प्रॉब्लेम आहे का, आपलं पैशाचं मॅनेजमेंट चुकतं आहे का, पैशाकडे बघण्याचा अप्रोच चुकतं, ह्या सगळ्या गोष्टींकडे समजून घ्यायला कोणाशी बोलावं हा प्रश्न पडला। आणि तेव्हा लक्षात आलं की ज्या माणसाने हजारो लाखो लोकांसोबत संवाद साधला आहे, हजारो लाखो माणसांचे फायनान्सेस खूप जवळून बारकाईने बघितलेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं वेगवेगळ्या क्लासमधल्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, वेगवेगळ्या समाजाच्या भागातल्या लोकांचं फायनान्स त्यांनी बघितलंय, त्या माणसासोबत गप्पा मारल्या पाहिजे, म्हणून आम्ही खास आज आपल्यासोबत बोलवलेले पाहुणे आहेत विश्वास ठाकूर सर। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे। सर, गेली 30 वर्ष झालं विश्वास सहकारी बँकेचे फाउंडर अध्यक्ष आहेत, ते गेले हजारो लाखो लोकांसोबत त्यांनी काम केलेलं आहे, त्यांच्या 16 शाखा आहेत, कित्येक लोकांना लोन दिलेले आहेत, 1,000 कोटीच्या वर त्यांचा बँकेचा व्यवहार आहे, त्यामुळे त्यांना माहिती आहे की नक्की, कारण काय होतं, बँकेला बँकेसमोर तुम्ही आर्थिकदृष्ट्या नागडे असतात, कारण तुमचे बँक, तुमचे बँक स्टेटमेंट वाचत असतं, तुम्हाला दिसत असतं, सो त्यामुळे त्यांना सरांना मॅक्रो लेवलला माहिती आहे की समाजात काय घडतंय। जर तुम्ही खरंच अशा आर्थिक गर्ततेत बुडाला असाल, आर्थिक दलदलीत तुम्हाला बाहेर येता येत नसेल, तर नक्की काय केलं तर या आर्थिक दलदलीतून बाहेर येता येईल, या आर्थिक नाईटमेअरमधनं उठता येईल, कारण ही स्वप्न फार त्रासदायक असतात। सर, स्वागत आहे तुमचं। खरं तर मुळात मला हे समजून घ्यायचं की माणूस पैशाबाबत इतका का चुकतो, म्हणजे आपण बाकी सगळ्या गोष्टींबद्दल चुका होतात पण समजतो, शक्यतो पैशाबद्दल जेवढा चुकतो तेवढा माझ्या आयुष्यात माणूस कशाबद्दलच चुकत नसावं।
2: नाही, मुळातच काय आहे की पैसे हा विषयच मुळात असा आहे ना की ज्याला ऑप्शन दुसरं काही नाही, पैशाला पैसेच ऑप्शन आहे. आणि सगळा जो काही केमिकल लोचा जो आहे ना शार्दूल, तो सगळा तो तिथंच त्या याच्यामध्ये आहे. म्हणजे आता मी 30 वर्षापासून बँकिंग करतो, माझ्या वयाच्या 27-28 वर्षी मी बँकेची स्थापना केली. हा माझा देशातला रेकॉर्ड आहे. मी हे अभिमानाने सांगतो की सगळ्यात तरुण वयामध्ये मी कुठलीही पार्श्वभूमी नसताना मी बँक माझी सुरू केली. मला खऱ्या अर्थाने तिथून कळायला लागलं की पैसे काय असतात. आपली अडचण बेसिकली काय होती माहिती का, की आपल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये सगळ्या प्रकारचे विषय आपल्याला शिकवले जातात, पैसे कसे वापरायचे हा मात्र विषय आपल्याला शिकवला जात नाही. सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आपण म्हणू की कॉमर्समधला अकाउंटन्सी विषय असतो हे असतो, पण ते अकाउंटन्सी म्हणजे ते तो काही पैसे कसा वापरावा हा विषय नाही येतो. तुमची सिस्टीम तुम्ही कसे बसवायचे पैसे, तर त्याच्यासाठीचा तो एक फॉर्म्युला आहे तो. पण आपल्याला कळत नाही काय काय नाही ते. काय होतंय की आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याकडे दोन भाग आहेत, एक शहरी आणि एक ग्रामीण आहे. ग्रामीण भागातला जो माणूस आहे किंवा ग्रामीण भागातला जो मुलगा आहे ना, त्याने गरिबी पाहिलेली असते, गरिबी जगलेली असते त्याने, त्याच्यामुळे त्याला आहे ना पैशाची खूप किंमत असते. वेरएज मी असं अजिबात म्हणणार नाही की शहरामध्ये तो प्रकार नाही आहे ना, 100% आहे. कारण आपली जर अर्थव्यवस्था किंवा आपण जर एकंदरीत जर बघितली, आपल्याला असं लक्षात येईल की जवळपास एक जे आत्ता काम करणारी जो वर्ग आहे त्याचा ॲव्हरेज पगार 25,000 रुपये आहे. 25,000 पगार नाही, पण बाजारात गेल्यानंतर जर तू एखादी भाजी घ्यायला गेलास तर 1,00,000 रुपये पगार असलेल्याला जर एखादी मेथीची जोडी 70 रुपयाला मिळत असेल, तर ज्याला 25,000 पगार आहे, ज्याला 10,000 पगार आहे, ज्याला 15,000 पगार आहे, त्याला ती तेवढ्यालाच मिळते. हा याच्यातला एक फार मोठा गॅप आहे जो भरून निघत नाही.
3: 30 रुपयाची मेथीची पेंडी
2: सेमच आहे त्याच्यामध्ये. पण काय होतं की शेवटी प्रॉब्लेम कुठे होतो की तुमच्याकडे असलेले जे काही पैसे आहेत, बरेच लोक तुम्हाला असं दिसेल की कमी पैशात सुद्धा समाधानी आहेत आणि आनंदी आहेत. कारण काय, कारण त्यांनी त्यांच्या गरजा कमी केलेल्या आहेत. शेवटी पैसे पुरत नाही म्हणजे काय होतं माहिती आहे का, की पैसे न पुरण्याचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण काय, की तुमच्या गरजा वाढलेल्या असतात. आता गरजा वाढलेल्या असतात म्हणजे नेमकं काय माहिती आहे का तुला याच्यामधलं, की सगळ्यात महत्वाचं असं असतं की बा मला दर वर्षाला 2 वर्षाला मला मोबाईल बदलावाच लागतो, किंवा मला घ्यावं. काय कारण आहे? शून्य कारण आहे. आहे त्या मोबाईलमध्ये पण माझं 5 वर्ष काम होऊ शकतं, एक मोबाईल 5 वर्ष चालू शकतो. कपडे घेणं आहे, चैनीच्या वस्तू आहेत, किंवा हॉटेलिंग आहे, ह्या ज्या काही गोष्टी ह्या जर आपल्याला टाळता आल्यात तर मुळातच पहिली गोष्ट म्हणजे की आपण पैसा बऱ्यापैकी बचत करू शकतो. म्हणजे मी एखाद्या मोठ्या कॅफेमध्ये गेलो तर 350 रुपयाची मी कॉफी मला तिथं प्यावी लागते, आणि ते जर मी टपरीवर पिलो तर माझी 20 रुपयामध्ये कॉफी होते. आता आपण तुला जर मी विचारलं तर ती कॉफी तुला कुठली छान वाटते, तू टपरीवरचीच कॉफी 20 रुपयाची चांगली वाटेल. पण स्टेटस हा आपल्याला ऐकून एक अडचणीचा फार मोठा मुद्दा झालेला आहे की बाबा मी कुठे कॉफी पिलो, तर मी एका विशिष्ट ठिकाणच्या कॅफेमध्ये कॉफी पिलो मी.
3: असं तर चहाच्या टपरीवर तर कॉफीची मला स्टोरी नाही टाकतात ना इंस्टाग्रामला.
2: हा एक्झॅक्टली, ती टाकता येत नाही. हा त्याच्यातला एक मोठा एक इश्यू आहे. आणि म्हणून काय होते की माझ्याकडे किती पैसे आहेत आणि मला दर महिन्याला माझा लागणारा खर्च किती आहे, याचा मेळ जोपर्यंत बसत नाही ना तोपर्यंत हे पैसे पुरण्याचा विशेष म्हणजे पैसे अपूर्णच पडणार. मला असं वाटतं की तुमचं वेळापत्रक जसं असतं तसंच तुमच्याकडे पैशाचं सुद्धा टाइम टेबल असलं पाहिजे. किंवा मला समजा एक 15,000 रुपये 10,000 रुपये मला महिन्याला मिळत आहेत, या 10-15,000 रुपयामध्ये माझी नेमकी गरज काय आहे. जर घरी मला किराणा भरायचा आहे तर माझे 2-3,000 रुपये किराण्यामध्ये जातील. माझं ऐकीन कुठे मला काहीतरी दुसरे माझे काहीतरी गाडी घेतलेली असेल त्याचा 800-900-1,000-2,000 रुपये हप्ता जाईल. ह्याच्यामध्ये मला जर मी माझ्या डोक्यात पक्कं केलं की मला 15,000 जरी मिळाले तरी मी 2,000 रुपयाची सेव्हिंग कोणत्याही परिस्थितीत करेल. 15,000 आल्या पहिले काय केलं पाहिजे, तर 2,000 सेव्हिंग केलं पाहिजे. म्हणजे मग डोक्यात काय येतं की आता माझ्याकडे 13,000 रुपये आणि ह्या 13,000 रुपयात मला महिना काढायचा आहे. दुर्दैवाने काय झालं ऐकीन माहिती आहे का, आपल्याकडे हे जे काही क्रेडिट कार्ड वगैरे हे जे काही सगळे आलेले आहेत ना, तर त्याच्याने काय होतं पैसेच दिसत नाहीत. तुमच्या अकाउंटला पैसे असतात, तुम्हाला कळत नाही कुठेही गेलं की आपण मोठे काय करायला, आपण लगेच स्वॅप करतो कार्ड किंवा
3: गुगल पे करतो
2: किंवा, त्यामुळे आपल्याला कळतच नाही की काय चाललं आणि त्याच्यावर आपल्याला व्याज द्यावं लागतं. हे अतिरिक्त व्याज जोपर्यंत तुम्ही बंद करत नाही किंवा चैनीच्या वस्तू तुम्ही घेणं बंद करत नाही आणि आपलं नेमकं काय स्टेटस आहे किंवा काय हे जर आपण आपल्या ह्या अशा चैनीच्या वस्तूंवरून जर ठरवायला लागलो, तर तुला पगार 15,000 असू दे, 15,000-1,5,00,000 असू दे किंवा तुला 15,00,000 असू दे, तो पुरण्याचा अजिबातच पुरण्याची मला वाटत नाही की तो पुरेल असं कोणी म्हणेल म्हणून.
3: बरोबर. पण सर म्हणजे बऱ्याचदा ना एक कॉमेंट रेग्युलरली येते, मी ते कॉमेंट शोधत वाचायचा प्रयत्न करेन, ही कमेंट मला आठवते मागच्या दोन एपिसोडमध्ये आले होते की सर माझं 25,000 रुपये पगार आहे, माझं रेंटच 12,000 रुपये, माझं किराणा मालाचा खर्च 4,000 रुपये, त्याच्यानंतर जायला यायला पेट्रोलला माझ्या गाडीच्या खर्च 2,500 रुपये जात आहेत, मुलांच्या फी वगैरे धरून 1 रुपया शिल्लक राहत नाही सर, मी याच्यात कुठलाच अवांतर खर्च करत नाही आणि काहीच स्कोपच नाही माझ्याकडे करायला, मग कसं करू?
2: आता हा फार महत्वाचा प्रश्न सारतो तू विचार की बरोबर, इथे त्या माणसाचं कुठेही चैनीचा विषय आला नाही, त्याला रोजची हातमिळवणी करणंच त्याच्यासाठी मुश्किल आहे, तर तो चैन करणार कुठून हा फार मोठा विषय. पण एक करता येऊ शकतं ना, 24 तासातले तुम्ही 15 किंवा 16 तास काम करू शकता का? नाही करू शकत, करू शकतात ना. आत्ता तुम्ही जिथं काम करताय तिथं समजा तुम्ही 8 तास किंवा 9 तास काम करतायत, 3 ते 4 तास अतिरिक्त काम तुम्ही काहीतरी तर करू शकाल ज्याच्यातून तुम्हाला थोडंफार उत्पन्न मिळू शकेल. की जिथं आपल्याला पैसे मिळवायचे तिथे आपल्याला कुठल्या गोष्टीची शरम नाही वाटली पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. माझ्या आयुष्यामधलं मी तुला सांगतो, मी इथं पुण्यामध्ये शिकायला होतो फर्ग्युसन कॉलेजला, मी शिकत असताना मी 300 रुपये महिन्यावर, अर्थात तो काळ वेगळा होता, त्यावेळेला 300 रुपये हे बरोबर हे होते, 300 रुपये महिन्यावर मी स्वतः काम केलं. पण मी ते काम करत असताना आहे ना, मी मॅग्झिन मी काय करायचो की मला माहिती मला 300 रुपयात पुरत नाही, तर मी एक मॅग्झिन काढायचो युवकांसाठी, युवक विश्व म्हणून, त्याच्या जाहिराती गोळा करायचो आणि त्याच्यातून जो काही खर्च वजा जाईल तर त्याच्यातून मला 500-700 रुपये 800 रुपये मला महिन्याला त्याच्यातून 1,000 रुपये मला मिळायचे आणि त्याच्यामध्ये माझा महिना छान जायचा आहे. सो माझं हे जे काही कॅल्क्युलेशन होतं ना हे पक्कं होतं अतिरिक्त. आता जर मी नुसतं 300 रुपयातच थांबलो असतो मी कधीच पुणे आलो नसतो किंवा मी पुढे गेलो नसतो. त्यामुळे मला असं वाटतं की अतिरिक्त तुम्ही सोर्स जोपर्यंत शोधत नाही आणि अतिरिक्त काही गोष्टी तुम्ही शिकून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला हे मिळणार नाही आणि कुठल्याही कामाची लाज न वाटणे हा त्याच्यातला एक. नाही तर बाबा मी कंपनीमध्ये तर मी सेल्स मॅनेजर म्हणून काम करतोय आणि आता मला बाहेर तुम्ही काहीतरी ओला उबर चालवायला सांगतायत, तिथला माझा दर्जा हा तिकडच्या पेक्षा फार खालच्या याच्यात येतोय. मला असं वाटतं की पैशाला दर्जा नाही आहे, पैसे हे पैसेच आहे. 100 रुपये हे टाटा बिर्ला अंबानींकडे पण 100 रुपयाची तीच किंमत त्याची तुझ्या माझ्याकडे आहे, त्यामुळे त्याच्यातून कुठे काही बदल होईल असं मला स्वतःला वाटत नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला अतिरिक्त काम करण्याची सवय लागत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की याच्यामध्ये तुमच्या परिस्थितीत बदल होईल असं समजण्याचं कारण नाही. बरेचसे काम आता जॉब असे आहेत ना की जे तुम्हाला घरी सुद्धा मिळतात करायला, की जे तुम्ही घरी करू शकतात. इव्हन काही काही छोटे छोटे व्यापारी जे आहेत ना त्यांचं अकाउंटिंगचं वगैरे काम असतं. मी बघतो ना अनेक मुलं जे आहेत ना ते काम अकाउंटिंगचं काम जे आहेत ना ते करतात ना. किंवा आता माझ्या बँकेमध्ये माझी एकमेव बँक महाराष्ट्रातली अशी की आमच्याकडे आम्ही कमवू आणि शिका योजना केली. 4,000 रुपये आम्ही 4 तासासाठी 4,000 रुपये त्या मुलाला किंवा मुलीला देतो. ते कॉलेज सांभाळून 4 तास आमच्याकडे काम करतात आणि त्यांना 4,000 रुपये मिळतात. आता कॉलेजला शिकत असणारा त्या मुलाला किंवा मुलीला त्याच्यासाठी पॉकेट मनीसाठी त्याला 4,000 रुपये हे त्याच्यासाठी खूप छान आहे आणि स्वतःच्या मेहनतीचे आहेत त्याचा एक आनंद आहे. त्याच्यामुळे मेहनतीचे असल्यामुळे माणूस खर्च करताना 10 वेळेला विचार करतो की बाबा मला इथे खरंच खर्च करायचा आहे का, मला खरंच मित्रांना रोज कॉफी पाजण्याची गरज आहे का, किंवा मी तिथे जाऊन केलं पाहिजे का. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि असं नाही ना, स्वप्न पहा ना तुम्ही, मिळतील ना आज ना उद्या ह्या गोष्टी तुम्हाला पण मिळणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट जर केलं तर मला नाही वाटत की कुठे तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकेल आणि तुमच्या गरजा ज्या नेमक्या तुम्हाला कराव्या लागतील त्याच वेळेला हे मॅनेजमेंट तुमचं जमू शकेल. मात्र याच्यात प्रत्येक याच्यातला फॉर्म्युला एकच आहे, किमान 1,000 ते 2,000 रुपयाचं सेव्हिंग हे तुम्ही मात्र दर महिन्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला मिळणारी जी काही अमाऊंट असेल त्याच्या 10% अमाऊंट ही तुम्ही याच्यासाठी केली पाहिजे, सेव्हिंगसाठी म्हणून केली पाहिजे. तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या सोप्या होऊ शकतात असं मला वाटतं.
3: म्हणजे जर सेव्हिंग करायचं असेल 10% मिनिमम तर इधर तुम्हाला खर्च कमी करायला लागणार तो असतो. जर अशक्यच असेल खर्च कमी करणं तर काय करा, इन्कम वाढवा.
2: इन्कम वाढवा
3: दुसरा पर्याय असेल, म्हणजे हे साधं गणित आहे,
2: एकदम साधं आहे.
3: X+Y=Z असेल तर इधर तुम्ही झेड तिकडं वाय इकडे
2: काहीतरी तर तुम्हाला त्याच्यासाठी करावंच लागेल ना. मी एकदा त्या सारसबागेच्या गणपतीच्या इथे गेलो आणि तिथं माझ्या लक्षात आलं की एक बाई तिथं हरभरा विकत होती. हरभऱ्याच्या सीझनमध्ये तिच्याकडे 3 प्रॉडक्ट होते, हरभरा आणि हरभरा. पण एका हरभऱ्याची किंमत होती 30 रुपये, एकाची होती 20 रुपये आणि एकाची होती 10 रुपये. आता एकाची काय प्रॉडक्ट एकच आहे, ते प्रॉडक्ट असं होतं की जी जुडी होती ती 10 रुपयाची होती. नुसत्या शेंगा काढलेल्या जे हरभराचे जे काढलेलं होतं टर्फला सकट जे होतं ते 20 रुपयाला आणि ज्याच्यातून टर्फलं काढून हरभरा काढलेला होता तो होता 30 रुपयाचा. म्हणजे ती बाई बसली तिथे तितक्याच वेळ आहे, तिचं वेळेचं हे तेवढंच आहे, तिचं प्रॉडक्ट एकच आहे, तिच्यातून तिने 2 बाय प्रॉडक्ट वेगळे काढलेत. काय झालं, बसल्या बसल्या तिने तिचे पैसे त्याचं वाढवलेत. सोपा फॉर्म्युला आहे ना. मला असं वाटतं की असे बरेच व्यवसाय आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही बाय प्रॉडक्ट काढू शकतात, तुम्ही खूप गोष्टी त्या करू शकतात.

0: काही काही मुलं करतात ना आता ते ब्लिंकेट वगैरेला किंवा याला पोर्टल सर्व्हिस वगैरे किंवा काय ते मुलं वापरतात किंवा मुलं ते करतात ना कामं करायला लागलेत ना करत नाही अशातला भाग नाही आहे. आता सगळ्यात याच्यातला मोठा काय भाग आहे माहिती आहे याच्यातला जो माझ्या लक्षात आलेला आहे तो न शिकलेल्या मुलांसाठी खूप संधी आहेत शिकलेल्यांसाठी संधी नाही आहेत.
1: प्रॉब्लेम मी बघितलं म्हणजे माझे काही मित्र शाळेतले जे एम आय डी सीत काम करतात आणि सुरुवातीच्या फेजमध्ये स्ट्रगलिंगच्या फेजमध्ये आणि एम आय डी सीत काय बाकी इंजिनियरसारखे सुरुवातीलाच फॅन्सी पगार नसतात ते अवघड होतं. तुम्ही म्हणतात असं की इधर तुम्ही इन्कम कमी केला पाहिजे कारण तुम्ही 30,000 रुपये पगार असेल तर आयफोन नाही घेतला पाहिजे. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट.
0: बरं आणि काय आहे माहिती काय आज आजची जर आपण पिढी बघितली ना सगळी ही प्रचंड ब्रिलियंट आहे हुशार आहे ते हे जे मिलिनियर्स आणि झेन्झी आपण जे म्हणतो नाही पोरं हुशार आहेत यांचं आय क्यू खूप चांगलं आहे आणि फास्ट आहेत आपल्यापेक्षा म्हणजे आपली याला एखादी गोष्ट समजायला जर एखादा तास लागणार असेल ना तर यांना ते 10 मिनिटात कळतं ही टेक्नॉलॉजी आणि ह्या सगळ्याच्यामुळे. पण आपलं काय होतं की कुठेतरी त्यांना मार्गदर्शन सुद्धा कमी पडतं आहे असं मला स्वतःला वाटतं की आणि काय होतंय आपल्याकडे आपला प्रॉब्लेम असा आहे ना शिक्षणाचा आपल्याकडे नीड बेस्ड एज्युकेशन नाही आहे म्हणजे आपल्याकडे हा जो काही शिक्षणाचा जो पॅटर्न आहे ना तो फिक्स पॅटर्न आहे की हे करा ते करा ते करा ते करा असं आहे ते आणि त्याच्यामुळे काय होतं ते मुलं त्या याच्यामध्ये अटकून जातात. पण माझी आवड काय आहे किंवा आता समजा तू हे करतोयस तुझं बेसिक शिक्षण काय आहे तू काय करतोयस तू सक्सेस आहे ना याच्यामध्ये हे जर तुला लहानपणापासून मिळालं असतं तर आज तू आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने ऐकीन वरच्या याच्यामध्ये तू गेला असतास बरोबर केलं पण ते नाही झालं. ते माझं शिक्षण एम एम सी जे आहे मास्टर ऑफ आर्ट्स अँड मास्टर ऑफ कम्युनिकेशन जर्नालिझम माझा बँकेशी 0 संबंध आहे पण मी आलो मी केलं आणि मी आज त्याच्यामध्ये उत्तम काम करतो आहे आणि मला असं वाटतं की मी जसं ॲव्हरेज आणि सर्वसामान्य मुलगा होतो तसं हे कोणाला काहीही जमू शकतं फक्त तुमची काम करण्याची पाहिजे. मी 16-16 तास काम केलं आहे शार्दूल मी तुला सांगतो मी 16-16 तास काम केलेलं आहे.
1: सो म्हणजे डोळे उघडून संधींकडे बघणाऱ्या माणसाला कामं आहेत आणि त्याला पैसे आहेत
0: 100% आहेत आणि शोधलं पण पाहिजे. संधी तुम्हाला शोधली नाही तर तुम्हाला मिळू शकते
1: म्हणजे परिस्थितीकडे रडून काही फायदा नाही
0: रडून काही फायदा नाही त्याच्यामध्ये.
1: करेक्ट. तर मला जेन्युइनली हा प्रश्न पडतो की आपण म्हणजे आमचं धंदौलत सुरू करण्याच्या मागचा हेतूच होता की आर्थिक शहाणपण लिटरसी कळते सगळ्यांना कळते पण शहाणपणाचा प्रॉब्लेम आहे. सर तुम्ही आर्थिकदृष्ट्या शहाणं कोणाला म्हणाल जास्त कमवणाऱ्याला जास्त बचत करणाऱ्याला की जो योग्य वेळी नाही म्हणतो त्याला.
0: हे तिन्ही कॉम्बिनेशन जे आहेत ना हे फार असे वेगवेगळे एकमेकाशी संबंधित असलेले आहेत. जो पैसे साठवतो ना संचय करतो ना तो कधी पण ग्रेट आणि त्याला कळतं तो पुढची तरतूद करून ठेवतोय त्याला पुढचं दिसतंय भविष्य दिसतंय त्याला हा फार महत्वाचा त्याच्यातला भाग आहे. आणि एन्जॉयमेंट कशी आहे तुम्ही मन मारण्याचं पण काही कारण नाही पण ती रोज केली पाहिजे का तर असे नाही कधीतरी एकदा तुम्ही जर केली ना तर ती चालू शकते. आणि शेवटी संचय कोण करू शकतो जो पैसे कमवतो ना जास्त तोच संचय करू शकतो लक्षात तो जास्त संचय करू शकतो. उर्वरित त्याच्यामध्ये जो माणूस ज्याला मी सांगितलं तसं आहे ना की तुझ्याकडे 1-5 लाख रुपये जर असतील तर तू 50,000 रुपयाचं तू संचय करू शकतोस माझ्याकडे जर 2 लाख रुपये असतील तर मी 20,000 करू शकतो. ज्याच्या त्याच्या गरजा ज्याच्या त्याचं उत्पन्न याच्यावर या गोष्टी बऱ्याच अवलंबून आहे पण संचय करणं हा फार महत्वाचा भाग आहे.
2: श्रोते हो तुम्हाला हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आमचा नंबर आहे 8380016512 आणि पुढचा भाग आम्ही लगेचच घेऊन येत आहोत. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: कधी कट्टी तर कधी बट्टी,
1: कधी रुसवा तर कधी जाम मस्ती. भावा बहिणीचं नातं असंच तर असतं.
2: निर्मळ नात्याच्या या गोडव्याला,
0: या रक्षाबंधनाला देऊया सुवर्णाची झळाळी.
1: वडनेरे सराफांच्या सुवर्ण अलंकारांनी,
0: वडनेरे सराफ, सोन्या चांदीच्या राख्या आणि आकर्षक भेटवस्तू उपलब्ध. वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकूयात धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटामधलं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: हे गीत ऐकणार आहोत जिव्हाळा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. या गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
4: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
5: मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं, पी सावळाराम यांचं मोलकरीण या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: कलाकारांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार.
3: सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे बोलकी बाहुली या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, चौथी।
1: अरुण दाते यांच्या आवाजात गंगाधर महांबरे यांचं गीत सोबती या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: ऐकूयात पी सावळाराम यांचं शिकलेली बायको या चित्रपटामधलं हे गीत. ऐकणार आहोत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार वसंत प्रभू.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: आणि हे गीत ऐकूया गदी माडूळकर यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार सुधीर फडके.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात जगदीश खेवडकर यांचं गीत. चित्रपट केला इशारा जाता जाता

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
3: This hour is brought to you by
5: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
6: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पशुधन या कार्यक्रमाअंतर्गत कोंबड्यांमध्ये जीवाणूपासून होणारा आजार याविषयी आज आपण जाणून घेऊया। यामध्ये कोंबड्यांना जीवाणूपासून होणारा आजार क्रॉनिक रिस्पिरेटरी डिसीज, कोंबड्यांना होणारा हा सर्वसाधारण रोग असून मायकोप्लाझ्मा गॅलिनॅरम जीवाणू यास कारणीभूत आहे। याचा प्रादुर्भाव पक्षाची रोगप्रतिकारक शक्ती क्षीण झाल्यावर होतो। सर्व वयोगटात हा रोग होतो। 4 ते 8 आठवडे वयोगटातील पक्ष्यांना जास्त होतो। मृत्यूचे प्रमाणही लहान वयोगटात जास्त आहे। हवेच्या पिशव्यांचा हा रोग असल्यामुळे या रोगास एअर सॅक डिसीज असेही म्हणतात। या रोगाचे गांभीर्य मौसमावर अवलंबून असते। हिवाळ्यात झाल्यास दुरुस्त होण्यास बराच कालावधी लागतो, परंतु उन्हाळ्यास लागण झाल्यास लवकर बरा होतो। हा रोग हळूहळू वाढणार असून बराच काळ कळपात राहणार आहे। व्यवसायांच्या दृष्टीने बराच घातक असल्यामुळे कोंबडी पालकांचा गंभीर प्रश्न होऊन बसला आहे, कारण मृत्यूची संख्या कमी असली तरी उत्पादनावर बराच परिणाम होतो। अंड्यावरच्या कोंबड्या कमी प्रमाणात अंडी देतात। ब्रॉयलरमध्ये त्यांच्या वाढीवर परिणाम होऊन वजन घटते। मासल पक्षा इतर रोग जीवाणूबरोबर हा रोग आल्यास मृत्यूचे प्रमाण 30% असते। वजन बरोबर येत नाही, शिवाय मांस निकृष्ट टाकाऊ ठरते। या रोगाचा जीवाणूचा आकार व जीवाणूच्या मध्ये मोडतो। रोगाचा प्रसार रोगवाहक पक्षाच्या स्पर्शाने तसेच हवेतून विष्ठेतूनही होतो। रोगी पक्ष्यांच्या अंड्यातून पुढील पिढीतील याचा प्रचार होतो। लागण झालेल्या नराच्या वीर्यात या रोगाचे जीवाणू असतात। असे नर प्रजोत्पादनास वापरल्यास या रोगाचा प्रसार होतो व कळपात हा रोग सावकाश पसरतो। शेतकरी बंधूंनो, या रोगाची लक्षणे बघितल्यास हिवाळ्यात लक्षणे जास्त दिसतात। मोठ्या कोंबड्यांमध्ये घशाची घरघर, नाकातून पाणी गळणे ही प्रमुख लक्षणे आहेत। हा रोग तुलनेत मादीपेक्षा नरात जास्त आढळतो। मासल जातीच्या कोंबड्यांना हा रोग 4 ते 8 आठवडे वयोगटात दिसतो। खाद्य खाण्याचे प्रमाण घटते, वजन कमी होते, अंडी देण्याचे प्रमाण खाली येऊन ठराविक पातळीवर राहते। यामुळे आर्थिक नुकसान होते। मोठ्या पक्ष्याच्या तुलनेत लहान पिल्ल्यात मृत्यूचे प्रमाण जास्त असते। मासल पक्ष्यात प्रमाण 30% जाते। PM केल्यानंतर नाकात, घशात, श्वासनलिकेत चिकट पदार्थ आढळतो। श्वासनलिका व फुफ्फुसांना साधारण सूज आलेली असते व त्यावर चिकट त्राव असतो। रोग निदानासाठी प्रयोगशाळेची मदत घेऊन जीवाणूचा शोध घेणे जरूरी आहे। शेतकरी बंधूंनो, यामध्ये प्रतिबंधक उपाय म्हणजे नराची रोग निदान चाचणी केल्याशिवाय ते प्रजोत्पादनासाठी वापरू नये। रोगवाहक पक्षी CRD कर्ल्स अँटीजन्स टेस्टने ओळखता येतात। यासाठी 0.5 ते 1 CC रक्त घेऊन त्यातील अँटीजन काढले जाते। सिरम व अँटीजन काचेच्या प्लेटवर मिसळतात। ते स्वच्छ दिसली तर पक्षी निरोगी समजावा व दह्यासारखे मिश्रण झाल्यास अथवा त्यात निळे जांभळे ठिपके दिसल्यास रोगवाहक समजावा। प्रत्येक महिन्यात ॲम्बिस्टियन अथवा स्टेप्टी बॉयजिजनचे इंजेक्शन द्यावे। शेतकरी बंधूंनो, यामध्ये दुसरा जीवाणूपासून होणारा रोग म्हणजे कार्ली सेप्टिसेमिया किंवा कोलाय बॅसिलोसिस। हा अणुजीवजन्य सांसारिक रोग असून इसका सिया कोलाय जीवाणूमुळे होतो। वेळीच दक्षता न घेतल्यास व्यवसायात फार मोठा धोका पोचू शकतो। अतोनात नुकसान होऊन धंदा बंद करण्याची पाळी येऊ शकते। या रोगाचे जीवाणू सामान्यतः पचन संस्थेत असतात, परंतु काही ताणामुळे हा रोग डोके वर काढतो। उदाहरणार्थ पक्षी उपाशी राहणे किंवा अपुरा खाद्यपुरवठा, तापमानातील विषमता यामुळे रोग फावते। शेतकरी बंधूंनो, या रोगाचा प्रसार दूषित हवा, पिण्याचे पाणी तसेच खाद्याच्या माध्यमातून हा रोगाचा प्रसार होतो। फार्ममधील व्यवस्थापन आरोग्य रक्षणाच्या नियमाकडे लक्ष न पुरवल्यास रोग उद्भवण्यास मदत होते। शेतकरी बंधूंनो, या रोगाचे लक्षणे जसे पक्षी मंद होतात, पातळ हगवण सुरू होते, वजन कमी होते, खाद्यावरची वासना कमी होते, पिसे पिंजरलेली असतात, हा रोग श्वास मार्गात गेल्यास घशाची खरखर होते, श्वास घेण्यास त्रास होतो, म्हणून पक्षी तोंड उघडे ठेवून श्वास घेतात. कळपातील सर्व पक्षी निस्तेज दिसतात. मृत्यूचे प्रमाण साधारणतः दुपटीने व तिपटीने वाढते. पक्षाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊन वाढ अनियमित होते. पीएम केल्यास यकृत मोठे झालेले दिसते, त्यावर मृत पेशीचे टिपके नेक्रोटिक्स फोकाय दिसतात. यकृतावर चिकट जिलॅटिन सारखा पडदा येतो. पिवळा बलक न चोचल्याने अवस्थेत दिसून येतो. शेतकरी बंधूंनो, प्रतिबंधक उपाय म्हणून पक्ष्यांची घरे विशेषतः निर्जंतुक करून फार्मला निदान 3 ते 4 आठवड्याचा आराम देणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचे दूषितीकरण थांबवण्यासाठी स्टेरिडॉल 2 मिली 10 लिटर पाण्यात किंवा सेफगार्ड 2 मिली 10 लिटर पाण्यात वापरावे. फार्मच्या सभोवलतीस सांडपाणी साचू देऊ नका. उंदराचा नायनाट करा. खाद्यात प्रथिनाची व ई जीवनसत्वाची उच्चतम पातळी ठेवल्यास आजारी पक्ष्याचे आरोग्य पूर्वपदावर येते आणि मरणाचे प्रमाण कमी होते. नमस्कार शेतकरी बंधूंनो.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. आणि आता ऐकूयात कीचक वध या चित्रपटामधला लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेळबुळकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रवींद्र भट यांचं गीत ते माझे माहेर या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत. आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
4: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
3: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
5: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत भोळी भाबळी या चित्रपटामधलं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार राम कदम.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना साडी व्यवसाय ब्युटी पार्लर गृहउद्योग हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508 विश्वास बँक तुमच्या यशाचा आधार
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना
2: बजेटचं काय
1: आता बजेटची चिंता नाही नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
4: द्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं गीत ज्योतिबाचा नवस या चित्रपटावरलं हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात

0: दागिने फक्त दागिने नसतात, ती असते एक सुंदर आठवण आणि आपली खास ओळख.
1: म्हणूनच वडनेरे सराफ घेऊन आले आहेत ऑर्डर फेस्टिवल. आपल्या मनासारखा दागिना घडवून घ्या आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: पिढ्याने पिढ्या उत्तम कारागिरीचा वारसा आणि विश्वास जपणारे
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत भिंतीला कान असतात या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: तुझ्या मुलींमध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं गीत.

0: बसून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातनं दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सर्वसाक्षी या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे शांता शेळके यांचं आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे भास्कर चंदावरकर यांनी.

0: सोन्यांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
4: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राजवंड राजश्री या चित्रपटामधलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, विठ्ठल शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं.

a vossa frente.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888.
1: या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, कांचनगंगा या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार सुधीर फडके, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकूया अनोळखी या चित्रपटामधलं.

मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम।

0: दुपारचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
1: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको. रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिक हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, ज्या व्यक्तींनी जर्मन आणि फ्रेंच भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकलेली आहे त्यांच्याशी आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गप्पा मारत असतो. त्यांना आजवर याचा काय फायदा झाला, ही भाषा का शिकावीशी वाटली, याविषयी त्यांच्याकडून जाणून घेतो. आणि याची सुरुवात झाली शैलेश लेले सरांपासून, ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने जर्मन आणि फ्रेंच भाषा सगळ्यांना शिकता यावी ह्यासाठी अतिशय माफक दरात उपलब्ध करून दिली. कुठल्याही वयोगटातली व्यक्ती ही भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकू शकते. याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला डेव्हिड इंग्लिश मिडियम स्कूल अक्षी अलिबाग रायगड या ठिकाणचे दोन बहीण

0: भाऊ आज जोडले गेलेले आहेत, एक म्हणजे अवनी पाटील आणि दुसरा अथर्व पाटील. तर ह्या दोघांशीही मी गप्पा मारणार आहे. त्या दोघांनी जर्मन भाषा निवडली होती आणि अर्थातच त्यांना नॅशनल लेवल आणि डिस्ट्रिक्ट लेवल रँक प्राप्त झालेली आहे. तर एकूणच त्यांचा प्रवास, त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊया आणि फॉरेन लँग्वेज विषयी त्यांना काय वाटतं हे सुद्धा आपण त्यांना विचारूया. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. अवनी आणि अथर्व, तुम्हा दोघांचंही अतिशय मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू मॅम.
2: थँक्यू मॅम.
0: एकतर मला खूप छान वाटतंय की पहिल्यांदा बहीण भावाची जोडी अशी आपल्या या मुलाखतीमध्ये सहभागी झालेली आहे, त्यामुळे विशेष तुमचं कौतुक आहे.
2: थँक्यू मॅम.
0: सुरुवात अवनी पासून करते. अवनी तू कितवीला आहेस?
2: मॅम मी 7th स्टँडर्ड ला आहे.
0: अच्छा. आणि अथर्व तू?
1: मॅम मी 10th स्टँडर्ड मध्ये.
0: अच्छा बर. आणि तुम्हा दोघांनाही जर्मन आणि फ्रेंच ह्या ऑनलाईन भाषा शिकता येतील असं कधी समजलं?
2: हे ऍक्च्युली मॅम मला माझ्या मम्मा कडून कळलं होतं.
1: मग मॅम पहिला रजिस्ट्रेशन माझं झालेलं, नंतर जेव्हा मला खूप म्हणजे चांगलं वाटलं की ना ह्याच्यातून आपण काहीतरी चांगलं शिकू शकतो, मग तेव्हा मी अवनीचं पण रजिस्ट्रेशन केलं.
0: अरे वा बरं. आणि जेव्हा तुला समजलं तेव्हा तू कितवीत होतास?
1: तेव्हा मॅम मी 8th स्टँडर्ड मध्ये होतो.
0: आणि जर्मन भाषाच का बरं निवडलीस तू?
1: मॅम मला मला हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे, त्याच्यामधून ना जर्मनीचा खूप मोठा रोल आहे युरोपची हिस्ट्रीमध्ये पर्टिक्युलरली, मग त्यासाठी मला इंटरेस्ट होता म्हणून मी जर्मन लँग्वेज निवडली.
0: बर, पण तू निवडली तर ठीक आहे, अवनीनी सुद्धा जर्मनच भाषा घेण्यामागचं काही कारण होतं का? तिला असं नाही वाटलं का की आपण फ्रेंच भाषा घेऊन बघू, म्हणजे दादा जर्मन शिकेल आणि आपण फ्रेंच शिकू असं नाही झालं का कधी?
1: नाही मॅम, जर आम्ही दोघांनी जर जर्मन शिकली तर आम्हाला कन्वर्सेशन करता येईल ना एकमेकांच्या, एकमेकाला किंवा मी तिला हेल्प करू शकेल ना, त्यासाठी मग मी तिला पण सांगितलं की जर्मन घ्यायला, तिला ह्या गोष्टींमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता.
0: वा, पण असं नाही झालं की अवनी तुला विचारते म्हणजे मी की दादा शिकतोय ठीक आहे, मला कशाला बळजबरी, मला दुसरं काहीतरी शिकायचंय किंवा मला नाही शिकायचंय असं नाही झालं तुझं कधी?
2: नाही मॅम, मला पण खूप आवडतं.
0: बर, म्हणजे जेव्हा अथर्वनी जर्मन भाषा घेतली तेव्हा तू ते सगळं बघत होतीस का, तो कसा अभ्यास करतो, भाषा कशी आहे, याचं काही ऑब्झर्वेशन केलं तू?
2: हो.
0: मग ते तुला छान वाटलं की आपण पण हे करू शकतो असं वाटलं?
2: तो जेव्हा व्हिडिओ बघत होता ना तेव्हा मला खूप आवडायचं.
0: आणि मग त्याच्याने पण तुझा इंटरेस्ट डेव्हलप झाला?
2: हो.
0: बर, ओके. अथर्व तुझ्याकडे येते पुन्हा एकदा. बरं, जर्मन भाषा शिकायला सुरुवात केल्यानंतर काही अडचणी आल्या तुला कधी?
1: हो मॅम, लाईक पहिल्या लेवलमध्ये एखादी कुठली नवीन लँग्वेज नवीन गोष्ट शिकताना अडचणी तर येतातच, पण ते व्हिडिओ असे एवढे सिस्टमॅटिक होते की नंतर मग एवढी अडचण आलीच नाही, नंतर फ्लो फ्लो मध्ये सगळं शिकून गेले.
0: आणि ज्या काही अडचणी येत होत्या त्या तू कधी म्हणजे शाळेतल्या शिक्षकांना विचारल्यास की फ्लोआचाच कोणी मीडिएटर होता तुझे प्रश्नांचे उत्तर द्यायला?
1: फ्लोआचाच मीडिएटर, कारण शाळेमध्ये मॅम आमच्या इथे एवढं हे नव्हतं की मला बाहेरून कळालं, माझ्या आईने शोधलेलं, त्यामुळे स्कूलचा काही इफेक्ट नव्हता त्याच्यात.
0: अच्छा, म्हणजे तुम्हाला हे बाहेरून समजलं होतं?
1: हो मॅम.
0: बरं, पण मग जेव्हा शाळेत कळलं की तुम्ही दोघंही बहीण भाऊ जर्मन भाषा शिकताय आणि त्यात सुद्धा छान रँक मिळतीये, तेव्हा शाळेकडून कधी काही कौतुक झालं किंवा कधी काही अप्रिसिएशन मिळालं?
1: हो मॅम, प्रत्येक लेवल नंतर अप्रिसिएशन होत होतं आणि असेंब्लीमध्ये वगैरे, असेंब्लीमध्ये नंतर मॅम पण आम्हाला स्वतःहून येऊन बोलवायच्या.
0: अच्छा बरोबर. आणि मग जेव्हा तुमच्या शाळेत कळलं, अर्थातच तुझे अनेक मित्रमैत्रिणी सुद्धा उत्सुक असतील की आपण सुद्धा काहीतरी ट्राय करून बघूया, तर तुझ्यामुळे त्यांनी पण अशा कुठल्या कोर्सला ऍडमिशन घेतलं असं काही झालं का?
1: हो मॅम, माझे 2-3 फ्रेंड्स होते, त्यांना पण खूप इंटरेस्ट होता लँग्वेज लर्निंग मध्ये, पण मग मी त्यांना सजेस्ट केलं की नाही ते व्हिडिओज खूप इझी आहेत आणि खूप सिस्टमॅटिक वेने शिकवतात, मग त्यांनी पण ट्राय करून बघितलं आणि त्यांना पण ते खूप आवडलं, मग त्यांनी पण घेतलं.
0: वा बरं. पहिल्या परीक्षेत किती मार्क्स होते?
1: मॅम पहिल्या परीक्षेत मला 40 खालीच होत्या मॅम.
0: अच्छा. आणि मग तुला नॅशनल रँक मिळालेली आहे, मग ती कधी मिळाली?
1: हो मॅम, मॅम नॅशनल रँक ची सुरुवात सेकंड लेवल पासून झाली, फर्स्ट लेवलला माझा एवढा स्कोर नव्हता, पण सेकंड थर्ड आणि फोर्थ लेवलला चांगला स्कोर बसला.
0: अच्छा, मग ह्या सगळ्यासाठी तू इतर सगळा अभ्यास सांभाळून भाषेचा अभ्यास करताना किती वेळ दिलास आणि कसं मॅनेज केलं?
1: मॅम फ्लोआचे व्हिडिओज खूप मोठे नाही आहेत, फक्त डेली हाफ एन आवर जरी दिला तरी पण होऊन जातात आणि फक्त रिव्हिजन करणं गरजेचं आहे, बाकी सगळं रिव्हिजन करत राहिलं तर शब्द बोलत राहिले तर आपलं जमून जात.
0: अवनी, तू जेव्हा दादाला अभ्यास करताना बघत होती तेव्हा तुला असं वाटलं होतं ना की आपणही शिकावं, मग तुझे प्रॉब्लेम्स तू मेंटॉर कडून सॉल्व्ह करून घेतले की दादाकडूनच करून घेतले?
2: मी दादाकडून सॉल्व्ह करून घेतले.
0: बरं, आता तुम्ही दोघ जण एकमेकांशी जर्मन भाषेत बोलता का घरामध्ये?
2: कधी कधी, पण एवढं नाही, पण कधी कधी बोलतो.
0: बरं, तुमचं काही असं सेल्फ इंट्रोडक्शन वगैरे आहे का तयार की तुम्ही जे जर्मन भाषेमध्ये आम्हाला ऐकवू शकता ते जर का तुम्ही आम्हाला ऐकवू शकलात तर आम्हाला खूप आवडेल.
1: हो मॅम, मला येतं, मी बोलतो.
0: हो,
1: हॅलो, इच हायस अथर्व इच बिन शुलर द 10th क्लास इच गिव ऑफ द डेव्हिड इंग्लिश मीडियम स्कूल इट रन्सन इच मेच फोर स्पोर्ट उंड अतोस डांक.
0: वा, मस्तच, क्या बात आहे, खूप छान. बरं अवनी, तुला अजून पुढच्या लेवल कम्प्लीट करायला आवडतील का?
2: हो मॅम.
0: बर,
2: तुला माझ्या भावासारखे सगळे लेवल कम्प्लीट करायचे.
0: आणि तुला सुद्धा डिस्ट्रिक्ट रँक मध्ये फर्स्ट आली आहेस ना तू?
2: हो.
0: किती मार्क्स होते?
2: 42.
0: क्या बात आहे, खूपच छान. बर, तुमच्या दोघांचं असं काही ठरलंय का की आपण पुढे जाऊन जर्मन भाषा आपण जर का शिकलोच आहोत तर त्याचा काहीतरी चांगला उपयोग करण्यासाठी जर्मनीला वगैरे जायचं असा काही प्लॅन आहे?
1: हो मॅम, माझा तर प्लॅन जर्मनीमध्ये स्टडी करायचा.
0: वा, बरं, जे काही हे फ्लोआनी तुमच्या सगळ्यांसाठीच हे ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल करून दिलेत आणि इतक्या कमी पैशामध्ये, तर त्याबद्दल तुला काय वाटतं अथर्व, किती चांगलं आहे?
1: मॅम खूपच चांगलं आहे, म्हणजे एक मुलांचा एक खूप चांगला, आता माझा एक खूप चांगला बेस्ट आहे झाला. आपण आता जर्मनला किंवा फ्रेंचला जाऊ तर फक्त तिथे लँग्वेज ना, तिथे आपल्या लँग्वेजच्या टेस्ट द्यायला लागतात, त्या टेस्टचे ते सगळं बेसिक्स आणि अर्धा सिलेबस तर त्यांनी इथेच कव्हर करून दिला, आणि ते पण एक मिनिमल फीज मध्ये, बिलो 200 मध्ये त्यांनी एवढं सगळं प्रोव्हाइड. खूपच चांगलं आहे, खूपच आमच्यासाठी, तर आमच्यासाठी हेल्पफुल आहे.
0: वा, मस्तच. अवनी, तुला काय वाटतं की तुला ही भाषा शिकल्याचा काय फायदा होऊ शकतो?
2: मॅम मला जर्मनीला जायचंय एवढं.
0: वा वा, मला मुळातच ही गोष्ट खूप छान वाटली की बहीण भावंड एकमेकांचं अनुकरण करतात पण ते एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा हट्ट करतात की दादाला पाहिजे घेतलं मग मला पण पाहिजे, पण तुमच्या बाबतीत तसं नाही झालं. दादा काहीतरी वेगळं शिकतोय, चांगलं शिकतोय, तर ते मला पण शिकायचंय. ही जी काही तुझी इच्छा याच्यातून दिसली त्याचं खरंच खूप कौतुक वाटतंय मला की दोघंही बहीण भाऊ तुम्ही खूप छान अभ्यास करताय, एकमेकांना हेल्प करताय, आणि तू सुद्धा अथर्व लहान बहिणीला किती छान शिकवतोय, समजावून सांगतोय, हे सगळंच बघून खूप छान वाटलं. बरं, तुमच्या एजचे किंवा तुमच्यापेक्षा मोठी सुद्धा, नक्कीच वेलकम, तुमच्यापेक्षा मोठे सुद्धा वयोगटातले लोक ह्या भाषा शिकतायत, तर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल त्यांना की ही भाषा कशाला शिकलं पाहिजे किंवा काय याचा उपयोग होऊ शकतो, तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल?
1: मॅम कुठली शिकलेली गोष्ट वाया नाही जात, पण हा एक चांगला आपल्याला बेस घडवू शकतो आपला हा ही लँग्वेज पण, आणि मेंटली हे खूप चांगलं आहे, आणि फक्त आपल्याला रिव्हिजन करणं गरजेचं आहे.
0: अवनी तुला काय वाटतं?
2: मॅम मला असं वाटतं की जरी आपला खूप जास्त एज झाला असेल तरी आपण ती कुठलीही लँग्वेज शिकू शकतो, कारण की अजून वेळ गेलेली नाहीये.
0: वा, मस्तच, खूप छान. बरं, जाता जाता फ्लोआला थँक्यू म्हणायचं असेल तर कसं म्हणाल, काय सांगाल त्यांना?
1: मॅम मी सांगेन की खरंच खूपच थँक्यू, तुम्ही एवढं मिनिमल अमाऊंट मध्ये तुम्ही एवढं सगळं नॉलेजची एवढी एक सक्सेसच्या मुलांना दरवाजा उघडून देतात, ते खूप मोठी गोष्ट आहे. कारण आता लोक इकडे खूप आपले पैसा वाया घालतात की ना इथून शिकू तिथून शिकू, पण एक सिस्टमॅटिक फ्लो त्यांना मिळत नाही. फ्लोवाचे व्हिडिओ खूप सिस्टमॅटिक आहेत, त्यामुळे मला तर खूप हेल्पफुल झाली माझ्यासाठी.
0: वा, मस्तच. अवनी तुला बोलायचंय काही?
2: हो, मला तर तिघांना थँक्यू बोलायचंय. फ्लोवा वाल्यांना, त्यांनी मला टीच केलं, माझ्या भावाला त्याने मला हेल्प केलं, आणि माझ्या पॅरेंट्सनी त्यांनी मला मार्गदर्शन केलं.
0: किती छान, मस्त, खूप छान वाटलं आज तुम्हा दोघांशी बोलून, आणि नक्कीच आपली ही मुलाखत ऐकून अनेक पेरेंट्स पण इन्स्पायर होतील, आणि जे काही लहान बहीण भावंड आहेत जे तुम्हाला आज ऐकतायत तर त्यांना पण खूप छान वाटेल, प्रेरणा मिळेल की आपण सुद्धा यांच्यासारखं काहीतरी वेगळं शिकूया, एकमेकांना मदत करूया. तर खूप छान वाटलं आज तुम्हा दोघांशी गप्पा मारून. पुढच्या सगळ्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा. नक्की लवकरात लवकर तुम्ही जर्मनीला जा, आपल्या छान भारताचं नाव रोशन करा आणि मोठे व्हा.
2: थँक्यू मॅम.
0: थँक्यू आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल तुम्हा दोघांचेही मनपूर्वक आभार, धन्यवाद.
2: थँक्यू मॅम.
0: तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या डेव्हिड इंग्लिश मीडियम स्कूल अक्षी अलिबाग रायगड या ठिकाणाहून जोडले गेलेले दोन बहीण भावंड, एक म्हणजे अवनी पाटील आणि दुसरा अथर्व पाटील. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
4: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
3: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
5: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ.
6: आता हे गीत ऐकणार आहोत दिल दौलत दुनिया या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे वर्मा मलिक यांची. गीताला संगीत दिला आहे शंकर जयकिशन यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

सामने दी आंखों का नशा है। वही वही

0: व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आन और शान या चित्रपटामधलं.

0: कधी कट्टी तर कधी बट्टी,
1: कधी रुसवा तर कधी जाम मस्ती। भावा बहिणीचं नातं असंच तर असतं।
2: निर्मळ नात्याच्या या गोडव्याला,
0: या रक्षाबंधनाला देऊया सुवर्णाची झळाळी
1: वडनेरी सराफांच्या सुवर्ण अलंकारांनी।
0: वडनेरी सराफ, सोन्या चांदीच्या राख्या आणि आकर्षक भेटवस्तू उपलब्ध। वडनेरी सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक।
3: कुवारा या चित्रपटामधलं अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात। समीर यांची गीतरचना, संगीत दिलं आहे आदेश श्रीवास्तव यांनी।

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: नमस्कार सुश्रोत्यांना, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिल ने कहां हो तुम. आजच्या आपल्या या कार्यक्रमात मी पार्श्वगायक मुकेश यांचा एक भावस्पर्शी किस्सा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याचं कारण, या आठवड्यातच मुकेश यांचा स्मृती दिन आहे, त्यानिमित्ताने हा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करतो. 27 ऑगस्ट 1976 या दिवशी मुकेश यांचं निधन झालं. या घटनेला आज 50 वर्ष पूर्ण होत आहे. मित्रांनो, मुकेश यांचा स्वर जितका सुंदर आणि मधुर होता, तितकंच त्यांचं व्यक्तिमत्व देखील निष्पाप, निरागस आणि सतत इतरांचा विचार करणारं असं होतं. ते सदैव दुसऱ्यांना मदत करायचे, एक अजात शत्रू आणि दर्यादिल माणूस. त्यांच्या या दिलदार होण्याचे अनेक किस्से आज देखील बॉलिवूडमध्ये सांगितले जातात. एक अत्यंत मनाने शुद्ध, हसतमुख आणि सहकाऱ्यांच्या प्रगतीसाठी कायम तत्पर असणारा असा हा पार्श्वगायक होता. मित्रांनो, हा किस्सा मध्यंतरी पार्श्वगायक शैलेंद्र सिंग यांनी एका उपग्रह वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. या घटनेतून मुकेश यांच्या याच गुणाचे दर्शन घडते. ही घटना साधारणतः 1974 सालची आहे. मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये जायंट्स अवॉर्ड फंक्शन होतं. देशभरातील अनेक उद्योगपती या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना या कार्यक्रमात सन्मानित केले जाणार होते. याच कार्यक्रमात न्यू टॅलेंटेड व्हॉइस म्हणून शैलेंद्र सिंग यांना देखील सन्मानित केले जाणार होते. या काळात त्यांच्या बॉबी चित्रपटातील गाण्यांनी देशभर मोठा धुमाकूळ घातला होता. देशातील तरुणाईचे शैलेंद्र सिंग त्या काळातील अत्यंत आवडीचे गायक बनले होते. पारितोषिक वितरण समारंभानंतर संयोजकांनी शैलेंद्र सिंग यांना एक गाणे गाऊन दाखवायची विनंती केली. संयोजकांनी ऐनवेळी आणि अनपेक्षित अशी मागणी केल्यामुळे शैलेंद्र सिंग गोंधळून गेले, कारण तिथे स्टेजवर कुठलेच वाद्य नव्हते आणि वाद्याशिवाय गाणं गाणं तसं खूप अवघड होतं. संयोजकांनी तेव्हा याबाबत विचारलं, तेव्हा शैलेंद्र सिंग म्हणाले, सर मैं बिना साज के कैसे गा सकता हूँ. पण प्रेक्षकांमधून आणि संयोजकांकडून त्यांना कायम गाण्याचा आग्रह होत राहिला. आता काय करायचे? त्यांच्या मदतीला धावून आले मुकेश. मुकेश तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेले होते. त्यांनी तो बाका प्रसंग ओळखला आणि ते लगेच शैलेंद्र सिंग यांच्याकडे आले आणि म्हणाले, बेटा काळजी करू नकोस. लगेच त्यांनी आपल्या ड्रायव्हरला बोलवले आणि सांगितले, पार्किंगमध्ये माझ्या कारमध्ये हार्मोनियम आहे, तो घेऊन ये. ड्रायव्हर लगोलग हार्मोनियम घेऊन आला. त्यानंतर मुकेश शैलेंद्र सिंग यांना म्हणाले, तुझ्या गाण्यासाठी आता मी स्वतः हार्मोनियम वाजवतो, तू बिंदास्त गा. प्रेक्षकांना आज तुझे गाणे ऐकायचे आहे, त्यांना नाराज अजिबात करू नकोस. यानंतर हार्मोनियमवर मुकेश यांनी सूर छेडले आणि शैलेंद्र सिंग गाऊन गेले, मैं शायर तो नहीं. प्रेक्षक संयोजक सर्व खुश झाले, या गाण्याला वन्स मोर मिळाला. मुकेश यांनी ऐनवेळेला केलेली मदत यामुळे शैलेंद्र सिंग हे गाणे गाऊ शकले. मुकेश यांचा दिलदारपणा त्यांच्या कायम लक्षात राहिला. मित्रांनो, ही घटना कोणत्या पार्श्वभूमीवर घडत होते हे देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे. 1970 सालचा मेरा नाम जोकर आणि 1971 सालचा कल आज और कल हे दोन्ही सिनेमे फ्लॉप ठरले होते. आर के बॅनरचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर राज कपूर यांनी तरुणाईला आवडेल असा विषय निवडला आणि बॉबी या सिनेमाची निर्मिती केली. या चित्रपटात त्यांनी आपल्या ओरिजिनल आर के टीममधील संगीतकार शंकर जयकिशन यांच्या जागी संगीतकार लक्ष्मीकांत पॅराळ यांना घेतले. तर आपला मुख्य प्लेबॅक सिंगर मुकेश यांच्या जागी त्यांनी शैलेंद्र सिंगला आणले. बरसात 1949 साली प्रदर्शित झालेल्या आर केच्या चित्रपटापासून मुकेश पुढची 20-22 वर्ष अखंडपणे राज कपूर यांच्यासाठी गात होते. बॉबी या चित्रपटात पहिल्यांदाच, बॉबी हा आर केचा सिनेमा होता, पहिल्यांदाच आर केच्या सिनेमात मुकेश यांचा स्वर नव्हता. मुकेश यांनी हा सगळा प्रकार मात्र खूप खिलाडू पद्धतीने स्वीकारला होता. एवढंच नाही तर संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल हे देखील सुरुवातीला बॉबी चित्रपटाला संगीत द्यायला उत्सुक नव्हते. याचे कारण त्यांच्या मते शंकर जयकिशन यांचे इतक्या वर्षापासून असलेले आर के फिल्मसोबतचे नाते आपल्यामुळे तुटायला नको. पण मुकेश यांनी LP यांना सांगितले, हे पहा, ही प्रोफेशनल दुनिया आहे, इथे भावनेला फारशी किंमत नसते, तुम्ही त्यामुळे हा चित्रपट स्वीकारा. तुम्ही जर हा चित्रपट स्वीकारला नाही तर दुसरा कोणीतरी हा स्वीकारलेच. शो मस्ट गो ऑन हा इथला कायदा आहे. मुकेश यांच्या समजावण्याचा परिणाम झाला. LP यांनी बॉबी हा सिनेमा स्वीकारला. मुकेश यांचा बॉबीमध्ये स्वर नव्हता, पण त्यानंतर आलेल्या आरकेच्या दोन चित्रपटांमध्ये धर्म करम आणि सत्यम शिवम सुंदरम या दोन्ही चित्रपटात मुकेश यांनी राज कपूरच्या सिनेमात गाणी गायली होती. शैलेंद्र सिंग यांनी कायम मुकेशचे हे मोठेपण लक्षात ठेवले. ते म्हणाले, आज असा दिलदारपणे कोणी दाखवत नाही. मी त्यावेळी मुकेश यांच्यासमोर कोणीच नव्हतो. एका नवोदित गायकाला एका प्रस्थापित गायकाने केलेली मदत सर्वार्थाने अनमोल अशीच आहे. माझं दुर्दैव असं, या महान गायकासोबत मला गायची संधी मिळाली नाही, पण माझ्या एका गाण्याला त्यांनी हार्मोनियमची साथ मात्र नक्की दिली. मित्रांनो, हा किस्सा शैलेंद्र सिंगचा जरी असला तरी मुकेश यांच्या दर्यादिलीचा होता, म्हणून हा किस्सा मी तुमच्यासाठी शेअर केला. हा किस्सा कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद. थँक्यू.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
3: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि हिंदी.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता ऐकूयात वर्मा मलिक यांचं आखो आखो मे. या चित्रपटामधलं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार शंकर जयकिशन.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांची गीतरचना आणि गीताला संगीत आहे उत्तम सिंग यांचं. हे गीत आहे दुश्मन या चित्रपटामधलं.

0: एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत जाल या चित्रपटामधलं। संगीतकार अन्नू मलिक।

ही छोकरी जवान आए मेरी अम्मा हसीन उतनी बेईमान आए मेरी अम्मा।

0: टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: बिल या वस्तू कानातले,
8: पहिल्या पगारातून आईसाठी
7: संधीची पळी,
8: बाबांना पूजेसाठी
7: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
8: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघ।
7: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
8: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरण आपले स्वागत करतो. श्रोतेहो, आपण मागील भागात बघितलं क्रिकेट काल आणि आज. आज आपण दुसऱ्या भागात आपण बोलणार आहोत. त्या भागासाठी पुन्हा एकदा आपण महाराष्ट्राचे माजी निवड समितीचे सदस्य व क्रीडक संस्थेचे क्रिकेट संचालक किरण जोशी सर, अर्थात केव्ही जोशी सर, यांना आपण आमंत्रित केलंय. आज आपण दुसऱ्या भागात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर मागील भागात आपण बघितलं क्रिकेट काल आणि आज, हा विषय मोठा आहे, त्यामुळे आज आपण पुन्हा दुसऱ्या भागात आपण बोलणार आहोत. आपण मागच्या वेळेस बघितलं जलदगती गोलंदाज, त्यानंतर फलंदाज, टी ट्वेंटी क्रिकेट. आता आपण हा विषय घेणार आहोत की क्रिकेटमध्ये टेक्निक गोष्ट आलेली, कधी डीआरएस वगैरे असं आलंय, तंत्रज्ञान आलंय, आणि त्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपण क्रिकेटमध्ये मोठे बदल करत आहोत, त्याबद्दल काय म्हणता येईल? तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपण क्रिकेटमध्ये

0: मोठे बदल करत आहो, त्याबद्दल काय म्हणताय?
1: डीआरएस आता एवढा जो आलाय, डीआरएस किंवा अल्ट्रा एज वगैरे हे, आता हे यांनी एक फायदा असा झाला आहे की पूर्वी बऱ्याचदा चुकीचे निर्णय दिले जायचे, अंपायर जाणून बुजून करत नव्हते, पण त्यांना फक्त एकदाच त्या मोमेंटला बॉल बघावा लागायचा, तेव्हा फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्यांना निर्णय द्यावा लागायचा. मग कधी कधी चुकायचं, म्हणजे कॉड बिहाइंड असेल तर बॅटची एजच नाही लागलेली, पण दिला गेला कुठला तरी आवाज आला पॅडला लागला बॉल, किंवा एलबीडब्ल्यूचे आणि स्टम्पिंग रन आउट, हे जे डिसिजन असतात हे खूप किचकट असतात. म्हणजे जस्ट एक दोन इन्सचा फरक रनआउटला किंवा स्टम्पिंगला किंवा बॅटला बॉल लागला की पॅडला याचा आवाज कळला नाही तर चुकीचे. आणि आपल्याला हे उदाहरण माहिती की सचिन तेंडुलकर अनेक वेळा अंपायर बकनरकडनं आउट दिला गेलेला आहे. हे डीआरएस तंत्र आले ते खरंच चांगलंय, कारण अंपायरला सुद्धा एक जर नाही त्याला तो शिवर नाहीये तर तो डीआरएस मागू शकतो. आणि मग त्याच्यात थर्ड अंपायर म्हणजे टीव्ही अंपायर हा दोन तीन वेळा बघून आपल्या मनाची खात्री करून बॉल नक्की कुठे लागलाय, नक्की आउट आहे की नाही हे बघून आउट देतो किंवा नाही देत. याच्यावर एक फायदा असा झालाय की खेळाडूंचा फायदा झालाय, तो खरंच आउट असेल तर आउट दिला जातो आणि नॉट आउट असेल तर त्याला जीवदान मिळत.
0: सर, या तंत्रज्ञानामुळे प्रेक्षक देखील सुज्ञ झाले. पहिले फक्त पॅडला बॉल लागला तर लोकांना वाटायचं की अरे एलबीडब्ल्यू, परंतु तो अल्ट्रा एज वगैरे आहे की नाही, त्याच्यानंतर जो बॅटचा कड वगैरे लागलाय, बॅटीला बॉल लागलाय की नाही, कशाला पायाला बॉल लागलाय, हे सर्व समजायला लागलं. त्यानंतर बॉल कोणत्या स्टंपाच्या दिशेने जातोय का, हे तंत्रज्ञानामुळे समजायला लागलं. म्हणजे एक क्रिकेटमध्ये हा मोठा परिवर्तन झाला असं म्हणता येईल.
1: हो, आणि आता तुम्ही बघाल ना की मुलं टीव्हीवर बघताना ते असं बोलतात अरे अरे आउट आहे, अरे अरे एज आहे, स्टंपात आहे असं.
0: याच पुढे जाऊन आपण म्हणता येईल की रनआउटचं सुद्धा धावबादचं पण आपल्याला तंत्रज्ञान.
1: डीआरएसचा जो उपयोग आहे, एक एलबीडब्ल्यू कॉट बिहाइंड, स्टम्पिंग, रनआउट, आणि अजून एक जो फायदा आहे तुम्हाला की कॅच घेतला गेला आहे जमिनीला टेकला आहे, जे अगदी आपण म्हणतो ना ब्रिलियंट कॅचेस, अगदी जमिनीलगत घेतलेले कॅचेस, तर तो बॉल जमिनीला टेकला आहे की नाही टेकला आहे याच्यासाठी सुद्धा ते टेक्निक वापरलं जातं.
0: सर, याचबरोबर आपण जर क्रिकेटमध्ये आणखीन एक विचार केला की फिटनेस हा सर्वात महत्वाचा आलेला आहे, बद्दल काय म्हणता येईल आपल्याला?
1: फिटनेसला आता अनन्य साधारण महत्व आलेलं आहे. तो आपण बघत असू, आता आमच्याकडे पण क्रीडा क्लबचं फिटनेस सेंटर आहे सगळीकडे. स्टेट लेवलला आता तुम्हाला प्रत्येक टीमला फिटनेस कोच असतो, त्याची जबाबदारी असते की टीम मधल्या प्रत्येकाला फिट ठेवायचं, कारण अनफिट प्लेयर्स खेळवले आणि मध्येच त्यांची जर इंजुरी मॅचच्या दरम्यान जर उफाळून आली तर त्याला बाहेर जावं लागतं आणि तो टीमचा लॉस होतो. पूर्वी हे नव्हतं, हे सगळे आता टेक्निक हे असे आलेत की त्यांच्याकडनं भरपूर मेहनत करून घेतली जाते. एक मसल जरी त्यांचं दुखावलं गेला तरी त्याच्यावर ताबडतोब इलाज, ताबडतोब त्यांना रिकव्हरी, हे आता खूप पुढे गेलेलं आहे. आता टीमच्या 11 पैकी 11 प्लेयर्स फिट लागतात.
0: त्याच्या फिजिओथेरपीचं पण एक महत्व वाढलेलं आहे.
1: हो, तो फिटनेसचाच एक भाग आहे.
0: आणखीन असं पुढे म्हणता येतं की एक क्रिकेट पुढे चालत असताना महिला क्रिकेट देखील आलं. महिला क्रिकेट सुद्धा आता चांगलं विकास करत आहे, भारताने विश्वचषक पण जिंकलेला आहे आणि मुलींची संख्या पण क्रिकेटमध्ये वाढत चाललेली आहे.
1: हो हो हो, निश्चित. आपण जसे आता पूर्वी शांतारंगा स्वामी वगैरे त्या खूप म्हणजे चांगलं नाव कमवून गेलं, त्याच्यानंतर आता हे जे आत्ताच क्रिकेट सुरू झालंय महिलांचं, हे सुद्धा जसं मला मागचा एक वर्ल्ड कप आठवतो, आपण जे आता भारताने वर्ल्ड कप जिंकला अनएक्सपेक्टेड असं बाकीच्यांना होतं, पण आपल्या टीम मध्ये तेवढी कॅपॅसिटी होती, पण वर्ल्ड कप जिंकल्यानंतर

0: तर जो भारतातला लेडीज क्रिकेटचा माहोल चेंज झाला तो खूप ट्रिमेंडसली चेंज झाला. आणि मी आता मी आताही बघतो, आता नाशिकमध्ये पण बघितल्या मुलींचे क्रिकेट, तर मुलांसारखी बॉलिंग टाकतात, मुलांसारखी बॅटिंग करतात, त्यांच्यामध्ये पण तेवढीच एनर्जी आहे, तेवढाच ते स्किल आहे. नाशिकातच आपल्याकडे 200 मुली असतील क्रिकेट खेळत असतील आता सध्या. महाराष्ट्राची टीम आता सगळ्या एज ग्रुपला विनर आहे भारतात. आणि आता जर आपण बघितलं हरमनप्रीत किंवा आपली स्मृती मंदाना वगैरे, आपण नेहमी बघतो ना की काय खेळतात ते. त्यांना आणि आता बोर्डाकडनं पण त्यांच्यासाठी बऱ्याच स्कीम आल्या, त्यांना पण आता चांगलं मानधन मिळतं, त्यांना पण आता सगळ्या फॅसिलिटी मिळतात. त्याच्यामुळे आता महिला क्रिकेट पण आता खूप फोफावलंय आणि एक ती चांगली गोष्ट आहे की त्यांना प्लॅटफॉर्म मिळतोय आता मुलींना पण.
1: जसं पुरुषांच्या क्रिकेटला एक विभाग आहे, तसा महिलांच्या क्रिकेटचा एक विभाग हळूहळू पुढे होत चाललेला आहे.
0: झाला पण झालाच आहे.
1: तज्ञ प्रशिक्षक
0: हो
1: सगळं हळूहळू त्यांचं बोर्ड वेगळं होऊ शकतो. असं
0: बोर्ड वेगळं होईल असं नाही वाटत, कारण क्रिकेट बोर्ड हे भारतात एकच आहे आणि त्याचे दोन भाग असतात. फक्त असं असतं की महिला क्रिकेटसाठी वेगळा सपोर्ट स्टाफ, वेगळे कोच आणि जेंट्स क्रिकेटसाठी वेगळे. शेवटी त्याचं काम एकच आहे की क्रिकेट पुढे नेणं, सगळ्या याला टीम आपण पार्टिसिपेट करणं. आता अमोल मुजुमदार सारखा एवढा मोठा क्रिकेटर आपल्या महिला क्रिकेटचा कोच आहे, तो पण खूप मोठा क्रिकेट खेळलेला आहे.
1: ऋषिकेश कानिटकर.
0: त्याच्यामुळे असं नाहीये फक्त ते दोन भाग केले गेले. आणि त्याच्यात एक खूप चांगलं झालंय की बरेच चांगले कोचेस, बरेच चांगले फिटनेस कोचेस वगैरे यांना सुद्धा आता चांगला प्लॅटफॉर्म मिळायला लागला क्रिकेट, म्हणजे महिला क्रिकेटमध्ये पण सगळं ते लागतं.
1: सर तरुण तर क्रिकेटकडे आकर्षित होतच आहेत, पण आता लहान मुलांमध्ये सुद्धा क्रिकेटचं फार मोठं वाढत चाललेलं
0: आहे
1: आणि भविष्यात आणखीन महिला क्रिकेटपटू तयार होतील असं वाटतं आपल्याला. की नाशिकमध्ये, नाशिक घ्या किंवा भारतात इंडियामध्ये घ्या, क्रिकेटसाठी जितके मुलं आहे इतक्या मुली देखील पुढे तयार होतील.
0: हो आता नाशिकमध्ये माझ्या मते 400 मुलं असतील वेगळ्या वेगळ्या टुर्नामेंटमध्ये एनडीसीएच्या खेळतात ते. आणि मुलींची संख्या आता एनपीएलला मी बघितलं तर 100 मुली आता खेळल्या, या टुर्नामेंट खेळल्या आणि टुर्नामेंटमध्ये त्यांच्या ऑप्शनमध्ये ज्यांचं सिलेक्शन नाही झालं अशा पण मला वाटतं 50-60 प्लेयर्स होत्या. म्हणजे नाशिकमध्ये आता 200 मुलींच्या आसपास मुली खेळत आहेत आणि त्यांच्यामध्ये तेवढं स्किल आहे की त्या महाराष्ट्रासाठी तर काही खेळत आहेत पण भारतासाठी पण त्या खेळू शकतात. उदाहरणार्थ ईश्वरी सावकार, ती नॉकिंग ऍट द ओव्हर आहे भारताच्या. त्याच्यामुळे अजून नाशकात वाढणार आहे. आता आमच्याकडे क्रीडकला 25 मुली आहेत खेळायला यायचा आहेत एका वर्षात. अजून म्हणजे नाशिकला तर वाढणारच आहे पण मला अशी आशा आहे की लवकरच आपली एखादी मुलगी भारताचं प्रतिनिधित्व करेल.
1: बरोबर. तर आपण थोडं मागे जाऊया की ज्यावेळेस आपण 1983 विश्वचषक पाहिला होता त्यावेळेस त्या संघाबरोबर प्रशिक्षक देखील नव्हता. एक अशी पद्धत झाली का, रूढ झाली का, गौतम गंभीर घ्या किंवा लालचंद राजपूत घ्या, या अनेक प्रशिक्षक टीम बरोबर कोच म्हणून काम बघताय, ही देखील एक पद्धत हळूहळू नव्याने पुढे आली होती, आली आहे, याबद्दल आपल्याला काय म्हणता येईल?
0: नाही, प्रशिक्षकाची गरज असतेच, कारण प्रशिक्षक नाही तर मग एक तर टीमचं प्लॅनिंग कोण करणार? त्यांना कोचिंग म्हणजे काय, नुसतं बॅटिंग बॉलिंग शिकवणं वगैरे, तर मोठ्या मुलांना ती गरज नसते. हे मायक्रो हे असतं की एकदम छोट्या छोट्या गोष्टींवर भर द्यावा लागतो, ते प्रशिक्षकच करतो. लालचंद राजपूत सरांचा तर मी अनुभव घेतलाय, कारण मी लेवल 1 आणि लेवल 2 जे कोचिंगच्या परीक्षा दिल्या ते आम्हाला ते हेड कोचच होते. ते अतिशय खूप हुशार ते कोच आहेत. आणि असे काय होतं की आता जे आपण म्हणतो टेक्नॉलॉजी वाढली, व्हिडिओ अनालिसिस करून मग समोरच्या टीमचा कुठल्या प्लेयरचा कुठला वीक पॉइंट आहे, कुठली स्ट्रेंथ आहे, मग त्याला प्लॅन काय करायचा, हे सगळं प्रशिक्षक सगळं समजावून सांगतो. टीमचं प्लॅनिंग, कोणाला कसं स्ट्रॅटेजी करायची, यासाठी कोचची गरजच असते.
1: आपल्याला एक अखेरचा प्रश्न की आपण आतापर्यंत क्रिकेटचा अनुभव घेतला, क्रिकेट आपण पूर्णपणे आतापर्यंत आयुष्यात
0: 50 वर्ष झालीत क्रिकेटमध्ये
1: बघत असताना आपल्याला सर्वकालीन क्रिकेटपटूंमध्ये कोणते क्रिकेटपटू आपल्याला असं वाटतं की त्यांचे नाव घ्यावं वाटतं इथं, तर ते खरोखर आदर्शवंत वगैरे म्हणता येईल.
0: आता जर भारतातले क्रिकेटर जर म्हटले तर दोन्ही, आता तेव्हा सुनील गावस्कर हा माझ्या मते बेस्ट क्रिकेटर, आणि त्याच्याच बरोबरीने सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर टेस्ट क्रिकेटही खेळला, वन डे क्रिकेटही खेळला, T20 क्रिकेट पण खेळला. तो निर्विवाद माझ्या मते बेस्ट प्लेअर आहे. आणि गावस्कर पण बेस्ट आहेत, त्यांना T20 खेळायला नाही मिळालं आणि वन डे त्या मनाने कमी त्यांचं, म्हणजे तेव्हा शेवटी शेवटी आलं होतं, तरी वर्ल्ड कप जिंकला त्या टीमचे ते मेंबर होते. हे दोन प्लेयर्स भारतासाठी मला वाटतात की हे सर्वकालीन बेस्ट प्लेयर आहेत.
1: इथून पुढे क्रिकेटमध्ये काय बदल होऊ शकतो?
0: माझा अंदाज असा आहे की क्रिकेट अजून फास्ट होऊ शकतं. आता आपण टेस्टकडनं वन डे मध्ये आलो, वन डे आता T20 झाली, आता T10 आलं तर आश्चर्य वाटू नये. त्याच्यात अजूनही असं पण एक होऊ शकतं म्हणजे की टीम जी बनवतील, बॅट्समनची टीम वेगळी, बॉलरची टीम वेगळी, म्हणजे कसं हा म्हणजे मग फिल्डिंगला वेगळी टीम आणि बॅटिंगला वेगळी टीम, हे होऊ शकतं. ही कल्पना आहे पण हे होऊ शकतं, एनिथिंग इज पॉसिबल.
1: एक सचिनने एक सांगितलं होतं की एक 10 ओव्हर झाल्या एका टीमला बॅटिंग द्यायची, म्हणजे कसं 4 डाव
0: हे पॉसिबल आहे. पॉसिबल आहे 2 इनिंगच्या लिमिटेड ओव्हरची मॅच थोडक्यात, म्हणजे 20-20 ओव्हरच्या 2 मॅचेस म्हणा किंवा असं.
1: तसं म्हणजे 1 डाव
0: होऊ शकतं,
1: टीमला बॅटिंग द्यायची परत 10 ओव्हरची 1-1 डाव परत दुसऱ्या.
0: हो पॉसिबल आहे, पॉसिबल आहे. आणि यांना कसं आहे की थोडेसे चेंजेस आणले, थोडासा अजून गेम फास्ट केला, अजून लोकांना मजा येते. लोकांना काय कमी वेळेमध्ये जर रिझल्ट मिळाले तर त्यांना हवं असतं.
1: बरोबर सर, आज आपण ज्या गप्पा मारल्या त्या खरोखर ज्या तरुण वयातली मुलं असतील, तरुण तरुणी असतील, त्यांना मागील क्रिकेट कसं होतं, आताचं क्रिकेट कसं चालू आहे आणि भविष्यात क्रिकेटमध्ये काय बदल होऊ शकतात हे त्यांना समजलं असेल, आज आपण गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. श्रोते ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्प्युटर रेडिओ तुमचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: द्रोही या चित्रपटामधले गीत आता आपण ऐकणार आहोत. जावेद अख्तर यांची गीतरचना, राहुल देव वर्मन यांचं संगीत. हे गीत गायलं आहे विनोद राठोड आणि चित्रा KSE यांनी.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे इनक्लाब या चित्रपटामधलं. गीतरचना आनंद बक्षी यांची, ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैदेलारी यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: चित्रपटांच्या कार्यक्रमात यानंतर संगीत जीत हमारी या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. एस पी बालसुब्रमण्यम, यसुदास आणि एस जानकी यांच्या आवाजात. गीतरचना इंदिवर यांची, संगीतकार बप्पी लहिरी.

0: बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नाशिक आजकाल एवढी गर्दी कशी काय
4: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली
3: खरं की काय पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना
4: अगं अजिबातच नाही फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात
3: अरे वा मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का
4: नक्की दे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे
3: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता
4: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात
3: अधिक माहितीसाठी संपर्क 8800016500 आणि 8800
5: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात रमेश पंत यांचं मन्नाडे यांच्या आवाजात अधिकार चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं
6: फैशन की दीवानी ये गुड़िये है जापानी अरे फैशन

0: तुमचं बिल या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर
3: आणि अलका यादित यांच्या स्वरात गीत, या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. इंदिवर यांच्या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरे यांनी.

0: मला नेहमीच वाटतं आपल्या दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा.
1: काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: अभिलाषा या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत ऐकूया. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रा कॉम्प्लेक्स,
3: लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल आणि चित्रपट आहे दोस्ताना.

0: कधी कट्टी तर कधी बट्टी,
1: कधी रुसवा तर कधी जाम मस्ती। भावा बहिणीचं नातं असंच तर असतं।
2: निर्मळ नात्याच्या या गोडव्याला,
0: या रक्षाबंधनाला देऊया सुवर्णाची झळाळी।
1: वडनेरे सराफांच्या सुवर्ण अलंकारांनी,
0: वडनेरे सराफ, सोन्या चांदीच्या राख्या आणि आकर्षक भेटवस्तू उपलब्ध। वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक।
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात हेमलता आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं असद भूपाली यांचं गीत दोस्त और दुश्मन या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे राजकोमल यांचं।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणा तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट

0: आहोत दक्षिण कोरिया देशातील सोल या राजधानीला. कोरियाच्या भटकंतीवरील आजचा हा चौथा भाग आहे. मंडळी, सोलला विमानतळावर पोचल्यावर पहिली धाव घ्यावी लागते ती टॅक्सी पकडायला. जवळच टॅक्सी स्टँड असतो म्हणजे विमानतळाच्या जवळ, पण इथे सगळे शिस्तीत चाललेले असते त्यामुळे घाबरून जायचं कारण नसते. आपण बुकिंग केल्यावर लहान मोठ्या टॅक्सीज रांगेत आपल्या समोर येतात. आम्ही टॅक्सी आधीच बुक केली होती त्यामुळे टॅक्सी आमच्यासाठी तयारच होती. आम्हाला भेटलेला टॅक्सी ड्रायव्हर हुशार होता. काळ्या सूटमध्ये कोणत्याही कंपनीचा अधिकारी असल्यासारखा दिसत होता आणि त्याचे बोलणे वागणेही अगदी व्यावसायिक वाटले. त्याने इंग्रजीत पण वेगळ्या बोलीत ॲक्सेंटमध्ये म्हणजे कोरियन ॲक्सेंटमध्ये बोलायला सुरुवात केली. त्याच्या बोलण्यात त्याच्या देशाबद्दलचा अभिमान अगदी जाणवत होता. आम्ही लोटे हॉटेलचे बुकिंग केले होते तर लोटे हॉटेलला पोचण्याआधी त्याने आपल्या बोलण्यातून कोरियाची बरीच माहिती सांगितली. या माहितीचा गोषवारा इतकाच की सध्या कोरियातही महागाईचा तडाखा बसत आहे. घरात दोघं कमावती असली तरी जेमतेम खर्चाचा ताळमेळ बसतो. त्याची मुलं कॉलेजमध्ये शिकली होती, त्यांना हवे ते कॉलेज देऊन शिक्षण करून ते आता नोकरीला लावून बाकी खर्च पुरवून तो आता रिटायर झाला होता, पण टॅक्सी चालून आणखी काही एक्स्ट्रा कामे करत होता. अचानक हे सांगताना आम्हाला त्याने आपले वय आमचे वय विचारले. आपल्याला हे जरा ऐकून चमत्कारिक वाटते पण त्याच्यात त्यांना काही वाटत नाही, ही कदाचित त्यांची संस्कृती असेल. त्याचे स्वतःचे वय त्याने 70 सांगितले आणि आपण 72 किंवा 75व्या वर्षी रिटायरू असेही घोषित करून टाकले. आम्ही त्याचे प्लॅन ऐकत असतानाच गाडी लोटेजवळ हॉटेल लोटेजवळ जाऊन पोचली. आता तो शनिवार होता आणि संध्याकाळची वेळ होती, अंधुक उजेड होता आणि आमच्या लक्षात आले की हॉटेल अगदी शहराच्या मध्यभागात होते. तिथली टापटीप स्वच्छता उठून दिसत होती. बाहेर काही हौशी पर्यटक कट्ट्यावर किंवा बाकड्यावर बसलेले होते. बाहेरून हॉटेल कसे दिसत असेल याचा विचार करत असतानाच हॉटेलमध्ये पाऊल टाकले आणि वातावरण इतके अप्रतिम की अगदी स्वर्गात उतरल्यासारखे वाटले. नंतर आम्ही आमच्या खोलीवर गेलो. तिथे प्रत्येक ठिकाणी कोरियन लोकांची सभ्यता आणि त्यांची आपलेपणाची वागणूक लक्षात ठेवण्यासारखी होती. शनिवारनंतर रविवार उजाडला आनंदाचा दिवस घेऊनच मग आम्ही रविवारी मार्केटमध्ये फेरी मारली. रविवार खरं तर सुट्टीचा दिवस, पण इथे अगदी गर्दी कमी असते, दुकानंही तुरळक उघडी असतात. हा भारतात आणि कोरियात फरक जाणवतो. भारतात रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी दुकानात भरपूर गर्दी असते आणि त्यामुळे भारतातील दुकानदारही पैसे कमवणे सोडत नाहीत, तेवढी मेहनतसुद्धा घेतात. इथल्या दुकानात मात्र ही जी वागणूक आहे ती वेगळी वाढवली. खाण्यापिण्याची दुकानं मात्र सर्रास उघडी होती आणि लोक मजेत लंच घेत होते किंवा काही खात पीत होते. रविवारी संध्याकाळी आम्ही हॉटेल लोटेमध्येच डिनर घेतले, पण स्थानिक लोक आणि पर्यटक मजेत खाताना आणि गप्पा मारताना दिसले. ही गर्दी अतिशय आधुनिक वाटली त्यांच्या कपड्यांवरून, त्यांच्या धावपळीवरून. आता दुसऱ्या दिवशी नोकरीसाठी ऑफिस गाठायला पळणारे तरुण तरुणी दिसली तरीही आजूबाजूला निवांत हात हातात घालून फिरणारी तरुण मंडळी दिसली. इथल्या मुलांचे आणि मुलींचे दिसणे मला मात्र एकसारखे वाटले. विशेषतः मुलींच्या चेहऱ्यावर सौंदर्य प्रसाधनांचा खूप मारा दिसला. जवळच पॅलेस होता म्हणजे राजवाडा होता, तिथे तर सर्व प्रकारची गर्दी उसळलेली दिसली. इथल्या राजवाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे भरपूर जागा, मोठी पटांगणं आणि गंमत म्हणजे पारंपरिक पोशाख घालून फिरणारी कपल्स तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात दिसली, त्यामुळे मलाही खूप उत्साह आला, अंगात संचारला. मग आम्ही म्हणजे मी आणि संजय कारखानीस यांनी जवळच्या दुकानात जाऊन पारंपरिक पोशाख घातला, ज्याला स्थानिक भाषेत केन बॅग म्हणतात. आम्ही दोघांनी खूप फोटो काढले. हे पोशाख तुम्हाला सांगते राजवाड्याजवळच्या रस्त्यांवर असलेल्या अनेक दुकानातून मिळतात. शिवाय गंमत म्हणजे मी हा पोशाख भाड्याने घ्यायला गेले तेव्हा एक केशभूषा करणारी वयस्कर बाई तिथे होती. असो, ही माझी केशभूषा त्या बाईने अक्षरशः 10 मिनिटात केली. मलाच मला आरशात बघून लई भारीपणाचा फील आला. मी राणीची वेशभूषा आणि केशभूषा करून तर माझ्या मिस्टरांनी राजाची वेशभूषा आणि केशभूषा करून विशेष प्रकारची टोपी घालून राजवाड्यासमोर बरेच फोटो काढले. हा अनुभव खरोखर नेहमीपेक्षा खूप वेगळा होता आणि त्या दिवशी अंगात संचारलेला उत्साही वाखाणण्यासारखा होता हे आता माझ्या लक्षात येते. सोमवारी आम्ही गाईड बरोबर रात्रीच्या चांदण्याच्या प्रकाशात किल्ल्यावर गेलो. बहुतेक ठिकाणी फक्त तटबंदी दिसत होती, पण ढासळलेली खिंडारे बघितली आणि ते बघताना अनेक वर्षापूर्वी कोरियाची जनता आणि सैनिक ते भयंकर युद्ध लढताना डोळ्यासमोर आले. किल्ल्यांविषयी खूप काही माहिती आहे, ती थोडक्यात आजच्या भागात सांगते. नंतर पुढील भागात आपण त्याविषयी मोठी माहिती विशेष माहिती जाणून घेऊया. कोरियन किल्ल्यांची परंपरा 3 राजवटींच्या काळापासून विकसित झाली आहे आणि नंतर कोरियाच्या लष्करी वास्तुकलेचे ते एक वैशिष्ट्यपूर्ण अंग बनले आहे. ही परंपरा गोंग्रुयो या राज्यात सुरू झाली आणि नंतर बीके, सिला, गोरियो आणि जेसन यांनी पुढे विकसित केली. आता या किल्ल्यांची वैशिष्ट्य अशी दिसली की ते दगडांपासून बांधलेले होते आणि केवळ संरक्षणासाठी बहुतेक त्या डोंगराळ भूभागाचा उपयोग केलेला दिसत असे. पारंपरिक चिनी किल्ल्यांपेक्षा हे जरा वेगळे होते, कारण चिनी किल्ले हे सपाट प्रदेशात माती व विटांच्या बांधकामावर बांधलेले असतात. संपूर्ण कोरियामध्ये सुमारे 2400 डोंगरी किल्ल्यांची ठिकाणं सापडली आहेत. ही माहिती अतिशय रंजक वाटली आणि अद्भुत वाटली. आता यापुढील भागात आपण अधिक किल्ल्यांची माहिती जाणून घेऊया मंडळी. आता मात्र इथेच थांबायची वेळ आलेली आहे. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-2611 या क्रमांकांवर.
1: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका RJ श्रद्धा, प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या.

0: वीजेचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या हमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे आयोजित होणारा हा सलग 41वा मुशायरा आहे. शनिवार 29 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता सावरकर नगरच्या विश्वास हबमध्ये पार पडेल. ही मूळ संकल्पना विश्वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर यांची असून
1: नंदकिशोर ठोंबरे आणि हिरालाल बागुल यांच्यासारख्या दिग्गजांसह एकूण 7 प्रथितयश गझलकार एकाच मंचावर एकत्र येत आहेत. रुपाली खैरनार दिवेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन याला लाभणार आहे.
0: केवळ कलाकारांमुळे नाही तर साहित्य परिषद आणि रेडिओ विश्वास सारख्या संस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच एखादा मुशायरा आपला 41वा टप्पा इतक्या दिमाखात गाठू शकतो. तुम्ही नाशिकमध्ये असाल तर या अस्सल आणि दर्जेदार मराठी गझलांच्या सुरेल मैफिलीसाठी नक्की राखून ठेवा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: बिल या वस्तू कानातले
8: पहिल्या पगारातून आईसाठी
7: संधीची पळी
8: बाबांना पूजेसाठी
7: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
8: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघ।
7: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
8: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित, अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्न।
9: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी अनघा। वर्षा गीते या माझ्या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज श्रावणातला अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा सण तो म्हणजे राखी पौर्णिमा, जो भावा बहिणींच्या अतूट नात्याची, अतूट प्रेमाची साक्ष देतो। आज नारळी पौर्णिमाही साजरा करतात। कोळी लोकांचा हा सण जेव्हा ते त्यांच्या राजाला म्हणजेच समुद्राला वंदन करतात, नारळ अर्पण करतात, म्हणूनच याला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात। आज आपण एक खास गोष्ट ऐकणार आहोत जी श्रियाळ राजा या किंवा श्रियाळ शेठ यांच्या नावाने प्रसिद्ध आहे। त्यांच्या दानशूरपणासाठी ही प्रसिद्ध आहे। श्रियाळ शेठ नावाचे एक सावकार दक्षिण भारतात पैठणमध्ये अतिशय दानशूर म्हणून प्रसिद्ध होते। आपली पत्नी चांगुणा आणि मुलगा चिलया यांच्यासोबत ते पैठणमध्ये अनेक वर्ष गुण्या गोविंदाने आणि लोकांना मदत करत राहत होते। ते त्यांच्या दानशूरपणासाठी अतिशय प्रसिद्ध होते। त्यांच्याकडे आलेला कुठलाही अतिथी कधीही विनमुख गेला नाही। अन्नदानासाठी ते प्रसिद्ध होतेच, परंतु आलेल्या पाहुण्याला आलेल्या पाहुण्याची मागणी ते यथाशक्ती पूर्ण करीत असत। 1396 ते 1407 साली दक्षिण भारतात 12 वर्षे मोठा दुष्काळ पडला होता। त्यावेळी श्रियाळ शेठ यांनी मोठ्या प्रमाणात लोकांना मदत केली। या दुष्काळाच्या काळात त्यांनी अन्नधान्याने बैलगाड्या भरून लोकांकडे पाठवल्या, त्यांना मदत केली। या कामाची माहिती बिदरच्या बादशहाला कळाली। त्याने त्यांना बोलवून त्यांचे कौतुक केले आणि त्यांना बक्षीस मागण्यास सांगितले। त्यांनी राजाचे तख्त मागितले, परंतु तेही औटघटिकेसाठी। औटघटिकेसाठी म्हणजेच 3.5 तासांसाठी त्यांनी राजाचे तख्त मागितले, परंतु राजाचे तख्त मागितल्यानंतरही त्यांनी लोकांच्या कल्याणाची कामे केली। लोकांच्या कल्याणाची जी सर्व कामे त्यावेळी राहिली होती, ती सर्व कामे त्याने त्या 3.5 तासात केली। तेव्हापासून त्याला औटघटकेचा राजा म्हणून ओळखतात। श्रियाळ राजा किंवा श्रियाळ शेठ याच्या नावाचा अपभ्रंश होऊन काही लोक त्यांना शिराळ राजा म्हणूनही ओळखतात।

या श्रीयाळ राजाची किंवा श्रीयाळ शेठ यांची एकदा शंकराने परीक्षा पाहायचे ठरवले. श्रीयाळ राजा हा शंकराचा अतिशय निस्सीम भक्त होता. तेव्हा शंकर हे साधू रूपात येऊन त्यांच्याकडे भोजन मागू लागले. परंतु या साधूला भोजनासाठी मांस हवे होते, तेही नरमांस हवे होते. श्रीयाळ राजा आणि त्याची पत्नी चांगुणा हे मांस खात नसत, ते संपूर्ण शाकाहारी होते. परंतु या आलेल्या साधूला मात्र मांस हवे होते. आलेल्या पाहुण्याला, आलेल्या अतिथीला विनमुख पाठवायचे नाही. या नियमानुसार त्याने मांस करण्याची व्यवस्था करायला सुरुवात केली. परंतु तेव्हा देखील साधू हा अडून बसला आणि त्याने सांगितले की मला इतर कोणाचेही मांस नको, मला तुझा मुलगा, तुझा बाळ, चिलया बाळ याचेच मांस हवे आहे. साधूचा हट्ट बघून श्रीयाळ राजा आणि त्याची पत्नी चांगुणा राणी हे अतिशय हतबुद्ध झाले. त्यांच्यावर संकट कोसळले होते. परंतु पुन्हा आपला नियम, जे आलेल्या पाहुण्याला, आलेल्या अतिथीला विनमुख पाठवायचे नाही, हा नियम पाळून त्यांनी, चांगुणा राणीने आपल्या बाळाचा शिरच्छेद केला. त्याच्यानंतर त्याचे मांस हे कांडून शिजवले आणि ते मांस साधूला खाण्यास दिले. दोघेही पती पत्नी, श्रीयाळ शेठ आणि चांगुणा माता हे अतिशय दुःखी होते. परंतु साधू समोर त्याने आपल्या बाळाचे मांस शिजवून साधूस खाण्यास घातले आणि त्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. ते बघून शंकराने आपले खरे स्वरूप धारण केले आणि श्रीयाळ शेठ आणि चांगुणा माता यांना त्याने सांगितले की मी तुमची परीक्षा पाहत होतो. आणि चिलया बाळाला त्यांनी पुन्हा जिवंत करून त्यांच्यासमोर सादर केले. आपल्या बाळाला बघून चांगुणा राणी अतिशय आनंदित झाली. श्रीयाळ शेठ आणि चांगुणा माता यांनी शंकराच्या पायावर डोके ठेवून त्यांचा आशीर्वाद मागितला. शंकराने तिघांनाही आशीर्वाद दिला. अशी श्रीयाळ राजाची, चांगुणा मातेची आणि चिलया बाळाची ही कहाणी प्रसिद्ध आहे. पैठणमध्ये आजही श्रीयाळ राजाचा सण म्हणून श्रीयाळ षष्ठी साजरी करतात. तर अशा या श्रीयाळ राजाचे, नागपंचमीचे वर्णन असलेले हे खास श्रावणातील गाणे आज आपण ऐकणार आहोत. गाण्याचे बोल आहेत, दारी पाऊस पडतो, रानी पारवा भिजतो, आला आला ग सुगंध मातेचा. श्रावणाचे अतिशय सुंदर वर्णन या गाण्यामध्ये केले आहे. तसेच श्रीयाळ राजा, चांगुणा माता यांचेही वर्णन या गाण्यात आले आहे. नागपंचमीचे वर्णनही या गाण्यात आले आहे. तर ऐकूया असे हे गाणे जे श्रावणाचे अतिशय सुंदर वर्णन करते. गीत लिहिले आहे अशोकजी परांजपे यांनी, तर संगीत दिले आहे अशोकजी पत्की यांनी आणि स्वर आहे अतिशय गोड गळ्याच्या आणि नाजूक आवाजाच्या गायिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुमन कल्याणपूर यांचा. आज आपल्यासमोर हे गीत सादर करत आहेत सौ अनघा निमगावकर. तर ऐकूया, दारी पाऊस पडतो, रानी पारवा भिजतो.

0: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी अनघा आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेते. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात 20 साल पहले या चित्रपटामधलं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे SH बिहारी यांचं. गीताला संगीत दिलं आहे हेमंत कुमार यांनी.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: कॉम्प्लेक्स चित्रपटामधलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं हसन कमाल यांचं गीत आता ऐकूयात संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स
3: कार्यक्रमात आता ऐकूया गीता मेरा नाम या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे आयोजित होणारा हा सलग 41वा मुशायरा आहे. शनिवार 29 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता सावरकर नगरच्या विश्वास हबमध्ये पार पडेल. ही मूळ संकल्पना विश्वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर यांची असून
1: नंदकिशोर ठोंबरे आणि हिरालाल बागुल यांच्यासारख्या दिग्गजांसह एकूण 7 प्रथितयश गझलकार एकाच मंचावर एकत्र येत आहेत. रुपाली खैरनार दिवेकर यांचं बहारदार सूत्र संचालन याला लाभणार आहे.
0: केवळ कलाकारांमुळे नाही तर साहित्य परिषद आणि रेडिओ विश्वास सारख्या संस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच एखादा मुशायरा आपला 41वा टप्पा इतक्या दिमाखात गाठू शकतो. तुम्ही नाशिकमध्ये असाल तर या अस्सल आणि दर्जेदार मराठी गझलांच्या सुरेल मैफिलीसाठी नक्की राखून ठेवा.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं खिलौना या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: खुश रहे।
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
3: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर।
4: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय
5: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे।
4: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने।
5: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर।
6: चांदणी ह्या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात। गीताला संगीत आहे शिवहरी यांचं आणि हे गीत गायलं आहे अनुपमा देशपांडे आणि सुरेश वाडकर यांनी।

0: वीजेचं बिल यापास दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
2: संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत लव लव लव या चित्रपटामधलं अंजान यांची शब्दरचना बप्पी लहरी यांचं संगीत ऐकूया विजय बेनेडिक्स आणि पार्वती खान यांच्या आवाजात

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888. नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको.

0: तुमचं बिल यापास दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.

0: ऐकतात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
2: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम सिडको,

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनलवरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत शनिवारी दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05. तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.

विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनलवरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत शनिवारी दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05. तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती.

0: और भैया।
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा। त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक। संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे आयोजित होणारा हा सलग 41वा मुशायरा आहे. शनिवार 29 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता सावरकर नगरच्या विश्वास हबमध्ये पार पडेल. ही मूळ संकल्पना विश्वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर यांची असून
1: नंदकिशोर ठोंबरे आणि हिरालाल बागुल यांच्यासारख्या दिग्गजांसह एकूण 7 प्रथितयश गझलकार एकाच मंचावर एकत्र येत आहेत. रुपाली खैरनार दिवेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन याला लाभणार आहे.
0: केवळ कलाकारांमुळे नाही तर साहित्य परिषद आणि रेडिओ विश्वास सारख्या संस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच एखादा मुशायरा आपला 41वा टप्पा इतक्या दिमाखात गाठू शकतो. तुम्ही नाशिकमध्ये असाल तर या अस्सल आणि दर्जेदार मराठी गझलांच्या सुरेल मैफिलीसाठी नक्की राखून ठेवा.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्त.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित आणि उद्या सकाळच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर.

आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 6:05 प्रसारित होईल गोंदवलेकर महाराज यांचे विचार हा कार्यक्रम. सादर करते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध. सादर करते पद्माकर देशपांडे. सकाळी 6:35 प्रसारित होईल कार्यक्रम प्रभात विश्व. सादर करते ऋषिकेश आयाचित. त्यानंतर आपण आमच्या उर्वरित कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकता. तर रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरून.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोते हो, परमात्मा सर्व चराचर सृष्टीत आहे, तो अनंत आहे. या अनंताला गवसणी घालण्यासाठी या अनंत रूपातच विलीन व्हावे लागते. त्यासाठी सद्गुरूंवर अनन्य निष्ठा ठेवून त्यांच्या उपदेशांचे पालन करावे असा कळकळीचा सदुपदेश समर्थ श्लोक क्रमांक 146 ते 150 या 5 श्लोकांमधून सांगतात बरं का. श्रोतेहो, समर्थ म्हणतात, हे मना, परमात्म्याला एकही रंग नाही. पीत, श्वेत आणि श्याम हे रंग 3 गुणांचे आहेत बरं का. श्वेत रंग सत्वगुणाचा द्योतक आहे, पीत रंग हा रजोगुणाचा, तर श्याम रंग हा तमोगुणाचा आहे. पण परब्रह्म निर्गुणी आहे, म्हणजे परमेश्वर गुणांच्याही पलीकडचा आहे. मग त्याला रंग कुठून येणार? म्हणून हे मना, तू या त्रिरंगात आणि त्रिगुणात मन न अडकता साधना कर. श्रोते हो, त्याचप्रमाणे परब्रह्म व्यक्त म्हणजे आकार रूपही नाही आणि अव्यक्त म्हणजे जे दिसतही नाही असेही नाही. इथे समर्थ नील वर्णाचा उल्लेख करतात. ब्रह्मतत्व निळेही नाही. समर्थांचे इष्टदैवत श्रीराम आहे. राम हा मेघश्याम म्हणजे निळा सावळा आहे. पण इथे समर्थ अगदी स्वतःलाही सांगतात की हे ब्रह्मतत्व निळेही नाही. समर्थ स्वतःच्या मनाला इथे समजावतात की साधना करीत असताना आपण सगुण रूप पाहतो, तरीही एका साधकाने केवळ त्या सगुण रूपात रमायचं नाहीये, या उलट निर्गुण निराकार ब्रह्मतत्वाचा वेध घ्यायचा आहे. आचार्य रजनीश म्हणतात, जग म्हणजे स्पर्श न करता येणारा परमात्मा आहे, तर परमात्मा म्हणजे स्पर्श न करता येणारे जग आहे. श्रोते हो, हे वर्णन कितीही अगाध गहन असले तरीही श्रद्धेच्या बळावर त्याचा अनुभव घेता येतो. तुळजाभवानीच्या आरतीतही म्हणतात, त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं ऐशी नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करिता पडले प्रवाही, ती तू भक्ता लागी पावसी लवलाही. म्हणजे ज्ञानी मनुष्य चारी वेदांच्या शास्त्रांच्या सहाय्याने देवीला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ती त्यांना चकवते, ती त्यांना दिसत नाही. पण श्रद्धा विश्वास ठेवून षडरिपू सोडून एखादा भक्त तिला जेव्हा शरण येतो, तेव्हा ती आपले रूप त्याला सहज समजावते. यावरून श्रोते हो, मी तुम्हाला एक शंकराचार्यांची गोष्ट सांगते. आचार्य एकदा वनातून चालले होते. त्यांच्या मनात विचार आले, या सर्व द्वैत समजुतीच्या जगात मी अद्वैत तत्वज्ञान जगाला समजवण्यास जात आहे. इथे थोडासा किंचितसा अहंकार येतो. पण थोड्याच अंतरानंतर आचार्यांना अचानक भोवळ येते. आचार्य खाली कोसळतात, कमंडलूही पडते, त्यातील पाणीही सांडते. आचार्यांना शक्तिहीन वाटू लागते. त्यांना उठताही येत नाही, बोलण्याचीही शक्ती नाही राहत. तितक्यात तिथे एक 2 वेण्या घातलेली आणि ठळक कुंकू लावलेली छोटीशी मुलगी उड्या मारत येते. म्हणते, आचार्य काय झाले तुम्हाला? आचार्य म्हणतात, मला भोवळ आल्यासारखे झाले ग, माझ्या अंगात शक्तीच उरली नाही. ती मुलगी म्हणते, आचार्य मी तुमचे प्रवचन ऐकले परवा, किती छान बोलता तुम्ही. आचार्य म्हणाले, अगं ते राहू दे ग, मला घोटभर पाणी देशील का? तशी ती खुदकन हसते. आचार्यांना त्यावेळी त्या मुलीमध्ये जगदंबा दिसू लागते. त्यांना तात्काळ समजते की जगदंबा मला समजावायला आली आहे. अद्वैत तत्वज्ञान सांगताना जिचे खंडन मी करणार होतो, तिच्या कृपेशिवाय मी एक घोटभर पाणीही पिऊ शकत नाही.
आचार्यांनी त्या छोट्याशा मुलीमधील जगदंबेला हात जोडले आणि त्यानंतर आचार्यांनी तिथे क्षमावापन स्तोत्र म्हटले. आई मला क्षमा कर, परब्रह्म आणि शक्ती दोन आहेत असे जे मला वाटत होते तो गैरसमज तू दूर केलास. माझे जे यश आहे ते तूच आहेस आई. आणि त्यानंतर आचार्यांना शक्ती येते म्हणून समर्थ म्हणतात, म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे. श्रद्धा आणि विश्वास ठेवल्यानंतरच मुक्ती मिळणार आहे. परब्रह्म तत्वज्ञान हे नुसते शास्त्र आणि पुराण वाचून आणि त्याचे शिक्षण घेऊन येणार नाही आहे. त्याची अनुभूती यावी लागेल आणि ती अनुभूती येण्यासाठी त्यावर श्रद्धा ठेवावी लागेल. समर्थ म्हणतात, श्रद्धा आणि विश्वास यांनीच अनंताचा शोध घ्या. ग्रंथांच्या सहाय्याने त्याचे ज्ञान माहिती होईल पण ते सापडणार मात्र नाही.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी ओडेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.

0: सोन्यांसाठी खास सुवर्ण संधी ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, सोन्या मारुती चौक, सराफ बाजार, नाशिक.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध DLC डिप्लोमा इन सायबर लॉ DTL डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ DLL अँड LW डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय शिवशक्ती चौक 34
4: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना
5: बजेटचं काय
4: आता बजेटची चिंता नाही नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण
6: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या

विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनलवरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत शनिवारी दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05. तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: काही दागिने फक्त दागिने नसतात, ती असते एक सुंदर आठवण आणि आपली खास ओळख.
1: म्हणूनच वडनेरे सराफ घेऊन आले आहेत ऑर्डर फेस्टिवल. आपल्या मनासारखा दागिना घडवून घ्या आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: पिढ्या न पिढ्या उत्तम कारागिरीचा वारसा आणि विश्वास जपणारे
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: बिल या वस्तू कानातले,
8: पहिल्या पगारातून आईसाठी,
7: संधीची पळी,
8: बाबांना पूजेसाठी,
7: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
8: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
7: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
8: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप खजगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक छानशी कथा, वजा बाकी. सदानंदांच्या आयुष्याचं एकच गणित होतं,

म्हणजे पुंजीची वजाबाकी. आणि पुंजीची वजाबाकी म्हटलं की नको नको हेच त्यांचं ठरलेलं उत्तर असायचं. दर महिन्याच्या शेवटी त्यांचा एक ठरलेला कार्यक्रम असायचा. बँकेचं स्टेटमेंट समोर ठेवायचं, वही उघडायची, मागची पुंजी लिहायची, या महिन्याची बचत लिहायची, व्याजाची रक्कम लिहायची आणि सगळ्यांची बेरीज करायची. आकडा मागच्या महिन्यापेक्षा मोठा दिसला की त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असायचं. वा, पुंजी वाढली. सावित्रीबाई त्यांच्याकडे पाहून हसायच्या, अहो एवढे पैसे साठवून काय करायचं. सदानंद म्हणायचे, अगं आपल्या म्हातारपणासाठी. अहो म्हातारपण कधी येणार. येईल एक दिवस, तुम्ही गेली 20 वर्ष हेच म्हणताय. सदानंद हसायचे आणि पुन्हा वहीत आकडे लिहायला लागायचे. समजत नव्हतं की त्यांचं भविष्य सुरक्षित होत होतं, पण ते करताना वर्तमान मात्र हळूहळू हातातून निसटत होतं. राज हा त्यांचा एकुलता एक मुलगा, भरपूर शिकला, नोकरीला लागला आणि एक दिवस म्हणाला, बाबा मला एक मुलगी आवडते, आम्ही लग्न करणार आहोत. सदानंदांनी चष्म्याच्या वरून त्याच्याकडे पाहिलं. नाव नेहा, जात आपल्याच जातीची. नेहा घरी आली. सदानंद तिच्याशी बराच वेळ बोलले आणि त्यांनी राजला होकार दिला. लग्न ठरलं. सदानंदांनी वही काढली. लग्नाचा खर्च किती येणार. राज हसला, बाबा तुम्ही काहीच खर्च करायचा नाही. का, आम्ही दोघं कमावतो, लग्नाचा खर्च आम्हीच करणार. नेहानेही सांगितलं, हो बाबा तुमची पुंजी कमी होऊ देणार नाही. सदानंदांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्यांनी वहीत लिहिलं, राजच्या लग्नाचा खर्च 0 रुपये. आणि खाली लिहिलं, माझी पुंजी सुरक्षित. राज आणि नेहाचा विवाह झाला. दोघांनी मिळून लग्नाचा सगळा खर्च केला. सदानंदांच्या पुंजीची 1 रुपयानेही वजाबाकी झाली नाही. लग्नाच्या दिवशी सदानंद राज आणि नेहाकडे पाहत होते. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांच्या मनात पहिल्यांदाच एक वेगळा विचार आला, पैसे खर्च करून यांना एवढा आनंद मिळू शकतो. काळ पुढे गेला. राज आणि नेहाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. सदानंद आजोबा झाले. नातवंड त्यांच्या अवतीभोवती असायची. आजोबा आईस्क्रीम, अरे घरी छान आईस्क्रीम बनवू. आजोबा पिक्चरला जाऊया ना. नको नको, टीव्हीवर बघा. राजने लहानपणी हाच अनुभव घेतला होता. सावित्रीबाई मात्र मनात म्हणायच्या, या माणसाने पैशांना खूप जवळ केलंय आणि माणसांना बरंच दूर ठेवलंय. सदानंदांना मात्र त्याची काहीच खंत नव्हती. ते रात्री वही उघडायचे. 50 लाख, 70 लाख, 90 लाख, आकडा वाढत होता आणि सदानंदांचा आनंदही. एक दिवस अचानक सदानंदांची प्रकृती बिघडली. राज आणि नेहाने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. तपासण्या झाल्या. डॉक्टरांनी राजला बाजूला घेऊन सांगितलं, उपचार करावे लागतील, खूप मोठा खर्च आहे. राजने विचारलं, किती. डॉक्टर म्हणाले, साधारण 10 लाख रुपये. राजने क्षणाचाही विलंब न करता सांगितले, करा डॉक्टर. नेहानेही त्याला साथ दिली. 10 लाखांचा संपूर्ण खर्च राज आणि नेहाने केला. सदानंदांना मात्र याची काहीच कल्पना नव्हती. काही दिवसांनी ते बरे होऊन घरी आले. घरी आल्यावर पहिल्याच दिवशी त्यांनी विचारलं, माझ्या खात्यातून किती पैसे गेले. राज हसला, 1 रुपया नाही. सदानंदांच्या चेहऱ्यावर समाधान आलं. म्हणजे माझी पुंजी तशीच. हो बाबा. ते हसले, पण सावित्रीबाई मात्र शांत होत्या. त्या रात्री सगळे झोपल्यानंतर त्या सदानंदांच्या जवळ बसल्या. अहो काय, आता थांबवा. सदानंदांनी भुवया उंचावल्या. काय, हे पुंजी वाढवणं. सदानंद म्हणाले, का. सावित्रीबाई शांतपणे म्हणाल्या, डॉक्टरांनी तुम्हाला काही दिवस पूर्ण विश्रांती सांगितली आहे,
आता पैसे जमवण्यासाठीची

0: मग बंद, धावपळ बंद, म्हणजे आता तुमची दर महिन्याची बेरीज थांबणार. सदानंद गप्प झाले, बेरीज थांबणार? हा शब्द त्यांच्या मनात घणासारखा आदळला. आयुष्यभर ज्यासाठी धडपड केली तीच बेरीज आता थांबणार होती. सावित्रीबाई म्हणाल्या, तुम्ही आयुष्यभर पैशांची बेरीज केली, पण आज तुमच्या उपचारांसाठी राज आणि नेहाने 10 लाख रुपये खर्च केले. तुमची पुंजी कमी होऊ नये म्हणून किती गोष्टी टाळल्या तुम्ही, किती हौशी मारल्या, किती वेळा स्वतःला थांबवलं, पण आज मुलाने आणि सुनेने तुमच्यासाठी 10 लाख आनंदाने खर्च केले, त्यांना तो खर्च वाटलाच नाही. सदानंदांच्या डोळ्यात पाणी आलं. सावित्रीबाईंचा आवाज हळूवार झाला. अहो, आयुष्यभर आपण पैशांची बेरीज करत राहील, आता आयुष्याची बेरीज करूया. आपण एवढे पैसे साठवले, पण त्यातून राजचं बालपण परत विकत घेता येईल का? नातवंडांना नाराज केलेला वेळ परत आणता येईल का? पैसे पुन्हा कमवता येतात, पण गेलेला वेळ नाही. सदानंद काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी राज आणि नेहाला बोलावलं. आपली जुनी वही हातात घेऊन वहीची पानं उलटली, वर्षानुवर्षाच्या आकड्यांकडे पाहिलं. कुठे 5,000ची बचत, कुठे 10,000, कुठे 1 लाख. प्रत्येक पानावर एकच गोष्ट होती, बेरीज आणि बेरीज. त्यांनी वही अलगद बंद केली. राजने विचारलं, काय झालं बाबा? सदानंद म्हणाले, आजपासून या घराचा सगळा खर्च मी करणार. राज दचकला, पण बाबा. नाही बेटा, मला थांबवू नकोस, असं म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होत. बेटा, आता मला पैशांची बेरीज नको. क्षणभर शांतता पसरली. मग सदानंद ठाम आवाजात म्हणाले, होऊ दे बाबा. की राज आणि नेहा एकमेकांकडे पाहू लागले. सदानंद पुढे म्हणाले, घराचा किराणा मी आणणार, वीज बिल मी भरणार, नातवंडांना आईस्क्रीम मी खाऊ घालणार, सगळ्यांना बाहेर जेवायला देखील मीच घेऊन जाणार. राजच्या डोळ्यात पाणी आलं. सदानंद म्हणाले, आजवर मी पैशांना जपलं, पण आता माणसांना जपणार. त्यांनी सावित्रीबाईंचा हात हातात घेतला आणि अजून एक. सगळे त्यांच्याकडे पाहू लागले. सदानंद म्हणाले, जर कधी अशी वेळ आली की माझी पुंजी शून्य झाली, ते थांबले, तर मात्र आम्हाला तुमच्या घरात 2 घास द्या. राजच्या डोळ्यात अश्रू आले. थरथर त्या आवाजात ते पुढे म्हणाले, आणि जर कधी आम्ही दोघं तुमच्यावर ओझ झालो, तर तुम्ही आम्हाला वृद्धाश्रमात सोडा. घरात एकदम शांतता पसरली. सदानंद हसले, पण तो दिवस येईपर्यंत मला माझी पुंजी खर्च करू द्या. नेहा त्यांच्या जवळ आली. तिने त्यांच्या पाठीवर हात ठेवला. बाबा, नेहा हळू आवाजात म्हणाली, ओ बाबा, तुम्ही आणि आईस तर आहात ना आमची पुंजी. सदानंदांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी नेहाच्या डोक्यावर हात ठेवला. नेहा, सून म्हणून तू घरात आलीस, पण मुलगी कधी झालीस हे आम्हाला कळलंच नाही. नेहाने त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. राजही वडिलांच्या जवळ येऊन बसला. सदानंदांनी पुन्हा वही उघडली. शेवटच्या पानावर त्यांनी लिहिलं, पैशांची पुंजी शून्य झाली तरी चालेल, पण माणसांची पुंजी शून्य होता कामा नये. सावित्रीबाईंनी ते वाचलं आणि हसत विचारलं, आता काय? सदानंद म्हणाले, उद्या सगळे बाहेर जेवायला जाऊ, मोठ्या हॉटेलला जाऊन भरपेट खाऊ, मी बिल देईन आणि ती पही. सावित्रीबाईंनी विचारलं, कुठे जायचं? सदानंद म्हणाले, जिथे बिल जास्त येईल तिथे. सगळे मनसोक्त हसले. सदानंदही त्यांच्यात सामील झाले. आज त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच हॉटेलचं बिल त्यांना कमी होणाऱ्या पुंजीचं चिन्ह वाटत नव्हतं, तर ते वाढणाऱ्या आनंदाची पावती वाटत होतं. त्या रात्री सदानंदांनी आपली जुनी वही उघडली. शेवटच्या पानावर एक नवीन हिशेब लिहिला. राजसोबत घालवलेला वेळ अमूल्य, नेहाने दिलेलं प्रेम अमूल्य, नातवंडांचं हसू अमूल्य आणि सावित्रीबाईंसोबतचं उरलेलं आयुष्य तेही अमूल्य. त्यांनी खाली लिहिलं, एकूण पुंजी आता मोजणार नाही. आणि त्याखाली शेवटची ओळ, आजपासून बेरीज पैशांची नाही माणसांची. सदानंदांनी वही बंद केली. बाहेर नातवंडांच्या बागडण्याचा आवाज येत होता. सावित्रीबाई स्वयंपाकघरातून म्हणाल्या, अहो उद्या फिरून येताना नातवंडांना आईस्क्रीम आणायला विसरू नका. सदानंद मोठ्याने हसत म्हणाले, नाही आणणार. अहो इतक्यात विचार बदलले का? सावित्रीबाईंनी आश्चर्याने विचारले. नातवंडांनाच नाही, सगळ्यांना आईस्क्रीम आणणार, सदानंद हसत म्हणाले. सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर हसू आलं, कारण आयुष्यभर पैशांची बेरीज करत जगलेले सदानंद पहिल्यांदाच वजाबाकीला घाबरत नव्हते. उशिरा का होईना, पण त्यांना उमगलं होतं, पैशांची बेरीज करताना माणूस श्रीमंत होतोच असं नाही, कधी कधी पैशांची वजाबाकी करताना माणसांची बेरीज होत असते. आयुष्याच्या शेवटच्या हिशोबात बँकेच्या खात्यात किती शिल्लक आहे यापेक्षा आपल्या माणसांच्या मनात आपण किती शिल्लक आहोत हाच खरा हिशोब असतो. ते स्वतःशीच म्हणत होते, आज पावेतो पैशांची बेरीज करत राहिलो, आयुष्य मात्र वजा होत गेलं, यापुढे मात्र माणसांची पुंजी जपणार म्हणजे जगणं नक्कीच पुरणार.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मन्नाडे यांनी गायलेलं कवी प्रदीप यांचं गीत गीताला संगीत आहे प्रेम धवन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किसान और भगवान या चित्रपटामधलं
3: अरे जब धरती थी आग उगलती गर्म हवाएं

0: तुमचे बिल, या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कॉम्प्लेक्स. ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. हे गीत ऐकूया गुलाम बेगम बादशाह या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: तुमचं बिल या वस्तू, कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची बळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा
3: कॉर्नर. रवींद्र रावल यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, बेजुबान या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: वीजचे बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
3: उजेड

0: नमस्कार, मी विवेकराज ठाकूर आणि आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मागील भागात आपण रिडेव्हलपमेंट सुरू करण्यापूर्वीची तयारी, डेव्हलपरची निवड, लीगल ड्यू डिलिजन्स आणि सोसायटीने घ्यायची काळजी याविषयी चर्चा केली. आज आपण रिडेव्हलपमेंटच्या पुढील महत्वाच्या टप्प्याकडे वळणार आहोत. अग्रीमेंटमध्ये काय असायला हवं, बँक गॅरंटी का महत्वाची आहे, प्रोजेक्ट रखडला तर काय, सोसायटी आणि डेव्हलपर यांचे हक्क आणि जबाबदाऱ्या काय. चला, या सर्व प्रॅक्टिकल प्रश्नांची उत्तरं आपण ॲडव्होकेट तातेड मॅडम यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम, पुनश्च तुमचं स्वागत. मॅडम, रिडेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये कोणती महत्वाची कलमे असणं अत्यावश्यक आहे असं तुम्हाला वाटतं?
1: रिडेव्हलपमेंटमध्ये म्हणजे आता पहिले जे काही प्रत्येकाकडे काय बिल्टअप क्षेत्र आहे, म्हणजे जुने डॉक्युमेंट सगळे बिल्टअपवर असायचे, तर त्यामुळे बिल्टअप क्षेत्र किती किती आहे तो पहिला पार्ट आलेला असतो. आणि मग ते घेतल्यानंतर पुढे जे काही विकसनानंतर मिळणार आहे तर किती क्षेत्र मिळणार आहे ते त्याच्यात क्लिअर कट आलेलं पाहिजे. तर आता हे जे क्षेत्र असतं ते क्षेत्र आताच्या डॉक्युमेंटला कार्पेट टाकलेलं असतं, तर हे कार्पेट क्षेत्र म्हणजे त्याच्यात बाल्कनी किती आहे, रूम साईज किती आहे, म्हणजे एक्झॅक्ट मिळणारं कार्पेट क्षेत्र, बाल्कनीचं क्षेत्र, क्लोज बाल्कनी, ओपन बाल्कनी, टेरेस वगैरे काही आहे का त्याला, तर हे जसं बिल्डिंग प्लॅनमध्ये आहे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये आलेलं पाहिजे. त्यानंतर दुसरी जी गोष्ट असते की डेव्हलपमेंट अग्रीमेंट किती काळात, किती मुदतीत तो डेव्हलपर हे काम पूर्ण करून देणार आहे, ती जी मुदत असते ती पर्टिक्युलर त्याच्यात आलेलीच पाहिजे. आता जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीत जर काम झालं नाही तर त्याला ते काय कॉम्पेन्सेट करतील, तर ह्या गोष्टीचाही खुलासा तिथे घेतलेला पाहिजे. म्हणजे समजाच आपण 30 महिन्याची मुदत दिलेली आहे, 30 महिन्यात हे जर काम पूर्ण झालं नाही तर बिल्डरनी आपल्याला किती नुकसान भरपाई द्यावी आणि ती पर फ्लॅट असावी, म्हणजे जेवढे युनिट आहे त्या प्रत्येकाला एवढी एवढी नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे, तर हे त्याच्यात क्लिअर कट टाकून घेतलेलं पाहिजे. त्यानंतरची पुढची जी गोष्ट असते की बरेचदा डेव्हलपमेंट अग्रीमेंट करताना जो काही मोबदला मिळणार आहे त्या व्यतिरिक्त, म्हणजे कोणालाही तो फ्लॅट थोडा जास्त एरियाचा पाहिजे असतो, तर मग तो जो मोठा घेतलेला असेल आणि त्याकरता म्हणजे जे सभासद आहे त्यांना जर डेव्हलपरला काही पेमेंट द्यावं लागणार असेल तर त्याही बाबतच्या टर्म कंडिशन क्लिअर टाकलेल्या पाहिजे की हे पैसे, त्याचा दर, ते किती मुदतीत द्यायचे आहेत, कुठल्या टप्प्याला द्यायचे आहेत, म्हणजे कसे कसं पेमेंट करायचं आहे तेही त्याच्यात आपण टाकलेलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून पुढे बिल्डर पहिला स्लॅब झाला, दुसरा स्लॅब झाला, त्यानंतर ते पेमेंट ड्यू होत जातं, तर त्या गोष्टीचा क्लिअर कट उल्लेख असावा त्यामध्ये. आणि ह्याच्यात अजून की बऱ्याचशा रिडेव्हलपमेंटमध्ये भाडं दिलं जातं, तर हे जे रेंट आहे ते म्हणजे किती देणार आहेत त्याचा उल्लेख असावा आणि ते कसं देणार आहे, म्हणजे 3 महिन्याचं एकत्र, 6 महिन्याचं एकत्र, कशा पद्धतीने देणार आहे तोही खुलासा त्याच्यात टाकलेला पाहिजे.
0: मॅडम, परमनंट अल्टरनेट अकॉमोडेशन अग्रीमेंट जी आहे ती नेमकी काय आहे आणि प्रत्येक सभासदाने ते समजून घेणं का आवश्यक आहे?
1: परमनंट अल्टरनेट अकॉमोडेशन असं दिलं जात नाही, म्हणजे हे जे देतो ना आपण ते त्यांना फक्त आता हे डेव्हलप होण्याचं काम पूर्ण होई पावे तो, म्हणजे तेवढ्या कालावधी करताच फक्त आपण ते रेंटवरच दिलेलं असतं त्यांना, म्हणजे ते परमनंट असं दुसरं नाही देत.
0: अल्टरनेट.
1: आणि हे जे तुम्ही म्हणताय ते मग जर समजा त्यांनी आपल्याला विकसनाला दिलेली प्रॉपर्टी आणि त्याच्या मोबदल्यात आपण आपलं तिसऱ्या ठिकाणचं म्हणजे काम पूर्ण झालेलं एखाद्या स्कीम मधलं जर देणार असो तर मग ते परमनंट ह्याच्यात येईल.
0: अच्छा, म्हणजे थोडक्यात सभासद जे आहेत, एखादा डेव्हलपर आला
1: हो
0: आणि जेव्हा रिडेव्हलपमेंट करायचं असेल त्यांना स्थलांतर होण्याला लागेल त्या कालावधी दोन प्रकार आहेत. तर त्याच्याच प्रोजेक्ट मध्ये दुसरीकडे तुम्ही असं म्हणताय का?
1: नाही, म्हणजे आता हे जे परमनंट असेल ना तर ते दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये, म्हणजे ह्या प्रोजेक्ट मध्ये ते फ्लॅट घेतच नाहीये, ते त्याच्याऐवजी तिथला एक्सेप्ट करून घेतात ते आणि ही जागा डेव्हलपला देतात ते. म्हणजे अशा प्रकारचं जर दिलेलं असेल तर मग ते परमनंट मध्ये जाईल आणि हे जे दुसरं आहे ते टेम्पररी आहे आणि ते कधी बिल्डर शोधून देईल या ते फक्त भाड्याची रक्कम देतात, तुम्ही तुमच्या सुविधेप्रमाणे फ्लॅट घेऊ शकता.
0: ओके,
1: म्हणजे राहण्याकरता असं.
0: ओके, मॅडम कॉर्पस फंड मंथली रेंट आणि हार्डशिप कॉम्पन्सेशन याबाबत सोसायटीने कोणत्या गोष्टी समजून घ्याव्यात?
1: आता मंथली रेंट जो आहे तो तर म्हणजे प्रत्येकाच्या लोकेशन नुसार फ्लॅटची काय पोझिशन आहे त्यानुसार म्हणजे तो 1 BHK 2 BHK म्हणजे जसे फ्लॅट्स आहेत त्याप्रमाणे. आता कॉलेज रोडचा फ्लॅट असेल तर तिथलं रेंट ऑटोमॅटिक जास्त दिलं जातं, आणि जर आपल्या इकडच्या इंदिरानगर वगैरे भागातला असेल तर तिथलं रेंट कमी दिलं जातं, म्हणजे त्या पोझिशन प्रमाणे ते दिलं जातं. आणि आता हा जो कॉर्पस फंड आहे तर तो जो असतो तो त्यांच्या चर्चेदरम्यान हा ठरलेला असतो की जेव्हा एखादी जागा डेव्हलपला देतोय तर तेव्हा काही काही बिल्डिंगमध्ये हे घेतलं जातं की तिथे म्हणजे किती डिपॉझिटची रक्कम म्हणजे प्रत्येकाकरता बिल्डरनी किती द्यावी तिथे ते पण ठरलेलं असतं. म्हणजे हे जे सगळे बाबी असतात या त्यांच्या मिळकत डेव्हलप करायला देतानाच ठरलेल्या असतात. का त्याकरता म्हणजे नवीन येणाऱ्या सभासदांकडनं ते देतील आणि स्वतः म्हणजे बिल्डरही आत्ताचे जे सभासद आहे त्यांच्याकरताही इतकी इतकी रक्कम डिपॉझिट म्हणून देतील तिथे. हे डॉक्युमेंटमध्ये टाकून घेता येतं की ह्या या पद्धतीने ठरलेलं आहे आणि हे चर्चेदरम्यान जसं ठरेल त्याप्रमाणे पुढे असतं. काही काही ठिकाणी ते जर बसत नसेल म्हणजे एकूण सगळं कॅल्क्युलेशन पाहून तर मग तिथे ते म्हणजे कंपल्सरी आहे असं नाही होत तिथे.
0: अच्छा, आणि हार्डशिप कॉम्पन्सेशन काय असतं?
1: हार्डशिप कॉम्पन्सेशन म्हणजे जे आपण आत्ता म्हटलं की जी मुदत आहे त्या मुदतीत जर काम झालं नाही तर मग नुकसान भरपाई म्हणून जे काही देणार आहेत ती रक्कम म्हणजे आपण टाकलेली असते डॉक्युमेंटला तसं असतं.
0: मॅडम आणि बँक गॅरंटी का महत्वाची असते, ती सोसायटीसाठी आणि डेव्हलपरसाठी कशा प्रकारे संरक्षण देते?
1: आता बँक गॅरंटी आहे ना म्हणजे साधारणतः आपल्याकडे खूप कॉमन नाहीये. म्हणजे आपण नाशिक पुरता जर नुसता विचार केला तर आपल्याकडे बँक गॅरंटी हा विषय फार कॉमन नाहीये. म्हणजे हा म्हणजे साधारणतः आतापर्यंत आम्ही जेवढे डॉक्युमेंट केले मी फक्त आमच्या पुरतं जरी म्हटलं तरी बँक गॅरंटी एकाही केसमध्ये दिली गेली नाहीये.
0: हा
1: म्हणजे बँक गॅरंटी घेतली जाते ती एवढ्या करता का त्यांनी ते काम पूर्ण केलं पाहिजे. की ते काम करण्याकरता त्यांच्याकडे फंड आहेत का नाहीयेत, कारण बिल्डरची आर्थिक परिस्थिती महत्वाची आहे. तर आज डेव्हलपला घेऊन टाकली आणि ते पुढे विकून पैसे येतील आणि मग बांधकाम करतील अशी पोझिशन नको असते. तर तेवढ्या करता ही बँक गॅरंटी घेतली जाते.
0: आपल्या इकडे एवढी
1: नाहीये म्हणजे साधारणतः आम्ही आतापर्यंत केलेत त्याच्यात एकाही केसमध्ये बँक गॅरंटी हा विषय आला नाही. म्हणजे हा परस्पर विश्वासावर चालू आहे.
0: डेव्हलपर वेळेत प्रोजेक्ट पूर्ण करू शकला नाही तर सोसायटीकडे कोणते कायदेशीर पर्याय असतात?
1: जर त्यांनी मुदतीत पूर्ण केला नाही तर मग यांना कोर्टात जाऊनच तो करार रद्द करावा लागतो. म्हणजे त्याला परस्पर नोटीस देऊन रद्द नाही होत तो कोर्टात जाऊन रद्द करून, कारण ह्यामध्ये कसं असतं कब्जाही दिला गेलेला असतो तर म्हणून मग कोर्टामध्ये जाऊन कोर्टाची ऑर्डर घेऊन तो रद्द करून घ्यावा लागतो.
0: अच्छा, आणि सोसायटीकडून सहकार्य न मिळल्यास किंवा काही सभासद अडथळे निर्माण करत असल्यास डेव्हलपरकडे कोणते कायदेशीर पर्याय असतात?
1: आता ह्याच्यात असं आहे की सोसायटीमध्ये 51% लोकांची जर मान्यता असेल तर ती डेव्हलपला घेता येते.
0: अच्छा,
1: हा म्हणजे डेव्हलपला घेता येते, पण प्रत्यक्षात काय असतं इथे माणसं राहत असतात त्यामुळे तो ताबा तुम्ही कोणाला असं घरातनं काढून टाकू शकत नाही. मग त्याला ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ म्हणजे तुम्हाला कोर्टात जाऊन कोर्टाची ऑर्डर घेऊन ते घर रिकाम करून घ्यावं लागतं.
0: अच्छा,
1: म्हणूनच जे पहिले म्हटलं होतं मी की प्रत्येक ह्याच्यात त्याचं टायटल क्लिअर आहे का, ते ताब्यात मिळू शकतं का, सगळे मेंबर आहेत का, कारण ते जर कोऑर्डिनेशन नसेल तर मग पुढचा जो त्रास होतो की आपण डेव्हलपमेंट अग्रीमेंट तर करून ठेवतो पण प्रत्यक्षात ताब्यात जागा मिळतच नाही, कारण पुढे कोर्टाची ऑर्डर घेऊन ताब्यात घ्यायला कमीत कमी 6-8 महिने तर जाणारच, म्हणजे कोर्टाची ऑर्डर घ्यायला जो वेळ जातो. तर म्हणून करता हे पहिलेच सगळं क्लिअर असलेलं शक्यतो पाहावं, त्याशिवाय डॉक्युमेंट रजिस्टर नको करायला.
0: आणि 51%
1: म्हणजे 51% लोक तयार असतील तर मग हे करता येतं, पण ठराव करताना मात्र 75% लोकांची म्हणजे 3/4 लोकांनी त्या ठरावाला मान्यता दिलेली पाहिजे.
0: अच्छा,
1: मग ते डेव्हलपला घेता येते.
0: रिडेव्हलपमेंट दरम्यान सर्वाधिक कोणते वाद निर्माण होतात आणि ते टाळण्यासाठी दोन्ही बाजूंनी काय करायला हवं?
1: आता रिडेव्हलपमेंट सुरू झाल्यानंतर म्हणजे शक्यतो जे देणारे आहेत त्यांच्या हातात पुढे तसा फार स्कोप नसतो, कारण तुम्ही जागाही ताब्यात दिलेली आहे, डेव्हलपमेंट करारनामाही करून दिलेला आहे, त्यामुळे लोकांकडनं अडथळा कमी असतो. बिल्डरच्या बाबतीतच फक्त होऊ शकतं की त्यांनी जर कामच वेळेत सुरू केलं नाही किंवा कामाकडे लक्ष दिलं नाही तर मग मात्र डिले होऊ शकतो, किंवा कामाची क्वालिटी जी अपेक्षित आहे तसं जर काम केलं नाही तर मग मात्र वाद होऊ शकतात. तेवढ्या कारणाकरता फक्त वाद निर्माण होतो. बाकीच्या तर टर्म कंडिशन मुळातच डॉक्युमेंट करताना ठरलेल्या असतात. GST कोणी भरायचा, फायनल कन्व्हेयन्स कोणी करून द्यायचं, त्याची जे लाईट पाणी मीटरची अनामत रक्कम असते ती कोणी पेड करायची, या गोष्टी चर्चेदरम्यान ठरून डॉक्युमेंटमध्ये टाकलेल्या असतात.
0: अच्छा, एक ठराविक टप्प्यावरती आपल्याला जर असं वाटलं की हा डेव्हलपर कडनं काम होत नाहीये, त्यावेळेला आपल्याला डेव्हलपर बदलता येतो का, आणि कोणत्या परिस्थितीमध्ये हे करता येतं?
1: आता एखादी बिल्डिंग जर डेव्हलपला घेतली आहे पण त्यांनी कामच सुरू केलं नाही, तिथे म्हणजे घेऊन वर्ष निघून गेलं तरी मुदत तर ठरलेली आहे पण त्यांनी तिथे जागेवर कामच सुरू केलं नाही, म्हणजे त्याला कुठलीही तांत्रिक अडचण नाहीये. जर समजा म्हणजे आता बिल्डिंग प्लॅन मंजूर झाल्याशिवाय काम नाही सुरू करतायत, जर बिल्डिंग प्लॅन मंजूर व्हायला काही तांत्रिक अडचण असेल तर त्याला नाही आपल्याला काही करतायत, पण कुठलीही अडचण नसताना जर डेव्हलपर पुढे काम करत नसेल तर तो डेव्हलपमेंट करारनामा कोर्टात जाऊन रद्द करून घेता येतो की हा काम करत नाहीये तर हे आम्हाला कॅन्सल करून मिळावं ही मागणी करता येते आपल्याला.
0: ओके, तुमच्या अनुभवात यशस्वी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मध्ये सोसायटी आणि डेव्हलपर यांच्यातील विश्वास टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी सर्वात महत्वाच्या असतात?
1: ह्यामध्ये असं आहे की जो पहिला करार करतो तेव्हाच बिल्डरनी पण त्यांना ज्या ज्या गोष्टी शक्य आहे त्याच गोष्टी कबूल कराव्यात, म्हणजे त्याच्यावर की ते काम आपल्याकडे यावं म्हणून अवास्तव गोष्टी कबूल करू नये. ज्या गोष्टी बसणार आहेत प्रॅक्टिकली करू शकता तेवढ्या गोष्टी कबूल कराव्यात, आणि त्याप्रमाणेच जर करार केला आणि ज्या काही मुदत वगैरे ठरलेली आहे ती जर व्यवस्थित दिली तर शक्यतो वाद होत नाही. म्हणजे आतापर्यंत आम्ही जेवढे डेव्हलपमेंटची कामं केलेली आहे एकाही कामात आज पावे तो वाद झालेला नाहीये, आणि सगळी कामं स्मूथली संपलेली आहे. म्हणजे आमच्याकडे लोक चर्चेला आले तर आम्ही पहिले तेच सांगतो की नाही आमचे म्हणजे बिल्डरही व्यवस्थित कामं करतात. आजपर्यंतचा तर आमचा अनुभव तसा आहे, व्यवस्थित कामं झालेली आहे सगळी.
0: मॅडम, शेवटी रिडेव्हलपमेंट मध्ये जाणाऱ्या सोसायटी आणि डेव्हलपर्स या दोघांनाही तुम्ही कोणते 3 महत्वाचे सल्ले द्याल?
1: आता ह्याच्यामध्ये जेव्हा लोक म्हणजे आता जे डेव्हलप करायला देतात ते तर त्यांनी डेव्हलप करायला देताना आधी ज्याला डेव्हलप करायला देतात ते त्याला तपासून पाहणं, म्हणजे त्याचं टायटल, आर्थिक दृष्ट्या त्याच्या काम करण्याची पद्धत या दृष्टीने तपासून पाहावं. दुसरी गोष्ट की आपल्याकडे जी काही कागदपत्र आहे ती व्यवस्थित तपासून पाहावीत, आणि त्यांच्याशी चर्चा करताना जे काही डॉक्युमेंट फायनली तयार होणार आहे त्या डॉक्युमेंटचा व्यवस्थित अभ्यास करून ज्या टर्म कंडिशन आहे त्या व्यवस्थित ठरवून घ्याव्या, आणि प्रत्येक दस्ता हा नोंदणीकृत करून घ्यावा मुद्रांक शुल्क वगैरे भरून, आणि बिल्डरच्या हिशोबाने जे काही आहे की त्यांनी हे कागद करताना नोंदणीकृत करून घेतले पाहिजे. जी जो बिल्डिंग प्लॅन आहे तो बिल्डिंग प्लॅन शक्यतो डेव्हलपमेंट अग्रीमेंट करण्याच्या पूर्वीच जो मंजूर करायचा आहे तोच बिल्डिंग प्लॅन त्यांनी लोकांना दाखवावा, आणि त्याच प्लॅनवर पुढेही काम करावं, म्हणजे विश्वासार्हता दोघांची पण टिकून राहते.
0: मॅडम, आज आपण रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट, अल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट, बँक गॅरंटी, सोसायटी आणि डेव्हलपरचे हक्क, तसेच रिडेव्हलपमेंट यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले कायदेशीर आणि व्यावहारिक पैलू अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मी विवेकराज ठाकूर आज निरोप घेतो. तोपर्यंत कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या. आपण ऐकत होता न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. उजेड

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कॉम्प्लेक्स ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात नीरज यांची शब्दरचना छुपा रुस्तम चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी

0: पाण्याचे बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो
3: कॉम्प्लेक्स खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये वर्धापन दिनानिमित्त सर्व सोन्यांच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
4: सोन्याच्या खरेदीत आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
3: आणि आनंदाची बातमी म्हणजे ही खास ऑफर आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
5: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सोन्या मारुती चौक सराफ बाजार नाशिक.
6: सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34.
7: कार्यक्रमात आता ऐकूया काफिर आझाद यांचं गीत अलिशा चिनॉय यांच्या आवाजात. बंद दरवाजा या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी आणि हे गीत ऐकूयात दो बच्चे दस हात या चित्रपटामधलं.

0: टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: घ्या हमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं नया जमाना या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: घरचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक.

0: तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आयना या चित्रपटामधलं गीत। लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे जान निसार अख्तर यांचं, संगीतकार नौशाद।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कार्यक्रमाचं गीत ऐकणार आहोत दुश्मन या चित्रपटामधलं इंदिवर यांची गीतरचना स्वर आहे आशा भोसले आणि अमित कुमार यांचा आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी

0: बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: राज आपण लग्न कधी करायचं
4: अगं गौरी लग्न तर करूच पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना
3: आणि तुझं काय आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना
4: मग आता पुढे काय करायचं
3: आता काय करायचं ते मी सांगते राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग
4: पण मग संपर्क कुठे करायचा
3: अगदी सोपं आहे रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर
2: हे छान झालं म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार
4: चला म्हणजे माझी सुटका झाली
5: ऐकूया बरसात या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत संगीतकार शंकर जयकिशन

0: नजर है, तीर की नजर है, पंज की कमर है, तीर की नजर है।
1: गजल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे आयोजित होणारा हा सलग 41वा मुशायरा आहे। शनिवार 29 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता सावरकर नगरच्या विश्वास हबमध्ये पार पडेल। ही मूळ संकल्पना विश्वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर यांची असून
2: नंदकिशोर ठोंबरे आणि हिरालाल बागुल यांच्यासारख्या दिग्गजांसह एकूण 7 प्रथितयश गजलकार एकाच मंचावर एकत्र येत आहेत। रुपाली खैरनार दिवेकर यांचं बहारदार सूत्र संचालन याला लाभणार आहे।
1: केवळ कलाकारांमुळे नाही तर साहित्य परिषद आणि रेडिओ विश्वास सारख्या संस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच एखादा मुशायरा आपला 41वा टप्पा इतक्या दिमाखात गाठू शकतो। तुम्ही नाशिकमध्ये असाल तर या अस्सल आणि दर्जेदार मराठी गझलांच्या सुरेल मैफिलीसाठी नक्की राखून ठेवा।
3: आणि त्या कार्यक्रमात यानंतरच गीत ऐकूयात, बेवफाई या चित्रपटामधलं। ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात। शब्द आहेत हसन कमाल यांचे आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी।

0: घरचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
3: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात
4: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%
3: मुदत 1 वर्ष आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या नियम व अटी लागू
5: SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल आणि हे गीत आहे एक ही भूल या चित्रपटामधलं

0: सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: आरपार या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे सुमधुर गीत ऐकूयात गीता दत्त यांच्या स्वरामध्ये. संगीत दिलं आहे OP नय्यर यांनी. आरपार या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे सुमधुर गीत ऐकूयात गीता दत्त यांच्या स्वरामध्ये. संगीत दिलं आहे OP नय्यर यांनी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा रविवार कारंजा मुंबई नाका HPT कॉलेज रोड म्हसरूळ पाथर्डी फाटा हनुमंत नगर नाशिक रोड नाशिक पुणे रोड चांदशी खुटवड नगर इंदिरा नगर पंचवटी सातपूर तिडके कॉलनी शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर
4: आणि कार्यक्रमात यानंतरचे गीत ऐकूया तेजाब या चित्रपटावरलं जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नितीन मुकेश शब्बीर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात

0: बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
3: नमस्कार आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात
4: स्मृती भाग 17 समग्र भारतवर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात आज आपण पराशर स्मृतीमधील अजून काही श्लोक पाहू अव्रतानाम अमंत्राणाम जातीमात्रोपजीविनाम सहस्त्रशः समेतानाम परिष्यत्वं न विद्यते यद वदन्ति तमो मूढा मूर्खा धर्मं मतद्विदः तत्पापं शतधा भूत्वा तद्वक्तृं नधिगच्छति व्रतांचे पालन न करणारा मंत्रहीन केवळ जन्म मात्रेने उपजीविका करणारे ब्राह्मण हजारोंच्या संख्येने जरी एकत्र आले तरी ती धर्म परिषद होत नाही अज्ञानाने मूढ मूर्ख धर्मास न जाणणारे जेव्हा धर्माचा उपदेश करतात तेव्हा ते पाप 100 पटीने उपदेश करणाऱ्यालाच लागते या 2 श्लोकांनी जर जन्मजात ब्राह्मणाचे डोळे उघडत नसतील तर त्यात पराशरांचा काय दोष पुढे ते सांगतात 4 अथवा 3 जे वेदांचे विद्वान आहेत अग्निहोत्री व ब्राह्मणांमध्ये समर्थ आहेत तीच परिषद असते पुढे तर आत्मविद्येस जाणणारे मुनी यज्ञांचे यजन करणारे ब्राह्मण मला असे वाटते इथे वास्तुशांती वा नवचंडी करणारे सुद्धा गृहीत नसावेत कारण अगोदर वर्णित अग्निष्टोम होम कुठे व हे कुठे आणि वेदांचे व्रत धारण करणारे स्नातक यातील एक जरी असेल तरी ती परिषद असते काय ताकद असेल ब्राह्मण्याची कल्पनाच केलेली बरी बोटावर मोजणे एवढेच सापडावेत ब्राह्मणांश्च व्यतिक्रम्य राजा यत कर्तुमिच्छति तत पापं शतधा भूत्वा राजानं उपगच्छति ब्राह्मणांचे उल्लंघन करून राजा जे काही करतो वा करू इच्छितो तर ते पाप 100 पटीचे होऊन राजास लागते ही शक्ती ब्राह्मणांचीच मुनींची साधुसंतांचीच या श्लोकातून सरकारने म्हणजे सरकारी यंत्रणेतील सर्व कर्मचारी समजावे पाप करू नये हेच सूचित करायचंय ना पराशरांना असो श्लोकाचा मतितार्थ वा गूढार्थ बुद्धिमंतांनी समजावा जाणावा अशा या श्लोकांचे नंतर गोसेवोपदेश नावाचा गायींना सांभाळण्यासंबंधीचा अध्याय येतो त्यात जो मनुष्य गोहत्या करून लपण्याचा प्रयत्न करतो तो निस्संदेह कालसूत्र नावाचे नरकात जातो असे सांगितले आहे शिवाय त्या नरकातून सुटून तो पुन्हा मनुष्य मर्त्य लोकात उत्पन्न होतो जन्म घेतो आणि 7 जन्म नपुंसक दुःखी कष्टी होऊन राहतो खरं सांगू मी हे सर्व मानतोच कारण गर्भाशिवाय नवीन मनुष्य निर्माण करण्या इतपत विज्ञान पुढारलंय तरी पृथ्वीवर अजून माणसं उपाशी झोपतात हे विसरून चालू शकेल आपल्याला कशास विज्ञानाची फुसारकी मारायची आणि जे अध्यात्म मार्गाने कुणालाही त्रास न देता विश्वकल्याणाच्या अपेक्षा करत जगतात त्या साधू संतांच्या हत्यानशेत करायच्या खरंच आम्ही पुढारलो आहोत का पुरोगामित्व असे असते असो आम्ही पुन्हा एक होऊन भारताची मान जगात उंचवून ताठ मानेनं जगू अशी आशा बाळगतो अजून कशी क्षुल्लक गोष्ट नमूद करावी याचा नमुना पहा पुढील श्लोक गोवृषाणां विपत्तौच यावंत प्रेक्षका जनाः न वारयन्ति तां तेषां सर्वेषां पातकं भवेत गाई आणि बैल यांच्या विपत्तीत जेवढे मनुष्य प्रेक्षक असतात व जर ते त्या विपत्तीचे निवारण करत नसतील तर त्या सर्वांना पापी दोषी वा घातकी मानावे किती बारीक गोष्ट सांगितली आहे जी गोष्ट गाई बैलांसाठी असावी ती आम्ही मनुष्य वा साधू संतांसाठी आणि देशातील जनपदोध्वंस व्याधींच्या योद्ध्यांसाठी म्हणजे पोलीस परिवार, वैद्यकीय परिवार आणि पत्रकार परिवार असे सगळेच योद्धे येतात. तसा कायदा आणून अंमलबजावणी करत नाहीत तोपर्यंत आम्ही खरंच पुरोगामी का हो? आमचे कायदे अपूर्ण आहेत का पाळणारे अपूर्ण आहेत? खरंच जगातली उत्तम लोकशाही लयास चालली आहे का? याचाच विचार विचारवंतांनी करावा याची गरज आहे असे वाटते. विनंती इतकीच, पराशर स्मृती व इतरही स्मृती वाचनीयच आहेत. वाचाल ना? उद्या काही श्लोक पाहू. इत्यलम, धन्यवाद. हा
5: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: नाशिक आजकाल एवढी गर्दी कशी काय
4: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली
3: खरं की काय पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना
4: अगं अजिबातच नाही फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात
3: अरे वा मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का
4: नक्की दे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे
3: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता
4: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात
3: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500
5: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आपकी फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
2: गाणे गा रे, गाणे गा.
3: मला नेहमीच वाटतं आपल्या दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा. काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
4: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
3: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
4: वडनेरे सराफ,
3: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
0: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: जीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको,

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या आनंद घनलता या कार्यक्रमाच्या 21व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण बोलणार आहोत ते संगीतकार नौशाद आणि लता मंगेशकर यांच्याविषयी, त्यांच्या गाण्यांविषयी। मंडळी, चित्रपटसृष्टीमधील दीदींची कारकीर्द नुकतीच सुरू झाली होती त्यावेळेसचा हा प्रसंग। अशातच त्यांना नौशाद अली या गुणी संगीतकारानं हेरलं। नौशाद म्हणजे रत्नपारखीच, लता मंगेशकर या नावाच्या हिऱ्याची पारख त्यानं अचूक केली आणि आपल्या पहिल्या वहिल्या अंदाज या चित्रपटासाठी त्यानं गायनाची संधी दिली। या चित्रपटाचे दिग्दर्शक होते

चित्रित होणारी गाणी तिला देऊ नयेत असं स्पष्ट मत महबूब खान आणि दिलीप कुमार यांनी मांडलं होतं. पण लता मंगेशकर नावाच्या हिऱ्याची अचूक पारख केलेल्या संगीतकार नौशाद यांच्या मनामध्ये लता मंगेशकर यांनाच संधी द्यायची याबद्दल शंका नव्हती. त्यामुळं त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही. आणि त्यापूर्वीच लता दिदींनी आपल्या उर्दूच्या उच्चारांवर अतिशय मेहनत घेतली होती. त्याशिवाय संगीतकार नौशाद सांगतील तशा पद्धतीचे उच्चार चाली त्यांनी लगेच आत्मसात केल्या. मंडळी, नौशाद हे अत्यंत प्रतिभावंत असे संगीतकार. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये शिस्त आणि प्रेमळपणा या दोन्ही गोष्टींचा अतिशय सुंदर मेलाफ होता. अंदाज चित्रपटाच्या तोड दिया दिल मेरा या गीताचा सराव सुरू असतानाची ही गोष्ट मी आपल्याला सांगतोय. मुंबईतल्या कारदार स्टुडिओमध्ये या गीताचा सराव सुरू होता. पावसाळ्याचे दिवस होते. मुंबईतला पाऊस, मुसळधार पाऊस बरसत होता. अशा वातावरणामध्ये लता दिदी स्टुडिओत जाण्यासाठी निघाल्या. त्यावेळेला वाराही अत्यंत सोसाट्याचा होता आणि अशा वाऱ्यामुळं हातातली छत्री देखील काही कामाची राहिली नव्हती. त्यांच्या मनगटावर असलेलं घड्याळ केव्हाच खाली पडलं त्याचंही त्यांना भान नव्हतं. अशा या परिस्थितीमध्ये चालत चालत त्या स्टुडिओपर्यंत पोहोचल्या. पण शिस्तीचे भोगते असलेल्या नौशाद साहेबांनी उशीर झाल्यामुळं त्यांना घरी जायला सांगितलं. आता मी आलेच आहे तर सराव करूया अशी विनंती लता दिदींनी केली. तेव्हा सराव काय, उद्याही करता येईल असं उत्तर नौशाद साहेबांनी दिलं. यातून त्यांची शिस्त आपल्याला दिसून येते. मंडळी, लता दिदी नौशाद साहेबांच्या संपर्कामध्ये कशा आल्यात याचाही एक किस्सा सांगितला जातो. पण तो किस्सा ऐकण्याच्या आधी आपण एक गीत ऐकूया लता दिदींच्या आवाजातलं. बचपन की मोहब्बत को दिल से न भुला देना, शकील बदायूनी यांचं हे गीत. नौशाद यांचं संगीत आहे अर्थात. आणि बैजू बावरा या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकूया.

तर मंडळी, नौशाद साहेबांच्या संपर्कामध्ये लता दीदी कशा आल्या त्याचा एक किस्सा आपण पाहणार आहोत. मुकेश चंद्र माथुर म्हणजेच गायक मुकेश यांनी दीदींना आग्रहानं नौशाद यांच्याकडे नेलं. त्यावेळी मुकेश हे पार्श्वगायक म्हणून प्रसिद्धीला आले होते आणि त्यांची बरीच गाणी लोकप्रियसुद्धा झाली होती. एखाद्या संगीतकाराकडे जाणं म्हणजे आपल्या गायकीची आवाजाची पुन्हा त्यांच्यासमोर परीक्षा देणं असा त्याचा अर्थ होता. याआधी दीदींनी काही गाणी गायली होती आणि काही संगीतकारांकडे त्या गायिका म्हणून कामसुद्धा करत होत्या. त्यामुळे अशा परिस्थितीत पुन्हा एखाद्या नवीन संगीतकारांकडे जाण्यासाठी त्यांचं मन तयार होत नव्हतं. पण गायक मुकेश यांनी आग्रह केला आणि दीदींना असं सांगितलं की नौशाद हे अतिशय मोठे संगीतकार आहेत आणि ते तुम्हाला गायला सांगणार नाहीत. मुकेश यांचं बोलणं खरंच ठरलं. मुकेश यांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच नौशाद यांनी दीदींना म्हटलं, हे पहा, मला तुमची परीक्षा घ्यायची नाही आहे, तुम्ही उत्तम गाता हे मला माहिती आहे. याचा अर्थ त्यांनी दीदींची गाणी ऐकली होती हे उघडच आहे. पण तरी देखील ते असं म्हणाले की दीदी, मला तुमचा चाहता म्हणून एखादं गाणं म्हणून दाखवाल का. दीदींनी मग त्यांना लाहोर चित्रपटातली एक गझल ऐकवली आणि या प्रसंगापासूनच नौशाद साहेब आणि लता दीदी यांचे संबंध दृढ झाले आणि एका अनोख्या संगीत पर्वाला सुरुवात झाली. एक गीत आपण ऐकूया, जब रात है ऐसी मतवाली, शकील बदायूनी यांचं हे गीत, मुगले आजम या चित्रपटामधलं, संगीत अर्थातच नौशाद यांचं आहे, ऐकूया.

मंडळी, नौशाद यांच्याबरोबर लता दिदींच्या गाण्यांच्या तालिमी सुरू झाल्या. अंदाज चित्रपटातलं नरगिस यांच्या तोंडी असणारं तोड दिया दिल मेरा हे गाणं बसवणं सुरू होतं. हे गीत ध्वनिमुद्रित करणं म्हणजे लता दिदी आणि संगीतकार नौशाद यांची, या दोघांची सुद्धा एक प्रकारे परीक्षाच होती. लता दिदींनी तर कमालीची मेहनत घेतली. नौशाद दिदींबाबत म्हणतात, लताला प्रत्येक वेळी जेवढं शिकवलं जाई त्यापेक्षा जास्त ती आत्मसात करीत असे. मंडळी, नौशाद यांचं एक वैशिष्ट्य होतं की ते गायकाची किंवा वादकाची उणीव कधीही कोणासमोर दाखवत नसत. त्यांच्या या स्वभावामुळे गायक किंवा वादकांना एक प्रकारे उत्तेजनच मिळत असे. ज्या दिवशी गाण्याचं रेकॉर्डिंग होणार होतं त्या दिवशी एक नवीन मराठी मुलगी गाणं म्हणणार म्हणून झाडून सगळे नामवंत कलाकार, दिग्दर्शक वगैरे मंडळी हजर होती. गाण्याच्या आधी 6-7 वेळा तालमी झाल्या होत्या आणि नंतर दिदींच्या पुढं माईक ठेवण्यात आला. नौशाद यांनी माईक पुढं कसं गायचं याचा कानमंत्र दिदींना आधीच देऊन ठेवला होता. त्यांनी सांगितलं होतं की इथं गाणी आणि त्याची चाल जाणणारे आपण दोघंच आहोत असं समजायचं आणि तू तर एकटीच गाऊ शकतेस, तेव्हा आपण सोडून सारे मूर्ख आहेत असं समजायचं आणि गायचं. दिदींच्या समोर माईक आला आणि त्यांचा निर्मळ नितळ सुरेल शब्दोच्चार असलेला आवाज ज्या वेळेला तिथं जमलेल्यांच्या कानावर पडला तेव्हा लता दिदींबद्दल असणाऱ्या त्यांच्या मनातल्या सगळ्या शंका जागच्या जागी विरून गेल्या. मंडळी, राज कपूर तर एवढे प्रभावित झाले की त्यांनी दिदींना लगेच आपल्या बरसात या चित्रपटासाठी आमंत्रित केलं. आपणही केव्हाच तोड दिया दिल मेरा या गाण्याबद्दल ऐकतो आहोत. आपल्याही मनामध्ये उत्सुकता निश्चित असेल की कसं असेल बरं हे गाणं. आपणही ते गाणं ऐकूया, तोड दिया दिल मेरा, अंदाज या चित्रपटामधलं. त्यातून त्या गाण्यामधली कशीश दर्द आपल्याला लक्षात येईल. लता दिदींच्या निर्मळ नितळ आवाजाचा आनंद आपणही घेऊया, ऐकूया.

मंडळी, अंदाज मधलं आताच आपण ऐकलेलं तोड दिया दिल मेरा, डर ना मोहब्बत कर ले, मेरी लाडली रे मेरी लाडली बनी है, ही गाणी प्रचंड गाजली. आणि मुख्य म्हणजे त्यातल्या उर्दू शब्दांचे उच्चार एखाद्या मराठी मुलीनं मराठी पद्धतीनं मराठी ढंगानं केले आहेत अशी चुकूनही कोणाला शंका येत नाही, इतके ते सुंदर झाले आहेत. नौशाद यांच्यासाठी दुलारी या चित्रपटामधली 8 गाणी लता दीदींनी गायली. तकदीर जगा की आई हूँ, मोहब्बत हमारी जमाना हमारा, वह हमसे जुदा होंगे ना उल्फत दिल से निकलेगी, ऐ दिल तुझे कसम है आँखों में आ जा, यासारखी अप्रतिम गाणी या चित्रपटामध्ये होती. या सगळ्या गाण्यांनी लता मंगेशकर यांना चित्रपटसृष्टीमध्ये गायिका म्हणून आढळ स्थान मिळवून दिलं. अर्थात या सगळ्या यशस्वी प्रवासामध्ये दीदींनी अपार मेहनत घेतली. मंडळी, 1954 महबूब खान यांचा अमर हा चित्रपट आला. या चित्रपटातील तेरे सदके बलम ना करे कोई गम या गाण्याची तालीम सुरू होती. त्यावेळचा हा प्रसंग मी आपल्याला सांगतोय. या काळामध्ये लता दीदींना सायनसचा त्रास होत होता आणि या गाण्यामध्ये एक मुरकी होती की जी दीदींना काही केल्या जमत नव्हती. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अपार मेहनत घेत असताना, तब्येत बरी नसताना, गायनाची तालीम सुरू असताना एक क्षण असा आला की लता दीदींची शुद्ध गाता गाता हरपली. पण त्या जेव्हा शुद्धीवर आल्या त्यावेळेला त्यांचे पहिले शब्द कोणते असतील माहिती आहे? त्या संगीतकार नौशाद यांना म्हणाल्या, नौशाद साहब वो मुरखी मैं नहीं ले पाई, मुझे माफ करना. एवढं समर्पण आपल्या गाण्यांबद्दल दीदींचं होतं. पुढे नौशाद साहेबांच्या बरोबर लता दीदींची अनेक सुंदर अजरामर गाणी ध्वनिमुद्रित झाली आणि आपल्यासारख्या रसिकांना अनोखी मेजवानी त्यामुळं मिळाली. त्यामध्ये गंगा जमुना या चित्रपटात वैजयंती माला यांच्यासाठीची दो हंसों का जोडा, बिछड़ गयो रे, ढोंडो ढोंडो रे साजना ही गाणी तर लोकांच्या ओठांवर दीर्घकाळपर्यंत रेंगाळत राहिली. मेरे महबूब तुझे, तेरे प्यार में दिलदारा ही गाणी अभिनेत्री साधनासाठी त्यांनी मेरे महबूब या चित्रपटामध्ये म्हटली आणि ती सुद्धा कमालीची लोकप्रिय झाली. वहिदा रहमानसाठी फिर तेरी कहानी याद आई आणि पालकी या चित्रपटातील दिल की कश्ती भवर में आई है ही अवीट गोडीची गाणी या जोडीने केली. अशा अनेकोनेक उत्तमोत्तम गाण्यांची बरसात लता दीदी आणि नौशाद या जोडीनं रसिकांवर केली. आपण हे ऐकूया, मेरे महबूब या चित्रपटामधलं एक गीत लता दीदींनी गायलेलं, मेरे महबूब तुझे मेरे मोहब्बत की कसम, ऐकूया.

मंडळी, आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे अनेक सुंदर सुंदर गीतं संगीतकार नौशाद आणि लता मंगेशकर या जोडीनं रसिकांना दिलेली आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल पण नौशाद अलींच्या संगीत निर्देशनामध्ये जवळपास 161 गाणी लता दीदींनी गायली आहेत. त्यातील काही गाण्यांचा नमुना दाखल फक्त उल्लेख मी करणार आहे. लो प्यार की हो गई जीत, जादू चित्रपट, ले जा मेरी दुआएं ले जा हे दीदार चित्रपटामधलं गीत, बचपन की मोहब्बत को हे बैजू बावरामधलं गीत, उठाए जा उनके सितम चित्रपट अंदाज, न शिकवा है कोई चित्रपट अमर, मरना तेरी गली में शबाब, हमारे दिल से न जाना उड़न कटोला. किती गीतं सांगावीत, खूप गाणी आहेत सगळी आवीटगोडीची. नौशाद यांच्याबरोबरच्या गाण्यांमध्ये सर्वात लोकप्रियतेचा कळस गाठला तो मोगले आजम या चित्रपटाच्या गाण्यांनी. प्यार किया तो डरना क्या आणि मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे ही ती सदाबहार गाणी. या गाण्यांमध्ये स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि सौंदर्य सम्राज्ञी मधुबाला यांचा अप्रतिम संगम झालेला आपल्याला बघायला मिळतो. मंडळी, आजच्या या कार्यक्रमाचा शेवट लता दीदींनीच गायलेल्या एका सुंदर चित्रपट गीतानं करूया. साथी या चित्रपटामधलं हे गीत मी आपल्याला ऐकवतो आहे. मेरे जीवन साथी चली थी मैं तो प्यासी, हे गीत मजरूह सुलतानपुरी यांचं आहे आणि संगीत अर्थातच नौशाद यांचं. ऐकूया हे सुंदर गीत. तर मंडळी, आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वेळी आणि याच वारी. तोपर्यंत नमस्कार.

0: कट्टी तर कधी बट्टी,
1: कधी रुसवा तर कधी जाम मस्ती, भावा बहिणीचं नातं असंच तर असतं।
2: निर्मळ नात्याच्या या गोडव्याला,
0: या रक्षाबंधनाला देऊया सुवर्णाची झळाळी
1: वडनेरी सराफांच्या सुवर्ण अलंकारांनी।
0: वडनेरी सराफ, सोन्या चांदीच्या राख्या आणि आकर्षक भेटवस्तू उपलब्ध। वडनेरी सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक।
3: रजिया सुलतान या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत आता ऐकूयात कब्बान मिर्झा यांच्या स्वरामध्ये। हे गीताला संगीत आहे खय्याम यांचं आणि चित्रपट रजिया सुलतान।

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं. शब्दरचना मजरूह सुलतानपुरी यांची आणि हे गीत आहे जबरदस्त चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: मिर्झा शक यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत। बाजार या चित्रपटामधले जगजीत कौर यांनी गायलेले गीत आता ऐकणार आहोत, आणि संगीत दिलं आहे खय्याम यांनी।

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं
1: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची RJ प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनल वरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत शनिवारी दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05. तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
0: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

कार्यक्रमातलं हे गीत आहे जान निसार अख्तर यांचं, ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. हमराही या चित्रपटामधलं या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

ऐकूया बिच्छू या चित्रपटामधलं समीर यांचं गीत. संगीतकार आनंदराज आनंद आणि गायक स्वर आहे सुवर्णलता आणि हरिहरन यांचा.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे आयोजित होणारा हा सलग 41वा मुशायरा आहे. शनिवार 29 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता सावरकर नगरच्या विश्वास हबमध्ये पार पडेल. ही मूळ संकल्पना विश्वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर यांची असून
1: नंदकिशोर ठोंबरे आणि हिरालाल बागुल यांच्यासारख्या दिग्गजांसह एकूण 7 प्रथितयश गझलकार एकाच मंचावर एकत्र येत आहेत. रुपाली खैरनार दिवेकर यांचं बहारदार सूत्र संचालन याला लाभणार आहे.
0: केवळ कलाकारांमुळे नाही तर साहित्य परिषद आणि रेडिओ विश्वास सारख्या संस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच एखादा मुशायरा आपला 41वा टप्पा इतक्या दिमाखात गाठू शकतो. तुम्ही नाशिकमध्ये असाल तर या अस्सल आणि दर्जेदार मराठी गझलांच्या सुरेल मैफिलीसाठी नक्की राखून ठेवा.
2: आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. मान गए उस्ताद या चित्रपटामधलं संगीतकार सोनी कोमी.

0: फरमाइश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: निगम यांनी गायलेलं मेहबूब आणि पी के मिश्रा यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार ए आर रहमान आणि हे गीत आहे दुनिया दिल वालों की या चित्रपटामधलं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात गोरार काला या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकमातलं यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं पवित्र पापी या चित्रपटामधलं. गीतकार आणि संगीतकार आहेत प्रेम धवन.

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आणि आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत मालिक. या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: यानंतरचं गीत ऐकूयात.
1: लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार उषा खन्ना, चित्रपट आओ प्यार करे.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात नीरज यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. छुपा रुस्तम या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सचिन देवबर्मन यांचं.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात बातों बातों में या चित्रपटामधलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आज की ताजा खबर या चित्रपटामधलं. हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे शंकर जय किशन यांचं.
3: एके एके तोरा तोरा नकुरा शुभ

0: बात है।
1: गजल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे आयोजित होणारा हा सलग 41वा मुशायर आहे। शनिवार 29 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता सावरकर नगरच्या विश्वास हब मध्ये पार पडेल। ही मूळ संकल्पना विश्वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर यांची असून
2: नंदकिशोर ठोंबरे आणि हिरालाल बागुल यांच्यासारख्या दिग्गजांसह एकूण 7 प्रथितयश गजलकार एकाच मंचावर एकत्र येत आहेत। रुपाली खैरनार दिवेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन याला लाभणार आहे।
1: केवळ कलाकारांमुळे नाही तर साहित्य परिषद आणि रेडिओ विश्वास सारख्या संस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच एखादा मुशायरा आपला 41वा टप्पा इतक्या दिमाखात गाठू शकतो। तुम्ही नाशिकमध्ये असाल तर या अस्सल आणि दर्जेदार मराठी गजलांच्या सुरेल मैफिलीसाठी नक्की राखून ठेवा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
4: सोनी गिफ्ट्स, एक्सक्लूसिव रेंज ऑफ क्रॉकरी अप्लायन्सेस अँड प्रेझेंटेशन आर्टिकल्स, सोनी गिफ्ट्स, शालिमार, नाशिक।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.

विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनलवरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत शनिवारी दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05. तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली. खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

भगवान के बिना मात्र

ใจ

महाराज पधारे, चिमटा चरस चिलम और चेले साथ साथ।

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे आयोजित होणारा हा सलग 41वा मुशायरा आहे. शनिवार 29 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता सावरकर नगरच्या विश्वास हबमध्ये पार पडेल. ही मूळ संकल्पना विश्वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर यांची असून
1: नंदकिशोर ठोंबरे आणि हिरालाल बागुल यांच्यासारख्या दिग्गजांसह एकूण 7 प्रथितयश गझलकार एकाच मंचावर एकत्र येत आहेत. रुपाली खैरनार दिवेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन याला लाभणार आहे.
0: केवळ कलाकारांमुळे नाही तर साहित्य परिषद आणि रेडिओ विश्वास सारख्या संस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच एखादा मुशायरा आपला 41वा टप्पा इतक्या दिमाखात गाठू शकतो. तुम्ही नाशिकमध्ये असाल तर या अस्सल आणि दर्जेदार मराठी गझलांच्या सुरेल मैफिलीसाठी नक्की राखून ठेवा.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380165512 किंवा 8380165500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी। This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनलवरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत शनिवारी दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05. तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

आपली फरमाईश. श्रोतेहो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

0: प्लस टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमसे कल भी सामना कल तो जानोगे दिल वाला ना चीज है।
1: गजल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे आयोजित होणारा हा सलग 41वा मुशायरा आहे। शनिवार 29 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता सावरकर नगरच्या विश्वास हब मध्ये पार पडेल। ही मूळ संकल्पना विश्वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर यांची असून
2: नंदकिशोर ठोंबरे आणि हिरालाल बागुल यांच्यासारख्या दिग्गजांसह एकूण 7 प्रथितयश गझलकार एकाच मंचावर एकत्र येत आहेत। रुपाली खैरनार दिवेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन याला लाभणार आहे।
1: केवळ कलाकारांमुळे नाही तर साहित्य परिषद आणि रेडिओ विश्वास सारख्या संस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच एखादा मुशायरा आपला 41वा टप्पा इतक्या दिमाखात गाठू शकतो। तुम्ही नाशिकमध्ये असाल तर या अस्सल आणि दर्जेदार मराठी गझलांच्या सुरेल मैफिलीसाठी नक्की राखून ठेवा।

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

पल आपका।

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.
1: Tata gute, o tu o tu bebe bebe. O bo du o lo bo.

शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
2: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 वाजून 30 मिनिटांनी. तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण FD मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनलवरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत शनिवारी दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05. तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

स्माय युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: वाजे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
1: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज डेली कलेक्शन पद्धतीने।

महडगावाती महशूर वरद विनायकाचं तिथ एक मंदिर, मंदिर लई साध सुद जस कौलारू घर, घुमटाचा कळ सोनेरी

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे आयोजित होणारा हा सलग 41वा मुशायरा आहे. शनिवार 29 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता सावरकर नगरच्या विश्वास हबमध्ये पार पडेल. ही मूळ संकल्पना विश्वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर यांची असून
1: नंदकिशोर ठोंबरे आणि हिरालाल बागुल यांच्यासारख्या दिग्गजांसह एकूण 7 प्रथितयश गझलकार एकाच मंचावर एकत्र येत आहेत. रुपाली खैरनार दिवेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन याला लाभणार आहे.
0: केवळ कलाकारांमुळे नाही तर साहित्य परिषद आणि रेडिओ विश्वास सारख्या संस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच एखादा मुशायरा आपला 41वा टप्पा इतक्या दिमाखात गाठू शकतो. तुम्ही नाशिकमध्ये असाल तर या अस्सल आणि दर्जेदार मराठी गझलांच्या सुरेल मैफिलीसाठी नक्की राखून ठेवा.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक

की फरमाइश। श्रोतेहो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
1: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास ठाकूर सर यांची अमुक तमुक या यूट्यूब चॅनल वरची खास मुलाखत आपण ऐकू शकणार आहोत आपल्या रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत शनिवारी दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:05. तेव्हा ऐकायला विसरू नका ही खास मुलाखत.